सुप्रभात श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 9 भाद्रपद शके 1948, अर्थात 31 ऑगस्ट 2026. पहाटेचे 5:55 झाली आहेत. आजच्या प्रातःकालीन प्रसारणात मी सावनी खाडीलकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. दिवसाची सुरुवात करूया सनईच्या या मंगलसुरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देशकार रागातली मंगलधून आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. आता ऐकूया हिंदी समाचार.

0: श्रोते हो रोज सकाळी 7:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
8: श्रोते हो दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
8: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
9: श्रोते हो रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
10: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
9: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
3: श्रोते हो, आपण जे खातो तेच आपल्या आरोग्याची दिशा ठरवतं. पण आपल्या रोजच्या ताटामध्ये शरीराला आवश्यक असलेलं सगळं पोषण असतं का? संतुलित आहार म्हणजे काय? लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटाच्या पोषणाच्या गरजा वेगवेगळ्या का असतात? महिलांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहारात कोणते बदल आवश्यक असतात? कुपोषण म्हणजे काय? अशा विविध प्रश्नांची सोपी उत्तरं जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणामध्ये सहभागी होऊया. दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत पोषणाचा मंत्र निरोगी जीवनाचं तंत्र याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर भाग्यश्री लहाने मुंडे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. तेव्हा नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 6:35 झाली आहेत। आता ऐकूया श्री रामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून।
3: देश की सुरीली धडकन, आइए अब सुनते हैं श्री रामचरितमानस के सुंदरकांड का भाग 297। आज आप सुनेंगे।

0: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 45वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातला हा 45वा श्लोक. याचा अर्थ असा, अनेक जन्मांपासून अंतःकरणाची शुद्धी रूप सिद्धी मिळवलेला आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी सर्व पापांपासून उत्तम प्रकारे शुद्ध होऊन त्या साधनाच्या प्रभावाने परमगतीपर्यंत पोहोचतो, म्हणजेच त्याला परमात्म प्राप्ती होते. याविषयी समश्लोकी गीताईमध्ये विनोबा म्हणतात, योगी तत्पर राहुनी दोष जाळीत जाळीत अनेक जन्मी संपूर्ण होऊनी मोक्ष पावतो. साधकाची योग साधना मागच्या जन्मात अपूर्ण राहिली असेल, तो योग मार्गापासून भ्रष्ट झाला असेल, तरी त्यापैकी काहीही वाया जात नाही. जर निष्ठेने योग साधना केली तर प्रत्येक जन्म हा मोक्षाच्या दिशेने वरच्या पायरीवर नेत असतो. नाहीतरी मोक्ष प्राप्ती ही एका जन्माची साधना नाहीच, अनेक जन्मातली पाप जाळून नष्ट करण्याची संधी आपल्याला प्रत्येक जन्मात मिळत असते. स्वतःला अधिकाधिक उन्नत करण्याचा मार्ग मानवी जीवनात आपल्याला मिळत असतो, हे केवढं भाग्य आहे. पूर्वजन्मीची पाप दग्ध करण्यासाठी नामजपाचा सोपा मार्ग हे संतांनी सांगून ठेवलाय. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. माऊली ज्ञानेश्वर तर याचं बहारदार वर्णन करतात, जे वर्ष शताची आ कोडी, जन्म सहस्त्राची आडी, लंघिता पावला थडी आत्मसिद्धीची. म्हणून साधन जात आघवे, अनुसरे तया स्वभावे, मग आत्म्यात ये बैसवे राणीवे विवेकाची. तो आत्मा हजारो जन्मांचे प्रतिबंध ओलांडून सिद्धिरूपी नदीच्या किनाऱ्याला जाऊन पोहोचतो. तिथे त्याला अगदी सहजच मोक्ष सिद्धीची सगळी साधनं प्राप्त होतात आणि तो यदृच्छेने म्हणजेच सहजच विवेक साम्राज्याचा सम्राट होतो. तिथे त्याला अनिर्वचनीय सुख प्राप्त होत, आनंदमय स्थिती अनुभवता येते, मात्र त्याचं वर्णन करता येत नाही. शब्दही तिथून माघारी फिरतात. अर्थात ही साधना अनेक जन्मांची असल्याने केवळ धीर पुरुषच तिथे टिकून राहतात. साधकांनी केवळ सत्कार्य करत राहायचं, मोक्ष मिळणार की नाही, कधी मिळणार हे केवळ त्याच्यावर सोपवायचं. या ठिकाणी घाई गडबड, बळजबरी, जोर जबरदस्ती चालतच नाही. तुका म्हणे येथ नाही चालत तातडी, हे वचन लक्षात ठेवायचं. मागच्या जन्मातली सद्बुद्धी या जन्मी योग्याला उपयोगी पडते, हे भगवंतांचं वचन आपल्यासारख्या संसारी सामान्य जनांना दिलासा देणार आहे. या जन्मात अधिकाधिक सत्कृत्य करण्यासाठी प्रेरणा देणार आहे. पुण्याचा संचय कधीही वाया जात नाही, तो पुढल्या जन्मात उपयोगी पडतो. अगदी व्यावहारिक भाषेत सांगायचं तर ते पुण्य कॅरी फॉरवर्ड होतं. किंवा आणखीन परिचयाचं उदाहरण म्हणजे आपण बँकेतून पासबुक भरून आणतो, कधी कधी पासबुक संपतं, बँक कर्मचारी आपल्याला नवीन पासबुक भरून देतात. पासबुक नवीन असलं तरी पुन्हा नव्याने शून्यापासून सुरुवात करावी लागत नाही, मागची बचत पुढे जमा केली जाते. तसंच अगदी तसंच नव्या जन्मात मागची सुकृत जोडली जातात आणि तिथूनच जीवनाचा नवा अध्याय सुरू होतो, अध्यात्म मार्गाकडे ओढा वाढतो. बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी, म्हणजेच काही पुण्य गाठीला असेल तर अगदी लवकर म्हणजे लहान वयातच परमार्थाची गोडी लागते, त्याची वाटचाल अगदी वेगाने होते. अल्पवयातच अतिशय महान कार्य करून अशा थोर विभूती आपलं जीवन कार्य संपन्न करतात, हे कशाचं द्योतक आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी केवळ 32 वर्षांच्या आयुष्यात वैदिक धर्माची प्रतिष्ठापना केली. अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद, षोडशे कृतवान भाष्यम, द्वात्रिंशे मुनिरभ्यगात. त्याचप्रमाणे माऊली ज्ञानेश्वरांनी समाजाचे इतके घाव सोसूनही केवळ 16व्या वर्षी भावार्थ दीपिका हा समाजाला मार्गदर्शन करणारा अप्रतिम ग्रंथ लिहिला. हे कशामुळे साध्य झालं तर केवळ पूर्व पुण्यामुळे. याविषयी आपल्या पुरुषार्थ बोधिनी या ग्रंथात पंडित सातवळेकर म्हणतात, पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे हा योगी उत्तम परिस्थितीत जन्म घेऊन त्या कुळातले संस्कार घेऊन वाढतो.

आणि स्वभाव वृत्तीनेच योग साधनात तत्पर होतो. तो पवित्र आचार विचारात वाढतो, त्याच जोडीला प्रयत्न सुरू असतात. असा योगी आपलं सगळं पाप धुतलं गेल्याने परिशुद्ध होतो. अशा प्रकारे अनेक जन्म आपली उन्नती करत सिद्ध होऊन परमगती प्राप्त करतो. मनुष्य जन्माचं सार्थक्य त्याला प्राप्त होतं. तो कृतकृत्य होतो. ही परमोच्च स्थिती म्हणजेच ब्राह्मी स्थिती होय. हे ब्रह्मपद प्राप्त करणं हेच मानवी जीवनाचं अंतिम प्राप्तव्य आहे. तेच अल्टिमेट डेस्टिनेशन आहे. एका जन्मात ही सिद्धी प्राप्त होईल याचा आग्रह नको. मात्र प्रयत्न करणं हे निश्चितच साधकाच्या हातात आहे. मात्र प्रत्येक जन्मात अधिकाधिक प्रयत्न करून स्वतःला उन्नत करायला हवं. त्यासाठी व्यवहारातल्या सर्वांच्या परिचयाचं एक उदाहरण बघूया. क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या इनिंग मध्ये भरपूर धावा काढलेल्या असल्या की पुढल्या सत्रात खेळाचं दडपण न येता मोकळेपणाने धावा काढता येतात. आस्किंग रेट कमी झाला की डाव जिंकणं सहज शक्य होतं. या उदाहरणावरून आपणही धडा शिकूया. आपणही निश्चय करूया. मृत्यू यायचा तेव्हा येणारच आहे. परंतु जे आणि जेवढं आयुष्य हातात आहे त्यातला क्षण क्षण सार्थकी लावायचा. परमेश्वराला प्रिय असणाऱ्या सत्कृत्यांचा संचय करायचा. कारण आता ही खात्री आहे की यापैकी काहीही वाया जाणार नाही. कुठे ना कुठेतरी ते रुजू होणारच. आत्ताचा जन्म ही सेमीफायनल मॅच समजूया. म्हणजे पुढच्या जन्मात फायनल मॅच मध्ये विजय अर्थात मोक्ष निश्चित आहे. सर्व संतांच्या चरित्राचा अभ्यास केला तर लक्षात येतं की त्यांच्या कुळामध्ये 8-8 पिढ्यांनी काही सात्विक परंपरा निर्माण केली. ज्यांच्या घराण्यात सद्गुण हीच संपत्ती असते अशाच कुटुंबात असे थोर महात्मे जन्म घेतात. पवित्राचरणी योग्याच्या घरी जन्मलेलं बालक बालपणापासून सत्कर्मांचं आचरण करतो, सद्वचन ऐकतो. सर्व मर्यादा धर्मानुकूल असतात. अर्थातच त्याचं अधपतन होण्याचा संभव असत नाही. पूर्वजन्मातल्या योग साधनेचे सगळे संस्कार त्याच्या कारण देहात संग्रहित असतात. विशुद्ध वातावरणामुळे ते अधिक वृद्धिंगत होतात आणि पुढच्या साधनेसाठी तो सज्ज होतो. आजच्या संदर्भात हा श्लोक आजकालच्या इन्स्टंटच्या युगात संयम, सातत्य आणि अंतिम ध्येय यांचं महत्व पटवून देतो. थेंबे थेंबे तळे साचे ही उक्ती आपण अनेक वेळा ऐकतो वापरतोही. हेच आपल्या आयुष्याला जन्मालाही लागू पडतं. आणखीन एक उदाहरण घेऊ. कोणत्याही निर्मितीसाठी पायऱ्या पायऱ्यांनी नियोजन करावं लागतं. एखादं शिल्प घडवायचं असेल तर ते एका गावात घडत नाही. त्यासाठी शिल्पकार अतिशय संयमपूर्वक सगळं कौशल्यपणाला लावून ते साकार करतो. ते शिल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी कोणताही शॉर्टकट त्याला निवडता येत नाही. चित्रकाराचंही तसंच. रेखाटनापासून रंगभरेपर्यंत ठरलेल्या पायऱ्यांनीच ते चित्र पूर्ण होतं. तसंच मानवी आयुष्यात पुण्यसंचयाचं आहे. एखाद दुसरं सत्कर्म करून मोक्ष प्राप्ती मिळत नाही. त्यासाठी जन्मजन्मांतरीची तपस्या लागते.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 45वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगीळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. अच्युत

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: श्रोते हो, FM बँड 101 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारती वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजलेत.
4: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
3: आता ऐकूया कार्यक्रम भूले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
5: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोते हो, भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग ऐकूया सकाळी 7:20 आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 होत आहेत. काही क्षणातच ऐकूया प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नशामुक्त युवा मोहीम हा देशातल्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा जोपासणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन। गणेशोत्सवाच्या काळात प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांची बंदी। आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी। आता सविस्तर बातम्या। विकसित भारतासाठी नशामुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशातल्या युवा पिढीच्या आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते। जास्तीत जास्त संख्येनं युवक युवती यामध्ये सहभागी होत आहेत याचं आपल्याला समाधान आहे, असं मोदी म्हणाले। पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेऊन लाखो महिला आपला व्यवसाय वाढवत आहेत, असं पंतप्रधान म्हणाले। देशातल्या मुलींची स्वप्न आता उंच अवकाशात भरारी घेत आहेत। भारतानं मिशन शक्ती स्टॅट अंतर्गत देशातल्याच नव्हे तर जगातल्या हजारो मुलींच्या अशा स्वप्नांना बळ देण्याचं कार्य सुरू केलं असल्याचं सांगताना मोदी म्हणाले।
1: आज हमारी बेटियों के सपनों की उड़ान धरती से निकलकर अंतरिक्ष तक पहुंच रही है और आपको यह जानकर गर्व होगा कि भारत ऐसे सपने देखने वाली दुनिया की हजारों बेटियों को एक साथ जोड़ रहा है। इस प्रयास का नाम है मिशन शक्ति सेट। इसके माध्यम से 108 देशों की 12,000 छात्राओं को सैटेलाइट टेक्नोलॉजी सीखने और इनोवेशन के क्षेत्र में आगे बढ़ने का अवसर मिल रहा है।
0: मुंबईच्या कृष्णा शेषाद्री यांनी तयार केलेल्या भारत राज्य या संकेतस्थळाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली। इतिहासातल्या एखाद्या वर्षात भारतातल्या कुठल्या प्रांतात कुठल्या राजाची राजवट होती हे शोधणं या संकेतस्थळाच्या मदतीनं शक्य झालं आहे, अशी माहिती त्यांनी दिली। पंतप्रधानांनी या कामाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल कृष्णा शेषाद्री यांनी आनंद व्यक्त केला।
2: मैंने ये वेबसाइट बनाना शुरू किया था, वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था। प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा और उसे एक्सपीरियंस किया।

0: उसमें अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा, फिर उसके बारे में मेरे को पूछा, मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता।
1: आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। देशाच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योगाभ्यासाला शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे। स्वामी कुवलियानंद यांच्या 143व्या जयंतीनिमित्त लोणावळ्यातल्या कैवल्यधाम योग संस्थेत काल झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते। योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या उद्दिष्टांना चालना देता येईल असं राज्यपालांनी नमूद केलं। निसर्गाचं संवर्धन करणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य असून येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं। भामला फाउंडेशन आणि पंचशील रियालिटी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल पुण्यात बोलत होते। यावेळी ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। फाउंडेशनच्या नाला सुशोभीकरण मोहिमेचं राज्यपालांनी कौतुक केलं। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। राज्य सरकारनं मराठा समाजाला सरसगट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी काल अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना केली। ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केलं। राज्यातला ऊसाचा 2026-27 या वर्षाचा गाळप हंगाम सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर वजन काट्यांची तपासणी करण्याबाबत राज्याचे साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे। ऊसाच्या वजन काट्यांची तपासणीसाठी आपापल्या जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना करावी अशी सूचना साखर आयुक्तांनी केली आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। पुण्यात होणारं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि 99 नांदी साहित्य संमेलनांच्या निमित्तानं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेनं काल साहित्यप्रेमींचा स्नेह मेळावा आयोजित केला होता। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं। डिसेंबर महिन्यात सांगलीत होणाऱ्या नांदी संमेलनाविषयी बोलताना ते म्हणाले,
2: आम्ही जे वेगळे वेगळे विषय दिलेले होते त्यानुसार 27 डिसेंबरला सांगलीमध्ये सांगली शाखा जे संमेलन घेणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा विषय युवा संमेलन असा आहे, तर त्यांना सांगताना किंवा माझ्या ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत की याच्यामध्ये 80% युवकांचा म्हणजे श्रोत्यांपासून ते व्यासपीठामध्ये स्वतःचे विचार मांडण्यासाठी, स्वतःचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मग कविता असतील, अभिवाचन असेल वेगवेगळ्या त्यांच्या लिखाणाचं, ललित लेखनाबद्दल असेल, इतकंच नाही तर ट्विटर आणि फेसबुकवरती सुद्धा जे लेख लिहिले जातात त्याच्याबद्दल सुद्धा त्याची सुद्धा दखल या तरुणाईची घेतली पाहिजे, अशा पद्धतीचीच रचना आणि आयोजन हे युवा साहित्य संमेलनात व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे।
1: तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत। काल रात्री ब्रह्मगिरीच्या महाप्रदक्षिणेला प्रारंभ झाला। तिसऱ्या श्रावणी रविवारचं औचित्य साधून सोलापुरात ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 मंदिरांमध्ये पदयात्रा काढण्यात आली। श्री मल्लिकार्जुन मंदिरातल्या आरती आणि पूजनानं याचा समारोप झाला। आगामी गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपक व्यवस्थेतील प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांनी बंदी घातली आहे। ध्वनी पातळीच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिला आहे। गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातल्या प्रमुख 150 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे ग्रामीण पोलिसांनी आयोजित केली होती। या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचं पालन करून साजरा करण्याबाबत पोलिसांनी मंडळांना मार्गदर्शन केलं.

0: जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती मिळेल असं जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. धुळे इथल्या इतिहासाचार्य व्ही का राजवाडे संशोधन मंडळातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं काल आयोजन करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दूरस्थ माध्यमातून या कार्यक्रमाला संबोधित करत इतिहास संशोधन संस्थांचं महत्व अधोरेखित केलं. नेपाळमधील महापुरात आतापर्यंत 794 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत तर तिबेटमध्ये मृतांची संख्या 16 झाली असून 546 लोक बेपत्ता आहेत. नेपाळमधील बाधित 8 जिल्ह्यात पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान पूरस्थितीमुळे नेपाळ चीन अथवा तिबेटमध्ये अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र काम करत आहे. 1070 या दूरध्वनी क्रमांकावर याबाबतची माहिती मिळू शकेल. पुरामुळे चीनमध्ये अडकलेले राज्यातले 69 नागरिक आज मुंबईत पोहोचतील. क्रिकेट. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषकाच्या 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारतानं थायलंडचा 94 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. शेफाली वर्मानं 64 धावा केल्या. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे थायलंडचा डाव 17 षटकात 65 धावात आटोपला. शेफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना येत्या 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. हवामान. राज्यात आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा मोहीम हा देशातल्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपवणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. गणेशोत्सव काळात प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाशझोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांची बंदी. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया भूले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरही आपण आम्हाला ऐकू शकता जगभरात सर्वत्र. सकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या या गाण्याला संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी, तर गीतकार होते आनंद बक्षी. 1975 मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील रोमॅन्टिक चित्रपट जुली, ज्याचं दिग्दर्शन के एस सेतुमाधवन यांनी केलं होतं. चित्रपटात विक्रम, नादिरा बहादुरी, ओम प्रकाश, उत्पल दत्त आणि श्रीदेवी यांनी काम केलं होतं. आणि चित्रपटातली मुख्य नायिकेची म्हणजेच जुलीची भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मी हिने साकारली होती. याच चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणही केलं होतं. तर श्रीदेवीने जुलीच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती. आणि तुम्हाला माहितीये मंडळी, या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी श्रीदेवी फक्त 11 वर्षांची होती. असंही ऐकण्यात येते की या भूमिकेसाठी श्रीदेवीचे केस कापावे लागले होते आणि म्हणून तिच्या आईने प्रचंड चिडचिड केली होती, खूप रागही व्यक्त केला होता. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गाणं होतं जुली या चित्रपटातलं. संगीत होतं राजेश रोशन यांचं आणि गीतकार होते आनंद बक्षी. याच चित्रपटातलं प्रीती सागर यांनी गायलेलं अजून एक गाजलेलं गाणं म्हणजे माय हार्ट इज बीटिंग. हे एक अजरामर इंग्रजी गाणं होतं. त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत इंग्रजी गाण्यांचा क्वचितच समावेश होत होता. म्हणूनच जुली चित्रपटातलं हे गाणं म्हणजे एक मोठा ट्रेड सेटर ठरलं. जुली या चित्रपटातलं अजून एक गाजलेलं गाणं म्हणजे दिल क्या करे जब किसी को किसी से प्यार हो जाए. या गाण्याचा पण एक किस्सा आहे बरं का मंडळी. संगीतकार राजेश रोशन यांनी गीतकार आनंद बक्षी यांना आधी गाण्याची धून ऐकवली आणि ही धून ऐकल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात आनंद बक्षी यांनी हे गाणं लिहिलं होतं. जुलीचा साऊंड ट्रॅक त्याचबरोबर दिल क्या करे माय हार्ट इज बीटिंग या गाण्यांमुळे जुली हा त्या वर्षातला तिसरा सर्वाधिक विकला जाणारा संगीत अल्बम ठरला होता. चित्रपटांबद्दलच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता वेळ झाली एक छानसं गाणं ऐकण्याची. तेव्हा ऐकूयात किशोर कुमार यांच्या स्वरातलं राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं जुली चित्रपटातलं हे गाजलेलं गीत.

0: क्या करे।
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
2: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:40 झाली आहेत। आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार.
0: आपण जेव्हा डोळ्यांच्या विविध उपचारांबद्दल बोलतो तेव्हा त्यातलीच एक पद्धत म्हणजे आयसीएल किंवा आयपीसीएल असं आम्ही ऐकलेलं आहे.
4: बरोबर.
0: हा नेमका काय प्रकार आहे आणि कशासाठी वापरला जातो?
4: करेक्ट. तर ते आपण ज्या लेसिक पद्धतीबद्दल बोलत होतो, आता यंग मुली आहेत समजा की ज्या 21 22 25 30 वर्षांच्या आहेत, लग्नाच्या आहेत किंवा ज्यांना चष्म्याचा नंबर खूप जास्त आहे, तर या लोकांना काय असतं की चष्म्याचे नंबर काही लोकांना खूप जास्त असतात. म्हणजे काय तर -8 -10 -15 -17, तर या लोकांना डोळ्यांच्या मध्ये तुम्हाला जी कॉन्टॅक्ट लेन्स सारखी लेन्स आपल्याला इन्सर्ट करावी लागते. का? कारण की ज्या लोकांमध्ये आयसीएल करतो हे लोक लेसिक लेझरला इलिजिबल नसतात. इलिजिबल नसतात म्हणजे काय तर बऱ्याच लोकांचा कॉर्नियाची जाडी जर बरोबर नसेल तर त्यांना तो लेसिक किंवा कॉन्टुरा लेसिक किंवा स्माईल ह्या ज्या टेक्नॉलॉजी त्याच्यासाठी ते फिट नसतात.
0: okay.
4: कारण की तिथे तेवढी बुबळाला जाडीच नाहीये जेणेकरून तुमचा चष्म्याचा नंबर पूर्ण निघेल. मग त्या लोकांना चष्म्याचा नंबर आयुष्यभरात काढूच नाही शकत का? तर तसं बिलकुल नाहीये. तर ह्या आयसीएल किंवा ही आयपीसीएल सर्जरी करून

0: आपण डोळ्यांच्या मध्ये कायमस्वरूपी लेन्स बसवतो, जी इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्स असं तुम्ही म्हणू शकता. खरं नाव तिचं इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्स नसून इंट्राकोलॅमर लेन्स असं प्रकार नाव आहे. इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्स आपण डोळ्यांच्या मध्ये इन्सर्ट करतो, जी दुतली वगैरे तरी तुम्हाला काढायची घालायची काहीही गरज नसते. आणि त्या केसमध्ये तुमचा कम्प्लिटली चष्म्याचा नंबर जाऊ शकतो यंग लोकांसाठी. मागच्या आठवड्यातलीच गोष्ट की आमच्याकडे -18 चष्म्याचा नंबर होता आणि त्या -18 वाल्यांचा आम्ही ती आयसीएल सर्जरी करून पूर्णत चष्म्यापासून त्या मुलीला मुक्तता केली.
1: म्हणजे ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सुद्धा चष्मा कायमस्वरूपी जाण्यासाठीच मदत करते, पण ही लेसिक पेक्षा वेगळी
0: टेक्नॉलॉजी. तर ज्यांच्यामध्ये ती लेसिक मध्ये पूर्ण चष्म्याचा नंबर जाऊ शकत नाही अशा लोकांसाठी आयसीएल किंवा आयपीसीएल टेक्नॉलॉजी जर चष्म्याचा नंबर काढला तर तो पूर्णतः जातो. आणि एकदा जर 27-28 वर्षाची मुलगी आणि परत तुम्ही आयसीएल केलं, लेन्स कायमस्वरूपी डोळ्यामध्ये टाकली, तर परत नंबर वगैरे कुठलाही वाढत नाही. तर तिला तिच्या मैत्रिणींना जेव्हा 85 जवळचा चष्मा येईल त्याच वेळेस हा त्यांना चष्मा येतो.
1: अच्छा,
0: तर तो कायमस्वरूपी चष्मा गेला आपण असं म्हणू शकतो.
1: तेव्हा श्रोते हो, लेसिक लेझर बरोबरच आयसीएल किंवा आयपीसीएल या अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता देशपांडे आय हॉस्पिटलला. डोळ्यांच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, जिथे एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने केले जातात. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89-29-30-41-42, 89-29-30-41-42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राई, ये हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
6: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता ऐकूया जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
7: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य डॉक्टर जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ.

0: अर्चिता लिमये आणि समूह स्वरातलं हे बालगीत होतं प्रवीण दवणे यांचं. संगीतकार होते विनायक लिमये.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:50 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गाडगीळ आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
5: पूना गाडगीळ आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज.
6: श्रोते हो, भारतीय स्त्रियांचा सर्वात आवडता दागिना म्हणजे मंगळसूत्र. अनेक महिला खास समारंभांसाठी जास्त सोन्याचं मोठं ठसठशीत मंगळसूत्र घालतात आणि रोजच्यासाठी कमी लांबीचं कमी वजनाचं सोन्याचं छोटंसं छानसं मंगळसूत्र परिधान करतात. त्यांची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केलं आहे. मोडक सर, मागच्या भागामध्ये तुम्ही बोलताना मंगळसूत्राच्या वाट्या मण्यांव्यतिरिक्त काही वेगळ्या पॅटर्नचे पेंडंट्स किंवा असे काही वेगळे प्रकार फॅशन म्हणून आता जे मंगळसूत्रात येत आहेत त्याबद्दलही सांगा, आणि मंगळसूत्रामध्ये हिऱ्याची पेंडंट जरी आता यायला लागलीत तर त्याबद्दलही माहिती आम्हाला सांगू शकाल.
7: एकतर मी मागल्या वेळेस तुम्हाला म्हटलं होतं असं की आधुनिक काळातली जी स्त्री आहे ती वयोगट समजा एक आपण 25 ते 40 या दरम्यानची धरली तर ती जनरली कॉर्पोरेट वर्किंग वुमन म्हणून पण असते की ती कुठे ना कुठेतरी कामाला जात असते, त्यामुळे तिला तिथल्या ड्रेसवरती तिथल्या अटायरवरती सूट होणारी मंगळसूत्र घालायची गरज असते.
6: बरोबर,
7: कारण ती मोठी पट्टीची मंगळसूत्र गोकाक मंगळसूत्र घालून पंजाबी ड्रेस किंवा तिचे ट्राउझर्स आणि हे घालू शकत नाही, त्याच्याकरता ते छोटी मंगळसूत्र असतात. मग ती जनरली ही मशीन चेन मध्ये बनवलेली असतात आणि मशीन चेनच्या चेनच्या मध्ये दोन भागात चेन विभागली जाते, एक 6 इंच 6 इंच आणि मध्ये कुठेतरी 2 काळेमणी, दुसऱ्या बाजूला 6 इंच 6 इंच 2 काळेमणी आणि खाली पेंडंट वाटीमणीच्या ऐवजी पेंडंट वापरला जातं. फक्त ते पेंडंट वाटी वाटेल अशा आकाराची थोडी बनवलेली असतात पण आकार वेगवेगळे दिलेले असतात. कोयरीचा असतो, मोराचा असतो किंवा ओव्हल शेपचा असतो, त्याच्यामध्ये खडे बसवलेले असतात आणि त्याला ते मंगळसूत्राचं रूप आता लोकांनाही आता सवय झाली की त्याला मंगळसूत्र म्हणून बघायला लागायचे, म्हणजे अगदी 2 वाट्या 4 मणीच पाहिजे असं काही नाही. आणि मी म्हटलं असं हातातलं ब्रेसलेटचं सुद्धा मंगळसूत्र निघालंय की ज्याच्यामध्ये काळ्या मण्याची मनगटीसारखी वीण असते किंवा एक मशीन चेनची ब्रेसलेट सारखं असतं आणि त्यात 2-3 काळेमणी बसवलेले असतं आणि त्याला एक हँगिंग सोडलेलं असतं ज्यात एक पदक बसवलेलं असतं, पेंडंट बसवलेलं असतं, ते म्हणजे वाटीमणी आणि ते मंगळसूत्र. आता हिऱ्याचं पेंडंट वापरणं मंगळसूत्रात हे

0: स्टेटस झालंय.
1: करेक्ट.
0: कारण सोन्याच्या वाटेमणी तर सगळ्यांचे वापरून झाल्या. तस हिऱ्याचं जेव्हा वाटीमणीच्या जागी पेंडंट वापरलं जातं त्या त्यात वाट्या पण बनवता येतात. नाही असं नाही, हिऱ्याच्या वाट्या बनवता येतात, सोन्याच्या वाट्या बनवून त्याच्यावर हिरे जडवून. पण आता तसं पण नको असतं, लोकांना त्याच्यामध्ये डिझाईन्स हवी असतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे मंगळसूत्राचे पदर आणि त्याला खाली पेंडंट डायमंडचं, मग ते जरा ब्रॉड पेंडंट असतं, म्हणजे मल्टिपल स्टोन बसून केलेलं पेंडंट असतं, छोटे छोटे हिरे बसून केलेलं पेंडंट असतं. मग त्याला दोन बाजूला दोन कलर स्टोन वापरले जातात, म्हणजे ते वाट्यांचं द्योतक किंवा प्रतीक म्हणून, म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून ते वापरलं जातं. आणि एक तर मंगळसूत्र हे सोन्याचा दागिना झाला आणि पेंडंट हे हिऱ्याचं असतं, त्यामुळे तो हिऱ्याचा दागिना झाला, म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन. तर दोन्ही हाऊस भागवणं की माझ्याकडे सोन्याचं मंगळसूत्र आहे आणि हिऱ्याचं त्याच्यामध्ये पेंडंट आहे, म्हणजे माझ्याकडे हिऱ्याचाही दागिना आहे आणि सोन्याचाही दागिना आहे. आणि त्यामुळे गेल्या काही वर्षापासून मंगळसूत्र महोत्सवामध्ये वाट्यामण्यांनी एवढीच हिऱ्याची पेंडंटही विकली जातात.
1: हिऱ्याचं स्टेटस सिम्बॉल मंगळसूत्रामध्ये येऊन
0: निश्चितच
1: त्या मंगळसूत्राचं रूप बदललंय.
0: मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांना हिऱ्याचा दागिना असणं हे एक फार अभिमानाची गोष्ट असते. तर ती त्यांची हाऊस त्याच्यामध्ये नक्कीच भागते.
1: म्हणजे सर, हिऱ्यांचे पेंडंट किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मंगळसूत्राच्या वाट्यांच्या ऐवजी पर्याय म्हणून तुम्ही जे फॅशनच्या मंगळसूत्रातले प्रकार सांगितलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
3: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
2: आपण असं म्हणतो की आपण स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा करतोय कारण प्रत्येक गोष्ट हल्ली स्मार्ट या स्टेजला आणि या डेफिनेशन खाली येऊन थांबलेली आहे. हे बोलण्याचं कारण असं आहे की आता रक्षाबंधन हा सुद्धा एक उत्सव झालेला आहे आणि प्रत्येक जण काहीतरी युनिक गिफ्ट आपल्या बहिणीला किंवा आता तर स्मार्ट जनरेशनमध्ये बहीण भावाला सुद्धा देण्यासाठी उत्सुक असतं. याबाबत आज तुमच्याशी चर्चा करायची आहे. आर्थिक गिफ्ट म्हणून आपण काय देऊ शकतो?
3: सो रक्षाबंधन बघा, हा केवळ धागा बांधण्याचा सण नाहीये तर बहिणीच्या किंवा भावाच्या सुरक्षेचं वचन एकमेकांनी देण्याचा दिवस आहे. तर कपडे, दागिने, मोबाईल यासारख्या वस्तू कालांतराने जुन्या होतात पण गुंतवणूक ही अशी एक भेट वस्तू आहे जी आयुष्यभर तिचं किंवा त्याचं रक्षण करणार आहे, तिचं मूल्य हे वाढत राहणार आहे. सो पारंपरिक भेटवस्तू देण्याच्या विरुद्ध आर्थिक भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करा. रोख रक्कम कॅश खर्च होऊन जाऊ शकते किंवा भौतिक वस्तूंचं मूल्य हे काय कमी होत राहतं. आर्थिक भेटवस्तू फायनान्शियल गिफ्ट यामुळे बहिणीला किंवा भावाला दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता मिळण्याची शक्यता वाढते. फायनान्शियल सिक्युरिटी आणि स्वावलंबन हे मिळू शकतं. गुंतवणुकीचे उत्तम पर्याय आहेत जे कायम आणि नेहमी आठवणीत राहू शकतात. ओके, म्हणजे म्युच्युअल फंड SIP, बहिणीच्या नावाने दरमहा एक ठराविक रक्कम किंवा भावाच्या नावाने दरमहा एक ठराविक रक्कम SIP माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करा, सुरू करा या रक्षाबंधन पासून. ही भेट भविष्यातील तिच्या किंवा त्याच्या उच्च शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, स्वप्नांसाठी, बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी मोठा कॉर्पस तयार करेल. किंबहुना मग आपल्याला डिजिटल गोल्ड, सोवेरियन गोल्ड बॉन्ड हे देखील गिफ्ट देता येणं शक्य आहे. सो डिजिटल गोल्ड किंवा सोवेरियन गोल्ड बॉन्ड हे देता येणं देखील आता

0: शक्य आहे जेव्हा इन्व्हेस्टमेंटचा विचार होतो. म्हणजे यात आपले मेकिंग चार्जेस वाचतात, सुरक्षा आणि परतावा उत्तम मिळते, किंवा आपल्याला आरोग्य आणि विमा पॉलिसी देखील गिफ्ट करता येणं शक्य आहे. म्हणजे बहिणीसाठी हेल्थ इन्शुरन्सचा विचार करा, त्याचा प्रीमियम रेग्युलरली भरण्याचा विचार करा, खऱ्या अर्थाने वैद्यकीय संकटापासून तिला सुरक्षित ठेवा, हे देखील एक गिफ्ट आपल्याला होऊ शकतं. एकंदरीतच जेव्हा आपण आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करतो आणि तो रक्षाबंधनाच्या अँगलने करतो, म्हणजे जेव्हा आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे तेव्हा पूर्वीच्या परंपरागत चालत आलेल्या गिफ्ट पेक्षा फायनान्शियल गिफ्ट, फायनान्शियल सिक्युरिटी ही आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी असू शकते, आर्थिक सुबत्ता देऊ शकते. कपडे आणि भेटवस्तू वर्षभरात जुन्या होतील, पण आज केलेली गुंतवणूक ही तिच्या किंवा त्याच्या भविष्याला आयुष्यभर सुरक्षित ठेवेल. चला तर मग या रक्षाबंधनाला बहिणीला किंवा भावाला केवळ सुरक्षेचे आश्वासनच नाही तर आर्थिक स्वातंत्र्याची भेट देऊयात.
1: इतक्या छान नोटवर आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: SIP सुरू करायची आहे. मंथली इन्कम हवाय.
4: मग क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहे ना.
3: अर्ली रिटायरमेंटचा विचार करताय.
4: अहो क्रिसेंट आहे ना.
3: गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांची माहिती हवी आहे.
4: त्यासाठी क्रिसेंट आहे ना.
3: SWP समजून घ्यायचंय.
4: पुन्हा सांगतो, क्रिसेंट आहे ना.
3: तुमच्या गरजांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्सच्या मार्गदर्शनासाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
7: श्रोतेहो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8 वाजलेत. ऐकूया ठळक बातम्या.
8: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. किर्गिझस्तानमध्ये होणाऱ्या 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर काल बिश्केक इथं दाखल झाले. आज आणि उद्या किर्गिझस्तानमध्ये ही शिखर परिषद होत आहे. पंतप्रधान मोदी उद्या राष्ट्रप्रमुखांच्या सत्राला उपस्थित राहतील. दरम्यान किर्गिझस्तानमध्ये पोचल्यावर विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. बालकांच्या सर्वांगीण विकासाची कार्ययोजना तयार करण्यासाठी पुण्यात यशदा इथं बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास या विषयावर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचं उद्घाटन राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते झालं. उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव डॉ श्रीकर परदेशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसंच तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून 9 संघांची काल अंतिम फेरीसाठी निवड जाहीर करण्यात आली. IIIT पुणे, मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, भारती विद्यापीठाचे फाईन आर्ट्स महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, सर परशुराम भाऊ महाविद्यालय, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय, अण्णासाहेब मगर महाविद्यालय आणि DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी या संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. 5 आणि 6 सप्टेंबरला पुण्यात स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात BARTIमधील संशोधक विद्यार्थ्यांनी 24 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्य सरकारनं 2023 लागू केलेल्या जाचक अटी रद्द करून विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे संशोधन शिष्यवृत्ती द्यावी अशी या आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी आहे. पुणे शहर आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
7: श्रोतेहो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:02 झाली आहेत. आता ऐकूया लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम.
9: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
10: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
7: पहिली भक्तिरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीत रा बा सोमयाजी यांचं, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, ही भक्तिरचना होती लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार होते राबा सोमयाजी आणि संगीतकार होते हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात आणखीही काही भक्तिगीत ऐकणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भवनी।
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुमठीच रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय? अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवत होता ना?
4: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर

0: सोड, माझे उठण्यापासण्याचेही वांदे होते.
1: मग
0: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात. म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
1: हो, तो तर दिसतोच आहे. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
0: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
1: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
0: हा घे नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59. सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: महागाईचा वाढतोय गुंता,
3: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता?
2: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा. 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
4: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
4: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
4: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94 22 311 106.
4: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक, पुणे.
2: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
4: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक, पुणे.
2: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक. मुख्य कार्यालय बाजीराव रोड, पुणे.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: यानंतरची भक्तिरचना आहे जगदीश खेबुडकर यांची, आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार वसंत देसाई.

श्रोते हो, ही भक्तिरचना होती जगदीश खेबुडकर यांची. स्वर होता आशा भोसले यांचा. संगीतकार होते वसंत देसाई. कार्यक्रमात आता घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.

0: स्वामी।
1: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठित रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
3: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
4: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
5: यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची रचना, संगीतकार दशरथ पुजारी।

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: यानंतर ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात अण्णा जोशी यांची रचना, संगीत निळकंठ अभ्यंकर यांचं.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
3: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
2: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
2: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्यक्रमात शेवटी ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना, स्वर सुरेश हळदणकर यांचा.

0: याबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायड्यांची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
0: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: ई KYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
6: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: श्रोते हो, माणूस जन्माच्या आधीच अनेक नात्यांमध्ये बांधला जातो. काही नाती जन्माने मिळतात, तर काही नाती प्रेमाने आयुष्यभरासाठी जोडली जातात. आज गदिमांच्या शब्दातून अशाच विविध नात्यांचा सुंदर भाव अनुभवूया. सुरुवात अर्थात आईपासून. आईने आपल्या लेकराबरोबर सगळ्यांपेक्षा 9 महिने जास्त घालवलेले असतात. ती एकच असते जी आपल्यावर निरपेक्ष प्रेम करते. ऐकूया वैशाख वणवा चित्रपटातलं गदी माडगुळकरांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. संगीतकार दत्ता डावजेकर.

आईच्या मायेनंतर आयुष्यात महत्वाचं स्थान वडिलांचं. त्यांच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक कृतीत मुलांसाठीची काळजी आणि प्रेम असतं. यानंतरचं गाणं ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात, गीतकार गदी माडगुळकर, संगीतकार यशवंत देव.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदी मांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.10%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: महादेवाचे नाव मुखात आणि काटदारे यांची सोमवार उपवास भाजणी प्रत्येक घरात. श्रावणी सोमवार निमित्त काटदारे यांची खास वरई विरहित काटदारे सोमवार उपवास भाजणी आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. आजच घेऊन या काटदारे यांची उपवास भाजणी.
1: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय. अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवत होता ना.
2: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचे वांदे होते.
1: मग
2: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात, म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
1: हो, तो तर दिसतोच. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
2: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
1: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
2: हा घे नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59. सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, संपर्क 95 95 24 25 59.
3: वडिलांच्या आयुष्यात सगळ्यात लाडकी त्यांची लेक.

तिच्या लग्नाचा आनंद असतो, पण त्याचबरोबर ती सासरी जाणार ह्याची हुरहुरही मनात असते. ऐकूया ग. दि. माडगुळकरांचं सुवासिनी चित्रपटातलं गीत, स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचा.

आणि आईसाठी आपला मुलगा म्हणजे सगळ्यात अनमोल ठेवा. आपला मुलगा मोठा सुसंस्कारित झाला यासारखं दुसरं सुख आईसाठी नाही. ऐकूया एकटी चित्रपटातलं गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, गीत ग. दि. माडगुळकरांचं, संगीत सुधीर फडके यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, नात्यांचे रंग किती वेगवेगळे असतात. आई वडील, भावंड यांच्यासहच आयुष्याला वेगळा अर्थ देणारं नातं म्हणजे जोडीदाराचं. आपल्या जीवलग व्यक्तीची वाट पाहण्यात, त्याच्या येण्याची आतुरता मनात साठवण्यातही एक गोड भावना असते. ह्याच प्रेमाची, प्रतीक्षेची भावना घेऊन येणारं हे पुढचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. गीतकार गदी माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके, चित्रपट सुवासिनी.

आणि ही सगळी मानवी नाती जपत असतानाच एक नातं असं असतं जे मनाला कायमचा आधार देतं. ते म्हणजे ईश्वराशी असलेलं नातं. प्रपंचात राहूनही ईश्वराचं रूप मनात राहावं, त्याचं नाम सतत ओठांवर असावं आणि त्याची भक्ती मनात सदैव जागी राहावी अशी सुंदर प्रार्थना या पुढच्या गीतात आहे. संत गोरा कुंभार या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकरांचं गीत, स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचं.

0: दास
1: श्रोते हो, ही सगळी नाती जपणं, त्यातला ओलावा टिकवणं आणि त्यांना वेळ देणं हेच आयुष्याचं खरं सौंदर्य आहे. याबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियोयेव यांच्या चर्चेनंतर घेण्यात आला. यावेळी

पंतप्रधानांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राजकीय सन्मान ऑर्डर ऑफ ओली दराजली दोस्तालिक प्रदान करण्यात आला. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येणार असून नागरिकांनी मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर राजकीय पक्ष कार्यालय तहसील कार्यालय आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये उपलब्ध असणार आहे. बालकांना त्यांच्या घटनात्मक हक्कांची माहिती सहज आनंददायी पद्धतीनं मिळावी यासाठी प्रत्येक बालकानं जाणून घ्यावेत असे 18 मूलभूत हक्क हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे. न्याय संस्था आणि विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी या संस्थांनी तयार केलेल्या या रंग भरता येणाऱ्या पुस्तकाचं लोकार्पण महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. पुण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचं पुणे महापालिकेच्या आरोग्य सर्वेक्षण विभागानं जाहीर केलं आहे. जुलैमध्ये 35 असलेली रुग्णसंख्या ऑगस्टमध्ये 225 वर पोहोचली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं, वारंवार हात धुणं आणि लक्षणं दिसल्यास अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं आहे. भारताचा आघाडीचा स्क्वॉश खेळाडू अभय सिंह यानं मलेशियातील सेरेम्बान इथं झालेल्या तुआंकू मुरीस 2026 अजिंक्यपद चषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात अभयनं हाँगकाँग चीनच्या हेनरी लेऊंग याचा 3-2 असा पराभव केला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:01 झालाय. आता ऐकूया कार्यक्रम एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: श्रोते हो, एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात मी सावनी खाडीलकर आपलं मनःपूर्वक स्वागत करते. युगा मागुनी चालली युगेही करावी किती भास्करा वंचना, किती काळक क्षेत धावू तुझ्या मी किती दा करू प्रीतीची याचना. हे पृथ्वीचं प्रेमगीत ऐकलं किंवा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, हे कणा या कवितेतले शब्द ऐकले की लगेच आठवण होते मराठी साहित्यातले अग्रगण्य कवी लेखक नाटककार वी वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुण्यात झाला. शालेय जीवनापासूनच त्यांना लिहिण्याचा छंद लागला. इतिहास हा त्यांचा आवडता विषय, त्याचा प्रत्यय त्यांच्या पुढच्या साहित्यात येतोच. त्यांना 6 भाऊ आणि एकुलती एक लाडकी बहीण कुसुम. त्या कुसुमचा मोठा भाऊ म्हणून त्यांनी घेतलेलं नाव कुसुमाग्रज. पुढे महाराष्ट्राने त्यांना हाक मारली तात्यासाहेब. कार्यक्रमाची सुरुवात करूया त्यांच्या एका गोड बालगीतानी सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीतकार कमलाकर भागवत.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
0: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: कुसुमाग्रजांनी पहिली कविता त्यांच्या शाळेच्या हस्तलिखित मासिकासाठी लिहिली, पण कवितेची पहिली ओळख त्यांना झाली ते एका शिक्षकामुळे. ते सांगतात की एकदा त्यांचे शिक्षक वर्गावर आले आणि त्यांनी भारा तांबेंची एक कविता वाचून दाखवली. त्या कवितेतल्या शब्दांचं सौंदर्य, त्यातलं वर्णन, त्या शब्दांमधून उभं राहणारं चित्र, या सगळ्यांनी कुसुमाग्रज भारावून गेले. त्या दिवसानंतर त्यांचं वाचन वाढलं, कविता अधिक समजून घेण्याची ओढ लागली आणि त्या वाचनातून

असतानाच स्वतःची कविता घडत गेली. त्यांच्या प्रत्येक कवितेतले शब्द ऐकत राहावे असं वाटतं. असंच हे पुढचं गीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, संगीतकार श्रीधर फडके.

0: श्रोते हो तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: महादेवाचे नाव मुखात आणि काटदारे यांची सोमवार उपवास भाजणी प्रत्येक घरात. श्रावणी सोमवार निमित्त काटदारे यांची खास वरई विरहित काटदारे सोमवार उपवास भाजणी आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. आजच घेऊन या काटदारे यांची उपवास भाजणी.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कुसुमाग्रजांचा अनेक स्वातंत्र्य चळवळींमध्ये सत्याग्रहांमध्ये सक्रिय सहभाग होता. त्यांच्या मनात देश होता, स्वातंत्र्याची ओढ होती, अन्यायाविरुद्ध चीड होती आणि क्रांतीची धगही होती. ते म्हणत की भारतीयत्व माझ्या रक्तात भिनलेलं आहे. जसं त्यांनी गरजा जय जयकार क्रांतीचा हे स्फूर्तीगीत लिहिलं, तसंच अनामवीरासारखं हृदयस्पर्शी काव्यही लिहिलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार वसंत प्रभू.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: कुसुमाग्रजांच्या कवितांमध्ये रोजच्या जीवनातले साधे उल्लेख असतात, पण त्या साध्या गोष्टींकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन केवळ कुसुमाग्रजांकडे आहे। हे उद्गार होते ज्येष्ठ कवी गुलजार यांचे। कुसुमाग्रजांना आपल्या कवी असण्याचा अभिमान होता। कवीबद्दल बोलताना ते म्हणतात, कवीकडे अचाट आकलन शक्ती असते, तो संवेदनशील असतो, व्यवहारापासून अलग होण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे असतं। याचा प्रत्यय येतो या पुढच्या गाण्यात। साध्या शब्दांमागे किती मोठा अर्थ दडलेला असतो याचं उत्तम उदाहरण हे पुढचं गीत आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्यांच्या 3 सख्या, पेटलेलं युद्ध हा प्रसंग आणि त्याला 4 पक्षिणींचं दिलेलं रूपक आपल्याला स्तिमित करून जातं। वीज म्हणाली धरतीला या नाटकातलं पद स्वर फैयाज यांचा, संगीतकार वसंतराव देशपांडे।

कुसुमाग्रजांची अजून एक अप्रतिम निर्मिती म्हणजे नटसम्राट हे नाटक. नानासाहेब फाटक हे मराठी रंगभूमीवरचं एक मोठं नाव. त्यांनी कुसुमाग्रजांना आग्रह केला, माझ्यासाठी एखादं नाटक लिहा. कुसुमाग्रजांनी अनेक विषयांचा विचार केला. शेवटी त्यांना एक विचार सुचला, नानासाहेबांच्याच आयुष्यावर नाटक का लिहू नये. आणि त्या विचारातूनच जन्माला आलं नटसम्राट. एका नटाचं आयुष्य रंगमंचावर किती वैभवशाली असू शकतं आणि त्याच नटाचं रंगमंचाबाहेरचं आयुष्य किती एकाकी होऊ शकतं, ही दोन्ही टोकं कुसुमाग्रजांनी या नाटकात एकत्र आणली. पुढे नटसम्राट हा चित्रपटही आला. त्यातलं हे गीत ऐकूया विभावरी आपटे जोशी यांच्या स्वरात, संगीतकार अजित परब.

नटसम्राट नाटकात जशी सरकार ही व्यक्तिरेखा होती, तशाच कुसुमाग्रजांच्या आयुष्यातल्या त्यांच्या सरकार होत्या मनोरमाबाई. कुठलंही श्रेय न घेता त्यांनी आयुष्यभर कुसुमाग्रजांना साथ दिली. त्यांच्या एका प्रसंगावरची ही मजेदार कविता कुसुमाग्रजांनी लिहिलेली. एकदा घरातलं रेशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली, तेव्हा तू हसत म्हणालीस, तुमच्या कवितांचे कागद ह्यात घाल.

0: तेवढंच वजन वाढेल. मी उत्तरलो, जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नकोस. तुझ्या डोळ्यात अनपेक्षित आसव तरारली आणि तू म्हणालीस, मी तर नाहीच पण काळही ते करणार नाही. ही कविता वाचताना कुसुमाग्रज तर दिसतातच, पण त्यांच्यामागे शांतपणे उभ्या असलेल्या त्यांच्या सरकारही दिसतात. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या अफाट साहित्य साधनेचा गौरव म्हणून त्यांना अत्यंत मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. 10 मार्च 1999 त्यांचा मृत्यू झाला. सरस्वतीच्या मंदिरातलं हे दैदिप्यमान रत्न, ज्याने मराठी भाषेला केवळ शब्द दिले नाहीत तर त्या शब्दांकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली, अशा तात्यासाहेबांना विनम्र अभिवादन करून आजचा कार्यक्रम इथेच समाप्त करूया. मी सावनी खाडीलकर या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेते.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:31 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही.
2: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: सुरुवातीला ऐकूया कट्यार काळजात घुसली नाटकातलं पद, स्वर वसंतराव देशपांडे यांचा, संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: उना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकवरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: मी करते एक चांगली इंजिनियर झालीये, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6'6" कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
0: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: यानंतर ऐकूया विद्याहरण नाटकातलं पद. रचना कृप प्र खाडीलकर यांची, स्वर प्रकाश घांगरेकर यांचा, संगीतकार गंधर्व नाटक मंडळी.

कार्यक्रमात आता ऐकूया सौभद्र नाटकातलं पद शरद जांभेकर यांच्या स्वरात. गीतकार आणि संगीतकार अण्णासाहेब किर्लोस्कर.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: कधी असले कधी गेले कधी पाडले.
2: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
4: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: यानंतर ऐकूया प्रकाश घांगरेकर यांच्या स्वरात मदनाची मंजिरी नाटकातलं पद, गीतकार विद्याधर गोखले.

0: मदनाची मंजिरी नाटकातलं हे पद होतं प्रकाश घांगरेकर यांच्या स्वरात. गीतकार होते विद्याधर गोखले.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन.

0: हेल्दी आईज।
1: बाबा आणा 3,000
2: ते कशाला?
1: माझा पॉकेट मनी।
2: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत।
1: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात? डिजिटल पेमेंट वापरा।
2: है?
1: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे।
2: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा।
1: तुमचा मोबाईल द्या,
2: घे घे।
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे।
5: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
7: कार्यक्रमात आता ऐकूया बापू पेंढारकर यांच्या स्वरात वीर वामनराव जोशी यांची रचना, संगीतकार वझेबुवा, नाटक राक्षसी महत्वाकांक्षा।

कार्यक्रमात शेवटी ऐकूया मास्टर दीनानाथ यांच्या स्वरात संन्यस्त खड्ग नाटकातलं पद, गीतकार स्वातंत्र्यवीर सावरकर, संगीतकार वझेबुवा.

0: या नाट्यपदाबरोबरच पूना आय केअर मर्मबंधात ठेवही हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरही आपण आम्हाला ऐकू शकता जगभरात सर्वत्र. सकाळचे 9:58 झाली आहेत, ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ प्रणव मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. माजी राष्ट्रपती एक उत्कृष्ट प्रशासक आणि विद्वान होते. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या अनेक दशकांच्या प्रवासात त्यांनी राष्ट्र आणि घटनात्मक मूल्यांप्रती असलेली आपली दृढ निष्ठा जपली. त्यांचा हा अमूल्य वारसा नवीन नेत्यांसाठी सदैव प्रेरणास्थान राहील असं शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आर्थिक वर्ष 2026-27 भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्तवली आहे. अर्थमंत्री सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी शिकागोतल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. अमेरिका इराण संघर्ष आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडल्यामुळे निर्माण झालेली भूराजकीय अनिश्चितता आणि विस्कळीत झालेला पुरवठा साखळी या पार्श्वभूमीवर भारत आपली विकासाची गती कायम राखेल असंही त्यांनी नमूद केलं. नागरिकांच्या तक्रारींचं जलद निवारण करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारनं सरकारी कार्यालयांमध्ये जनता दरबार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव मनोज अग्रवाल यांनी जिल्हा ते ब्लॉक स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दर मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत नागरिकांना भेटण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं आयोजित 3 दिवसीय सिंहस्थ

0: महाकुंभ भक्ती संगममध्ये अमृतसर इथल्या श्री दरबार साहिबचे हजुरी रागीभाई मनिंदर सिंहजी यांचं गुरुबाणी शब्द कीर्तन आणि इंदुरीकर महाराज यांचं प्रवचन झालं. तसंच मणिपूरच्या नटसंकीर्तनानं महाजेग्या या कला प्रकाराचं सादरीकरणही केलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: श्रोतेहो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. आता ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत बदलती जीवनशैली आणि लैंगिक समस्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या तज्ज्ञ युरोलॉजी डिपार्टमेंटचे डॉक्टर सुरेश पाटणकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार.
5: आणि एस हॉस्पिटलच्याच लैंगिक समस्या डिपार्टमेंटचे अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर राहुल पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
5: डॉक्टर पाटणकर सर, आपण बघतो की हल्ली लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपल्याला खूप बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये डायबिटीस असेल किंवा हायपर टेन्शन असेल किंवा अजूनही मेंटल स्ट्रेस असेल, तर हे सगळे आजार आहेत, याचा सेक्शुअल लाईफ वरती किती परिणाम होतो, यामुळे लैंगिक समस्या होऊ शकतात का?
6: फार फार महत्वाचा आहे हा. तुम्ही जो मुद्दा मांडलात ना, लाईफस्टाईल बदलल्यामुळे जे आपण पाहतो की डायबिटीस आणि उच्च रक्तदाब, हायपर टेन्शन, उच्च रक्तदाब, हायपर टेन्शन, ह्याच समाजामध्ये प्रमाण वाढत चाललेलं आहे. अगदी तरुण वयामध्ये देखील आपण हे आजार पाहत आहोत.
5: बर.
6: आणि ह्याचा नक्कीच लैंगिक आरोग्याशी संबंध असतो.
5: अच्छा, कशा प्रकारे, म्हणजे नेमकं काय होतं जर का हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपल्याला असतील तर?
6: अगदी बरोबर. तर राहुल सर, जसं मी आता म्हटलं की डायबिटीस आणि हायपर टेन्शन ह्याबद्दल ह्याचा आणि लैंगिक समस्येचा काय असू शकतो, तुम्ही मार्गदर्शन करू शकाल का?
7: बरोबर सर. तर आता जसं सरांनी म्हणले, डायबिटीस, हायपर टेन्शन ही ऍक्च्युली डायरेक्ट असते, म्हणजे त्याच्यामुळे इरेक्टाईल डिसफंक्शन होऊ शकते का, ह्याचा आन्सर आहे येस.
5: ओके.
7: ह्याचं रिझन काय आहे की डायबिटीस मध्ये जे रक्तवाहिनी, जे ब्लड वेसल्स असतात, ते ब्लॉक होऊन जातात. ते सेम थिंग आपलं रक्त वेसल्स जे असतात ते कुठे ना कुठेतरी वेसल्स ब्लॉक होऊन जातात, त्याच्यामुळे जे लिंगाला जेवढं ताटरपणा यायला पाहिजे तेवढं येत नाही बेसिकली.
5: बर.
7: तर या कारणामुळे आपण हे जे डायबिटीस आहे लॉंग स्टँडिंग जे आपण बघतो आहे, असा केसेस आपण खूप बघतो आहे आता ते.
5: श्रोते हो, सुखी सहजीवनासाठी शरीर संबंध तितकेच महत्वाचे असतात. हे ठेवताना बरेचदा स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. म्हणूनच एस हॉस्पिटलमध्ये अँड्रोलॉजी डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे, जिथे याबद्दलची अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक उपचार सुद्धा घेऊ शकता. त्यासाठी जरूर संपर्क करा एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-1649. 895-666-1639. एस हॉस्पिटलमध्ये लैंगिक समस्या तज्ज्ञ म्हणजेच अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर राहुल पाटील सर यांच्याशी तुम्ही या संदर्भात बोलू शकता. डॉक्टर पाटील सर, हे जर का असे प्रॉब्लेम जाणवत असतील तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे?
7: सो ह्या कारणासाठी आपल्याला असं वाटतंय की नुसतं इरेक्टाईल डिसफंक्शनचे ट्रीटमेंट केले तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं नसतंय. आपल्याला डायबिटीस ह्याची ट्रीटमेंट करणं पण खूप गरजेचं आहे. शुगर्स आपल्याला मेंटेन करायला लागतात, आपल्याला इन्सुलिन व्यवस्थित घ्यायला लागतात. हे सगळं व्यवस्थित असलं तर आपल्याला इरेक्टाईल डिसफंक्शन मध्ये पण जे आपण औषध उपचार देतो त्याच्याबरोबर हे दोन्ही इन टँडम काम करतात बेसिकली.
5: अच्छा.
7: सो डायबिटीस कॅनच्यामुळे फिजिकली पण असू शकते आणि ते मेंटली पण इफेक्ट करू शकतात ते.
5: अच्छा. श्रोते हो, सुखी सहजीवनासाठी शरीर संबंध तितकेच महत्वाचे असतात. हे ठेवताना बरेचदा स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. म्हणूनच एस हॉस्पिटलमध्ये अँड्रोलॉजी डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे, जिथे याबद्दलची अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक उपचार सुद्धा घेऊ शकता. त्यासाठी जरूर संपर्क करा एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-1649. 895-666-1649. 895-666-1639. एस हॉस्पिटलमध्ये लैंगिक

0: समस्यातज्ञ म्हणजेच अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर राहुल पाटील सर यांच्याशी तुम्ही या संदर्भात बोलू शकता. डॉक्टर पाटील सर, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की डायबिटीसचा इम्पॅक्ट हा मेंटल पण असू शकतो, फिजिकल पण असू शकतो, तर कशा प्रकारे जरा एक्सप्लेन करा ना.
1: मेंटली म्हणजे त्यांना वाटतं की त्यांचे वजन जास्त असतं आहे, तर त्यांना वाटतं की माझं इरेक्शन मध्ये काही त्रास होणार आहे का.
0: ओके.
1: किंवा त्यांना असं वाटतं त्यांचे लाईफस्टाईल इश्यूज जे आहे, तर लाईफस्टाईल इश्यूज, मग स्मोकिंग, अल्कोहोल, हे सगळं अग्रिवेट करतात डायबिटीसला आणि ते परिणाम आपण इरेक्टाईल डिसफंक्शन वरती बघतो आहे.
0: तर
1: याच्यासाठी आपल्याला खूप होलिस्टिक ट्रीटमेंट करणं खूप महत्वाचे असतात. याच्यासाठी आपल्याला वजन कमी करून घेणे, म्हणजे स्मोकिंग स्टॉप करून घेणे, अल्कोहोलचे प्रमाण कमी किंवा पूर्ण बंद करायला पाहिजे आपण, जेवण वगैरे वेट लॉस जे म्हणताय ते आपल्याला महत्वाचे असतात ते बेसिकली. एक्सरसाइज महत्वाचे आहे, मेडिटेशन, योगा, हे जे पण आहे हे खूप आपल्याला महत्वाचे आहे डायबिटीस कंट्रोल करून घेणे. त्याच्यावरती हे सेम काम इरेक्टाईल डिसफंक्शन वरती पण होतात ते.
0: अच्छा.
1: त्याचबरोबर आपल्याला लोकल ट्रीटमेंट पण खूप महत्वाचे असतात, त्याच्यावरती उपचार घेणे व्यवस्थित हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला.
0: अर्थातच यासाठी अँड्रोलॉजी डिपार्टमेंट किंवा तज्ञ हे जे आहेत या फील्डमधले यांचं मार्गदर्शन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कारण मला असं वाटतं की हे नॉर्मल प्रॉब्लेम्स नाहीयेत, तर हे खूप डीप मध्ये अफेक्ट करणारे प्रॉब्लेम्स आहेत. श्रोते हो, याबद्दल आपण डॉक्टर पाटणकर सेन यांच्याशीही बोलणार आहोत, पण त्याआधी श्रोते हो, सुखी सहजीवनासाठी शरीर संबंध तितकेच महत्वाचे असतात. हे ठेवताना बरेचदा स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. म्हणूनच एस हॉस्पिटलमध्ये अँड्रोलॉजी डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे, जिथे याबद्दलची अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक उपचार सुद्धा घेऊ शकता. त्यासाठी जरूर संपर्क करा एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. एस हॉस्पिटलमध्ये लैंगिक समस्या तज्ञ म्हणजेच अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर राहुल पाटील सर यांच्याशी तुम्ही या संदर्भात बोलू शकता. डॉक्टर पाटणकर सर, जसं आता आपण बघितलं की डायबिटीस किंवा बीपी या गोष्टी खूप मेजरली अफेक्ट करतात सेक्शुअल लाईफवर, आणि आत्ताच्या काळामध्ये नवरा असू दे, बायको असू दे, दोघांनाही अगदी 35-40 वर्षीच आपल्याला हे प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की एकमेकांना कशा पद्धतीने सपोर्ट केलं पाहिजे, कशी ट्रीटमेंट कंटिन्यू केली पाहिजे किंवा सेक्शुअल लाईफ कसं एक्सप्लोअर करता आलं पाहिजे?
2: आता डॉक्टर राहुलने जसं सांगितलं की डायबिटीसमुळे होणारे शरीरावरती परिणाम आणि हे उपचार नुसते डायबिटीस कंट्रोल न करता पूर्णपणे होलिस्टिक ट्रीटमेंट देऊन आणि त्याच्याबरोबर लोकल ट्रीटमेंट वगैरे करता येतात. पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे की हा शारीरिक संबंध ही दोन व्यक्तींमधला संबंध आहे, त्यामुळे बऱ्याच वेळेला स्त्रियांमध्ये देखील ह्या आजारांमुळे एक प्रकारचा निरुत्साह असणे, शारीरिक क्षमता कमी होणे, किंवा काही वेळेला मी असं पाहिलेलं आहे की त्यांचा सेक्स मधला इंटरेस्ट कमी व्हायला लागतो. त्याच्या पाठीमागे मानसिक कारण असतं. त्यामुळे ट्रीटमेंट घेताना जसं राहुल सरांनी सांगितलं की ही ट्रीटमेंट जोडप्याची असणार आहे, पुरुषाबरोबर स्त्रीचा पण त्याच्यामध्ये सहभाग खूपच महत्वाचा असतो.
0: ओके.
2: आणि मला असं वाटतं की राहुल सर, तुम्ही आपल्या श्रोत्यांना हे समजून सांगा की ट्रीटमेंट करताना दोघांनाही आपल्याला उपचार करण्याची गरज असते.
1: सो तज्ञ डॉक्टरकडून आपल्याला काउन्सिलिंग महत्वाचे आहे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि आवश्यकता असलेले औषध उपचारवरती समस्या सुधारू शकतं आपलं जीवन, आणि ह्याच्याबरोबर पार्टनरचा सपोर्ट खूप महत्वाचे आहे असं केसेसमध्ये.
0: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, अशा प्रकारच्या लैंगिक समस्यांना तुम्हालाही सामोरं जावं लागत असेल तर त्यासाठी लाज बाळगण्याची काहीही गरज नाही. तुम्ही हे ओपनली बोलू शकता, डॉक्टरांशी याबद्दल चर्चाही करू शकता, आणि समजून घेण्यासाठीच एस हॉस्पिटलमध्ये अँड्रोलॉजी डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे, जिथे लैंगिक समस्यांबद्दलची अधिक माहिती तुम्हाला मिळू शकते, त्याचबरोबर मानसिक शारीरिक उपचार आणि मार्गदर्शनही तुम्हाला मिळू शकतं. यासाठी तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या डॉक्टर राहुल पाटील यांना. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत बदलती जीवनशैली आणि लैंगिक समस्या या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
1: नमस्कार.
3: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
4: संपर्क 0206701900.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: Crescent. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणीसर या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारत असतात, त्याचबरोबर क्रिसेंटच्या टीम मधले अनेक लोक सुद्धा आपल्याशी बोलत असतात. पण आज क्रिसेंट मध्येच इन्व्हेस्टमेंट केलेले क्रिसेंटचे ग्राहक आपल्याशी बोलणार आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. त्यांचं नाव आहे तुषार देशपांडे सर. आदित्य पॅकेजिंग नावाने त्यांचा व्यवसाय गेल्या 25 वर्षांपासून चालू आहे आणि क्रिसेंट बरोबरचं त्यांचं नातं गेल्या 18 वर्षांपासून आहे. चला आजच्या गप्पा खास तुषार देशपांडे सर यांच्याशी. नमस्कार देशपांडे सर.
4: नमस्कार मॅडम.
3: क्रिसेंट बरोबर तुम्ही गेली 18 वर्ष जोडले गेलेले आहात. एक इन्व्हेस्टमेंट कंपनी म्हणून ज्या वेळेला आपण एखाद्या कंपनी बरोबर असोसिएट होतो त्यावेळेला विश्वास हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो आणि 18 वर्षांचं नातं म्हणल्यावर तो विश्वास असणारच. तुमच्याकडनं ऐकायला आवडेल कशी तुमची ओळख झाली, कशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आणि हे नातं वृद्धिंगत कसं होत गेलं?
4: खरं तर ओळख अशी झाली की माझ्याकडे काम करत असलेला एक प्रशांत राचेली नावाचा मुलगा होता आणि भूषण वाणी आणि प्रशांत राचेली हे दोघं चांगले मित्र होते.
3: बर.
4: एक दिवस प्रशांत मला म्हटलं की असं असं भूषण वाणी आहेत तर त्यांना मी जरा बोलवतो. म्हटलं ठीक आहे आणि तिथून आमची ओळख झाली. आणि पहिल्या भेटीतच मला ते एक आवडलं, म्हणजे कुठलंही असं टाय कोट घालून येऊन इन्व्हेस्टमेंट बद्दल भयंकर काहीतरी फंडा सांगत बसले असं न करता स्वतःच्या हाताने एसआयपीचा कसा फायदा होतो असे एक ओळीने एक 4-5 ह्या रेटला घेतलं, मग ह्या रेटला घेतलं गेलं, या रेटला घेतलं गेलं, अशा याने शेवटी वर्षानंतर तुम्हाला कसा फायदा दिसेल हे इतकं सोप्या पद्धतीने समजून सांगितलं त्यांनी. आणि त्या दिवसापासून त्यांचे माझे जे संबंध जुळले ते आज 18 वर्ष आहेत. आम्ही कंटिन्यू त्यांच्या बरोबरच आहोत. हा विश्वास त्या पहिल्या दिवसच निर्माण झाला, तो अजूनही आहे.
3: हा जो विश्वास आहे अर्थातच तो नात्यामध्ये सुद्धा कधी कधी बदलतो आणि एक छान विश्वासाचं नातं तयार होतं. याबरोबरच येते ती जबाबदारी त्या त्या कंपनीची की ज्यांनी आपल्याला कशी सर्व्हिस प्रोव्हाइड करावी याबद्दल, तर हा तुमचा अनुभव काय आहे?
4: त्यांची सर्व्हिस अतिशय चांगली आहे. म्हणजे काही आम्हाला सगळ्या म्हणजे एकतर पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला जे काही पूर्वी सह्या घ्या, फॉर्म भरा, अंक करा, हा सगळा प्रवास होता. तिथून आता सगळं डिजिटलाइज झालं. मग ते आता सुद्धा म्हणजे बाईंग सेलिंग वगैरे किंवा सी केवायसी असेल, सगळ्या या सगळ्या ज्या ज्या म्युच्युअल फंडांच्या किंवा यांच्या ज्या आताच्या करंट रिक्वायरमेंट ज्या आहेत त्याप्रमाणे त्यांचं स्वतःचं जे काही ऑफिसचे जे सपोर्ट आहे तो त्या लेवलला त्यांनी तो नेऊन पोहोचवला.
3: वा.
4: आणि आज आता म्हणजे एक फक्त फोन केला की बाबा मला याच्यातून एवढे पैसे काढायचे किंवा हे बाबा आमकं नवीन एसआयपी चालू करायची आहे, तर ते म्हणजे ठीक आहे, एक ईमेल येईल तुम्हाला, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा, ऍक्सेप्ट करा, तिथून ते आमचं लगेच सुरू होऊन जातं आणि काय 2 दिवसांमध्ये पैसे बँकेत जमा होतात किंवा त्याचं हे सुरू होतं. इतकं सोपं त्यांनी करून ठेवलेलं आहे.
3: म्हणूनच श्रोते हो, आपण सुद्धा जर का इन्व्हेस्टमेंटच्या तयारीमध्ये असाल तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा क्रिसेंटची मदत तुम्ही त्यासाठी घेऊ शकता. एसआयपी, एसडब्ल्यूपी, एकरकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन, अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 9764125533, 9764125533, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. देशपांडे सर, आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतो तेव्हा आपल्यासमोर काही उद्दिष्ट असतात, काही ध्येय असतात.

0: तुम्ही इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली तेव्हा कशी केली होती? ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून केली होती का कंपनीसाठी केली होती? आणि या इन्व्हेस्टमेंटचा तुम्हाला कसा फायदा झाला याबद्दलही ऐकायला आवडेल.
1: नक्कीच, मी सुरुवात जी केली ती कंपनीच्या याच्यामध्ये केली. कंपनीच्या थ्रू आम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर एक जास्तीत जास्त एक 2 वर्षांमध्ये इंडिव्हिज्युअल पण सुरुवात केली. आज इतके वर्ष आम्ही ती चालूच ठेवलेली आहे, ती इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये वाढच करत गेलो.
0: बर.
1: आणि त्याचा म्हणजे आम्हाला रिटर्न चांगले मिळाले त्याच्याबद्दल वादच नाही. ज्या वेळेला असं उदाहरणार्थ 2008 जेव्हा क्रॅश आला होता तर त्याच्या अगोदर आम्हाला क्रिसेंटकडनं कळलं की म्हणजे साधारण हे बाबा काहीतरी वेड्यासारखं चाललंय, आता याच्यामध्ये आपण थोडे फंड्स दुसरीकडे शिफ्ट करूयात. हा एक आम्हाला त्यावेळेला हे झाल्यामुळे आमचा जो एक धपकन जे मार्केट व्हॅल्यू खाली गेली असती ती गेली नाही. त्यांना ते मार्केटवरती त्यांचं एक कुठं ना कुठेतरी तो एक
0: लक्ष असतं
1: की हे दिस इज नॉट राईट. म्हणजे त्यांचं फक्त एवढंच होतं की आता हे काही चाललंय हे बरोबर चाललेलं नाहीये, जरा थोडं आपण थांबूयात. त्याच्यानंतर एक मोठा फायदा आमचा असं झाला की कोविडच्या वेळेला 2 महिने कंपनी बंद होती पण सगळ्या स्टाफना पगार चालू होते. आम्ही काय त्याच्यामध्ये कोणाचे पगार वगैरे हे नव्हते केले आणि त्यावेळेला म्हणजे एक तर आमची हाय लेबर इंटेन्सिव्ह वाली कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे.
0: बर.
1: तर त्याच्यामध्ये कसं म्हणजे तो एक मोठा बोजा होता. पण आम्ही जे काही एक रिझर्व्ह फंड एसआयपी करून तयार करून ठेवलेले जे होते त्या फंडांच्या मुळे आम्हाला हा आम्ही तो शॉक जो होता 2-3 महिने जवळजवळ काहीच काम नाही, बंद फॅक्टरी बंद आणि लोकांना पगार देणे, आम्ही तो विथस्टँड केला.
0: बरोबर.
1: त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये दरवेळेला आम्हाला जे काही आमचे रिझर्व्ह फंड तयार झाले त्या फंडांमधून आम्ही काही वाईमध्ये म्हणजे आम्ही दुसरीकडे एक एमआयडीसी मध्ये वेगळी जागा घेऊन तिथं फॅक्टरीला हे केलं. पहिलं तर कसं होतं की बँकांना लोन घेताना तुमच्याकडे पहिलं काय आहे, तुमची जागा आहे, जागा आहे म्हटल्यानंतर मग ते पुढं लोन द्यायला तयार होतं.
0: बरोबर आहे.
1: तर तो एक म्हणजे आमच्याकडे तसे फंड्स आमच्याकडे तयार झाले.
0: राईट.
1: हा आमचा मोठा फायदा झाला.
0: अगदी. आणि व्यवसायात असल्यानंतर अशा गोष्टी आपल्याला खूप वेळा कराव्या लागतात, बऱ्याचदा लोन घ्यावे लागतात किंवा आपल्या स्टाफची आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि या सगळ्यासाठी या म्युच्युअल फंडातनं आणि अर्थातच क्रिसेंटच्या मार्गदर्शनानं तुम्हाला खूप मदत झाली.
1: हो हो, नक्कीच. इवन आता सुद्धा ज्या वेळेला आता हे युद्ध सुरू झाल्या आमच्या रॉ मटेरियलचे प्रायसेस 60-70% वाढले.
0: बर.
1: पण तेव्हा सुद्धा म्हणजे आम्हाला हाच हे जो होतो की जो बफर आम्ही एक तयार केलेला आहे तो बफर ह्या अशा वेळेला आम्हाला उपयोगी पडतो.
0: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, व्यवसाय करताना आपल्या समोर सुद्धा अनेक आव्हानं असतात. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी व्यवसायाचा कॅश फ्लो कसा असावा, व्यवसायासाठी लागणारं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं, या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मग अगदी कुठलीही कोविड सारखी परिस्थिती आली तरी सुद्धा किंवा व्यवसाय खूप तेजीमध्ये चालू असला तरी सुद्धा त्याचं योग्य प्लॅनिंग असणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठीच एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची तुम्ही मदत घेऊ शकता. त्यासाठी संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपलं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ

0: कोच विक्रम मेहंदळे सर आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
1: श्रोते नमस्कार.
0: विक्रम, आज जी केस बघणार आहोत ती शमिका यांची आहे. वय 34 वर्ष आणि गेल्या 6 महिन्यांपासून त्यांना इरेग्युलर पिरियड्सचा त्रास सुरू झालेला.

0: किंवा मला हॉर्मोन इम्बॅलन्स झाला, हॉर्मोन इम्बॅलन्स जाणवायला लागला, मूड स्विंग्स आणि या सगळ्या गोष्टी. मीनवाईल पिरियड्स रेग्युलर झाले आणि वजन जे काय होतं तर ते एका वर्षात 5 ते 7 किलोनी वाढलं. आणि जेव्हा एवढ्या स्पीडनी वजन वाढतं तेव्हा काही ना काहीतरी त्याचा पटकन त्रास चालू होतो. काही काही लोकांना टास दुखायला लागते, काही काही लोकांना गुडघ्यांवरती ताण पडतोय असं वाटायला लागतं. तर असं झालं. शमिका मॅडम, आपला जो रेडिओचा हा प्रोग्राम आहे हा मी गेले 2-3 वर्ष ऐकत होत्या आणि मग त्या म्हणल्या की मला कधी वाटलं नव्हतं की मला याची गरज पडेल, पण गेल्या वर्षभरात या सगळ्या गोष्टी झाल्या, वजन वाढल्यानंतर मग मी म्हणलं की आपण रेडिओचा प्रोग्राम ऐकते तर मग आपण यांच्याकडेच जाऊया, म्हणून त्या बेसिकली आपल्याकडे आल्या होत्या. मेन त्यांचा ट्रिगर पॉईंट होता की पिरियड गेले 6 महिने रेग्युलर झाले होते, तास दुखत होती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वजन झपाट्याने वाढत होतं, कळत नव्हतं काय चाललंय.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. विक्रम, मग शमिका मॅम जेव्हा आपल्याकडे जॉईन झाल्या तेव्हा रिझल्ट काय आला, किती महिन्यामध्ये?
0: पहिली गोष्ट म्हणजे शमिका मॅडम जेव्हा आपल्याकडे, हे मी मगाशी ब्रेकच्या आधी सांगितलं ती गोष्ट, वर्षभरात 5-7 किलो वजन वाढलेलं, हॉर्मोन इम्बॅलन्स जाणवत होता आणि पिरियड रेग्युलर झाले होते. आता या सगळ्या गोष्टी का होत आहेत हे मी पहिली गोष्ट मी शोधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या लाईफस्टाईल मधनं. तर मी त्यांना विचारलं की म्हणलं मॅडम वर्षभरापूर्वी किंवा 1-1.5 वर्षापूर्वी तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काही असा मेजर चेंज झालेला आहे का आणि तो पुढे कंटिन्यू झाला आणि तो आधीपर्यंत नव्हता. तर त्या म्हणल्या हो झालेला आहे, 2 चेंजेस झालेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं कम्प्लीट वर्क फ्रॉम होम होतं. आता त्यांच्या आधीची जी म्हणजे 1-1.5 वर्ष आधीपर्यंत ज्या ठिकाणी त्या काम करायच्या तेव्हाची जी शिफ्ट होती ती पण वर्क फ्रॉम होम होती, पण ती 10:30 ते 7 अशी शिफ्ट होती. त्यामुळे त्या वेळेवर झोपत होत्या, 10:30 वाजता झोपत होत्या, 6:30 उठत होत्या. आता 1 वर्षापूर्वी त्यांनी कंपनी स्विच केली, नवीन कंपनीत देखील वर्क फ्रॉम होमच होतं, पण नवीन कंपनीचे टायमिंग हे 2:00 ते 11:00 असे टायमिंग होते आणि त्यामुळे त्यांचा एक मेन प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणजे 11:30 वाजता काम संपवायचं आणि त्याच्यानंतर त्यांना झोपायला 12:30 1 रोज व्हायला लागला. पण उठायला त्यांना 6:30 वाजताच लागत होतं, कारण का घरच्या बाकीच्या जबाबदाऱ्या, कुकिंग, डबे भरणं या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या झोपेवर गदा आली, त्यांना झोप ही कमी पडायला लागली. मग त्यांना झोपेवरती एक तोडगा सांगितला. पहिली गोष्ट म्हणलं मॅडम तुम्ही 11:00 काम संपल्यानंतर 11:00 लगेच तातडीने म्हणलं झोपा आणि तुम्ही 6:30 ऐवजी 7:00 उठा, म्हणजे 11:00 ते 7:00 ही झोप तुमची कम्प्लीट होईल. आणि मग बाकी डायट एक्सरसाइज जे काही मी युजली क्लायंटला लिहून देतो तसं त्यांना लिहून दिलं, ते त्यांना मी सांगितलेलं सगळं पटलं. जेव्हा फॉलो करायला लागल्या तर तेव्हा पहिले काही दिवस झोपेचं गणित बसत नव्हतं, पण ते नंतर इव्हेंच्युअली बसलं. मग त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करायला चालू केल्या. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 5 महिने झाले आणि या 5 महिन्यामध्ये त्यांचं 12 किलोनी वजन कमी झालेलं आहे. 75 जे त्यांचं वजन होतं तर ते आता 63 किलोला पोहोचलंय, जे त्यांच्या उंचीनुसार ऑलमोस्ट एकदम व्यवस्थित आयडियल आहे. बॉडी फॅट पर्सेंटेज त्यांचं जे 31 होतं ते पण खालती आलेलं आहे 37 पर्यंत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 5 महिन्याच्या कालावधीतले गेले 3 महिने, हे गेले 3 महिने त्यांचे पिरियड हे ऍब्सोल्युट रेग्युलरला यायला लागलेले आहेत. टाच दुखी त्यांची पहिल्या महिन्यातच निघून गेली.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. पुन्हा भेटूया विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही आपण आमच्या सोबत आहात जगात सर्वत्र. श्रोते हो, सकाळचे 10:25 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पडछाया या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि रेखा डावजेकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत ग. दी. माडगुळकर, संगीतकार दत्ता डावजेकर. श्रोते हो, ज्येष्ठ पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा आज जन्मदिवस आहे, त्यानिमित्तानं त्यांनी गायलेलं हे गाणं ऐकूया.

0: पडछाया या चित्रपटातलं हे गीत होतं गदी माडगुळकरांचं. हे गीत गायलं होतं जयवंत कुलकर्णी आणि रेखा डावजेकर यांनी. श्रोते हो, 10:28:39 होत आहेत. यानंतर ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: मैत्रिणींनो, आपल्या जडणघडणीत आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या शिक्षकांचा खूप मोठा हात असतो. अगदी बालवाडी ते शाळा महाविद्यालयांपर्यंत शिक्षक आपली सोबत करत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. शाळेतले विद्यापीठांमधले शिक्षक असतात, तसंच कला क्रीडा क्षेत्रातही आपले शिक्षक असतात. या सगळ्यांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे 5 सप्टेंबर शिक्षक दिन. त्यानिमित्तानं सखी संदेश या फोन इन कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाचा यावेळचा विषय आहे माझे शिक्षक माझ्या आठवणी. तुमच्या शिक्षकांबद्दलच्या तुमच्या भावना तुमच्या आठवणी आमच्याशी जरूर शेअर करा. फोन करा 1 सप्टेंबरला अर्थात मंगळवारी 2553-1705 आणि 2553-1706 या आमच्या फोन नंबरवर सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. यावेळचा विषय आहे माझे शिक्षक माझ्या आठवणी.
0: श्रोते हो, यानंतर ठीक 10:30 आपण ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला डोळ्या

0: चे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आपण या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण हा कार्यक्रम असाच ऐकत रहा आणि डॉक्टर गर्दे तुम्हाला अशाच प्रकारे उत्तमोत्तम सल्ला या कार्यक्रमातून देत राहतील. आजही डॉक्टर गर्दे कार्यक्रमात आले आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: तर डॉक्टर, गेल्या दोन भागांमध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर पंचकर्म होणारे उपचार याविषयीची माहिती देत होतात. पंचकर्मामध्ये बस्ती, वमन, विरेचन, नस्य असे वेगवेगळे प्रकार येत असतात, तर त्याविषयीच आता आम्हाला अजून काही जाणून घ्यायला आवडेल.
1: गेले आपण तीन भाग, म्हणजे पहिल्या भागात बस्ती, दुसऱ्या भागात वमन, तिसऱ्या भागात विरेचन असं बघतोय. आता चौथा भाग म्हणजे पंचकर्माचं बोलतोय म्हणून तर नस्याबद्दल बोलूयात. नस्य म्हणजे काय? तर साधं सरळ समजायच्या भाषेत सांगायचं तर नाकात थेंब टाकणं कशाचेही औषधाचे. औषधी सिद्ध दूध, औषधी सिद्ध तूप, औषधी सिद्ध तेल, ऊसाचा रस, दुर्वांचा रस, औषधांचे स्वरस, औषधांचे काळे, वेगवेगळ्या औषध सिद्ध स्वरूपात असू देत, स्वरस स्वरूपात असू देत, काढ्या स्वरूपात असू देत, नाकात टाकणं म्हणजे नस्य. मग ते का केलं जातं? खरं तर काय आहे, उर्ध्व मूळ अधक काय. वनस्पती कशी असते? वृक्ष वरती असतो, मूळ जमिनी खाली आहे. माणसाचं मात्र नेमकं उलट आहे. माणसाचं मूळ जे आहे ते वरती आहे आणि बाकी शाखा ज्या आहेत त्या खाली आहेत. म्हणजे आपल्या मनुष्य प्राण्याचं डोकं हे शरीराचं मूळ आहे. त्यामुळं जसं आपण म्हणतो वनस्पतीला खत पाणी घालतो मुळाला, तसं शरीराचं पोषण होण्यासाठी, शरीराची वाढ चांगली होण्यासाठी, शरीर निरोगी राहण्यासाठी नस्य आयुर्वेदानं सांगून ठेवले. ते वेगवेगळ्या लोकांसाठी, म्हणजे आजारी लोकांसाठीही नस्य आहे, ज्यांना विकार उत्पन्न होतात त्यांच्यासाठी नस्य आहे. नस्याचे वेगवेगळे काळ सांगून ठेवले आहेत. अगदी झोपेतनं उठल्यापासून, शौचाला जाऊन आल्यानंतर, मलमूत्राचं विसर्जन झाल्यानंतर, दंतमंजन झाल्यानंतर, जेवल्यानंतर, अपानवायूचं निसरण झाल्यानंतर, नंतर दुपारची झोप जर कोण घेत असेल तर ते घेऊन उठल्यानंतर, असे म्हणजे बरेच काळ नस्याचे सांगून ठेवलेले आहेत. तर हे नस्य म्हणजे काय? शरीराचं पोषण करण्याची कन्सेप्ट थोडक्यात. खरं तर हे नस्य, हे जसं मी सांगतोय, सार्वधिक विकारांमध्ये उपयोगी येतं. म्हणजे ह्याच्यातही प्रकार असतात. म्हणजे ह्याच्यात जसं मी तुम्हाला आपण काही भाग बघतोय की वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे, तसं नस्यांमध्येही प्रकार सांगून ठेवलेत. एकाला ब्रहण म्हणजे बळ देणारं, म्हणजे एखाद्या अवयवातलं वातकं वाढून बळक्षय झाला असेल तर बळ वाढवण्यासाठी आणि इतरही त्याचे प्रकार सांगता येतील.
0: डॉक्टर, याविषयीची अधिक माहिती आम्हाला जाणून घ्यायचीच आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
1: हे जसं एखाद्या अवयवाचं बळ वाढवण्यासाठी, मेंदूचं बळ वाढवण्यासाठी बलक्षय झाला असेल, इंद्रियांची क्षमता कमी झाली असेल, तर ती ताकद वाढवण्यासाठी जसं नस्य आहे, तसे दोष काढून टाकण्यासाठी सुद्धा विरेचन नस्यासारखा प्रकार आहे. म्हणजे त्यात शिंका येतात, त्यातनं दोषांचं वहन होतं. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा, मी तुम्ही इतके वर्ष प्रेक्षक ऐकत असाल, अंजन म्हणून एक प्रोसेस मी सांगतो डोळ्यात घालायचं अंजन, आणि त्या स्पेसिफिक आपण बऱ्याचदा अच्युतन सांगतो एरंडी तेलाचं. यानं काय होतं, डोळ्यात टाकलं की इरिटेशन होतं, डोळ्यातले दोष वाहून जातात, किंवा पोट साफ होण्यासाठी आपण औषध घेतो त्या पद्धतीने अंजनं काम करायला लागतात. तसं हे दोष आहेत, म्हणजे विरेचन नसल्याचा प्रकार आहे. काही औषधं अशा पद्धतीनं टाकली जातात नाकात की जे दोष साठलेले आहेत ते नाकावटी नासास्राव होऊन ते बाहेर पडतात आणि विकार शांती व्हायला लागते. खरं तर ह्या गोष्टींचा फायदा नेमका कशासाठी होतो, हे ब्रहण आणि विरेचन असं ज्यावेळी विचार करतो त्यावेळी ब्रहण म्हणजे एखाद्या विकार क्षयात्मक असेल, म्हणजे झिजेच्या स्वरूपात असेल, आणि दुसरा एक दोष संचय होऊन विकार उत्पन्न झाले असतील तर. म्हणजे आता समजवायच्या भाषेत झालं तर म्हातारपणामुळं येणारी, म्हणजे जसं आपण म्हणतो की ऐकायला कमी येतं आहे म्हातारपणामुळं, दिसायला कमी येतं आहे, किंवा विस्मृती व्हायला लागते, हे क्षयात्मक झालं. आणि बऱ्याच वेळेला जसं मी मागच्या भागात सांगितलं की रक्तपित्त आहे, आणि अशा वेळेला रक्तात पित्ताचा उद्रेक झाला असेल तर अशा वेळेला आपल्याला ते कुठून तरी काढून काढून टाकायचं आहे. तिथं साठलेला भाग आहे ना, साठलेले दोष आहे ते काढून टाकायचे, त्यासाठी विरेचन म्हणजे ते काढून टाकायची प्रोसेस.

0: या पद्धतीनं नस्याचा विचार करता येतो. नस्य ही एकमेव गोष्ट अशी आहे म्हणजे आयुर्वेदातली की ज्याचा फायदा आपल्याला ऑप्टिक नर्वाने पडद्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकतो.
1: डॉक्टर, याविषयीची अधिक माहिती आम्हाला जाणून घ्यायचीच आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261999, 9825261999.
0: तर ह्या नस्यामुळं बऱ्याच वेळेला असं होतं की ऑप्टिक ॲट्रोपी म्हणून एक विकार आहे. बऱ्याच वेळेला पित्तामुळं नसांना सूज येते, वातामुळं नसांना सूज येते, जेरलेल्या कफामुळं पर्यंत मागच्या नसांना सूज येते आणि ती सूज वारंवार अपडाऊन होऊन नंतर ते नसा सुकायला लागतात. काचबिंदू नावाचा विकार आहे ज्याच्यामध्ये डोळ्यावरती प्रेशर येतं आणि मग प्रेशर येऊन नसांवरती प्रेशर येतं, नसा सुजतात, सुकतात आणि परत ती सुकायला लागते, त्याला म्हणायचं ऑप्टिक ॲट्रोपी. तसेच मेंदूच्या काही विकारांमध्ये किंवा मेंदूमधलं प्रेशर वाढलं तर त्याचा परिणाम नसांवरती येऊन नसा सुज सुकतात आणि ऑप्टिक ॲट्रोपी येते. रेटिनाइटिस पिगमेंटोझा म्हणजे रातांदळेपणाच्या काही पेशंटमध्ये पडदा आधी खराब होतो, नंतर नसा सुकायला लागतात आणि त्याला ऑप्टिक ॲट्रोपी म्हणतात. ह्या सगळ्या केसेसमध्ये नसांपर्यंत कोणतंही औषध इन्स्टंट पोचत नाही किंवा ट्रीटमेंट करताना बऱ्याचदा त्याला मर्यादा यायला लागते. नस्य हे डायरेक्ट ऑप्टिक नर्ववरती काम करणार आहे, हे नस्य हे डायरेक्ट मेंदूवरती काम करणार आहे. बऱ्याच वेळेला मेंदूवरती वाताचा परिणाम होऊन मेंदूच्या आणि पर्यायानं ऑप्टिक नर्वची झीज व्हायला लागते. त्याच्यासाठी आपल्याला हे नाकातले ड्रॉप टाकले, नस्य केलं तर त्याचा फायदा ही जी झीज आहे हे थांबवण्यासाठी होते. नसांची झीज थांबते, पण मेंदूची झीज थांबते आणि आपल्याला तो विकार बळावून जे अंधत्व कायमचं येतं हे घालवता येतं. ह्याच्यासोबत ज्या वेळेला पोटातले विकार असतील किंवा बऱ्याच वेळेला बायकांना पाळीच्या संबंधित तक्रारी असतील, बीजगणितीच्या संबंधित तक्रारी असतील, मानसिक विकाराशी संबंधित काही गोष्टी असतील, तर अशा विकारांमध्येही आपल्याला नस्याची मदत घेता येऊ शकते. नस्य हे जसं मी सांगितलं क्षयात्मक आहे का दोष वाढून झालेला आहे त्यानुसार औषध कोणतं, नस्याचा कोणता प्रकार हे ठरवावं लागतं. त्यामुळं योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं तुम्ही जर निदान करून घेतलं तर आपल्याला वमन, विरेचन, बस्तीचे दोन प्रकार, नस्य ह्या पद्धतीचा, ह्या पंचकर्माचा वापर करून शारीरिक दोषां किंवा शारीरिक विकारांचा परिणामस्वरूप येणारे नेत्रविकार असतील किंवा फक्त डोळ्यांचेच विकार असतील तर ह्या पंचकर्माच्या माध्यमातून दोष कमी करून आपल्याला ते कायमस्वरूपी घालवता येऊ शकतील. फक्त एवढंच आहे, योग्य वेळी ते करणं गरजेचं आहे, ते वैद्यांनी ठरवायला पाहिजे. वैद्यांच्या सल्ल्यानं योग्य वेळी ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे.
1: तर डॉक्टर, गेल्या चार भागांमध्ये आपण डोळ्यांच्या विकारांवर पंचकर्माचा कसा उपयोग होऊ शकतो आणि त्याचे उपचार नेमके काय आहेत याची खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, पुढच्या भागात पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. आज इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मिडास हिलिंग हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर हडपसर. श्रोते हो नमस्कार. मिडास हिलिंग हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर हडपसर यांच्यातर्फे आयोजित जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो, पण आजच्या धावपळीच्या युगात आपण ही संपत्ती जपतोय का? सकाळचा अलार्म, ऑफिसची डेडलाईन, तासनतास एकाच जागी बसून केलेलं काम, प्रवासाचा ताण आणि या सगळ्यात पाठ सोडत नसलेलं जंक फूड. आज आपली प्रगती होतीये पण त्यासोबत आपली जीवनशैली ही पूर्णपणे बदललेली आहे. आपण जगाशी जोडलो गेलो आहोत पण आपल्या स्वतःच्या शरीराशी असलेला

0: संपर्क कुठेतरी तुटत चाललेला आहे. याच बिघडलेल्या जीवनशैलीचा पहिला फटका बसतो तो आपल्या पचनसंस्थेला. मुळव्यात फिशर किंवा पोटाचे गंभीर विकार हे आता केवळ वृद्धांचे आजार राहिले नाहीत, तर तरुणांमध्येही हे प्रमाण चिंताजनक रीतीनं वाढताना दिसतंय. पण श्रोते हो, घाबरण्याचं कारण नाही, कारण आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि या आजारांना हिलिंग टच देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध कोलोरॅक्टल आणि रोबोटिक सर्जन मिडास हिलिंग केअरचे संस्थापक डॉक्टर चेतन म्हस्के इथं उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
0: डॉक्टर. मिडास हिलिंग मध्ये पोटाच्या आजारावरती तसंच मुळव्याध, भगंदर, फिश्चुला या आजारांवरती कशा पद्धतीनं उपचार केले जातात आपण काय सांगाल?
1: मिडास हिलिंग मध्ये आम्ही कोलोरेक्टल डिसेस सर्व बघतो, त्यामध्ये मुळव्याध, फिशर, फिश्चुला, रेक्टल प्रोलॅप्स ह्यांचाही उपचार केला जातो. त्यामध्ये आम्ही लॅप्रोस्कोपीने किंवा रोबोटच्या सहाय्याने रेक्टल प्रोलॅपची ट्रीटमेंट केली जाते. मुळव्याधासाठी, फिशरसाठी आणि फिश्चुलासाठी लेझर किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आम्ही ऑपरेशन करतो, ज्यामध्ये रिकव्हरी फास्ट असते, रिकरन्स रेट कमी असतो आणि विदिन 24 आवर पेशंट घरी जातो, त्यामुळे दैनंदिन कामं तो लगेच सुरू करू शकतो. या सर्व आधुनिक उपचार पद्धतीमुळे आणि ॲडव्हान्स गोष्टी, ॲडव्हान्स सर्जिकल इक्विपमेंटमुळे ट्रीटमेंट फार सुसह्य झाली आणि सुकर झालेली आहे.
0: अत्याधुनिक उपचार पद्धतीचा रुग्णांना नक्की फायदा होतोय असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, मिडास हिलिंग या आपल्या हॉस्पिटलच्या नवीन शाखा आपण सुरू करत आहात, तर त्यामागे तुमचा नक्की उद्देश काय आणि रुग्णांना काय अतिरिक्त सुविधा यामध्ये मिळणार आहेत?
1: आमच्याकडचे जे उच्च दर्जाचे कोलोरेक्टल उपचार आहेत ते अधिकाधिक रुग्णापर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही नवीन शाखांमध्ये आमच्या आधुनिक तपासण्या, डे केअर सर्जरी, कोलोनोस्कोपी, प्रिव्हेंटिव्ह तपासण्या आणि अनुभवी डॉक्टर यांचं एकाच छताखाली पेशंटला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे काही प्रिव्हेंटेबल आजार आधीच प्रिव्हेंट होतील, ट्रीटेबल आजार योग्य प्रकारे ट्रीट केले जातील.
0: डॉक्टर, आहार आणि व्यायाम यांचा पोटाच्या आरोग्याशी किती जवळचा संबंध आहे?
1: आपले आतडे आपल्या जीवनशैलीचे प्रतिबिंब असते, त्यामुळे फायबरयुक्त आहार, पुरेसं पाणी, नियमित चालणे आणि व्यायाम यामुळे फक्त कॉन्स्टिपेशन नाही तर मुळव्याध, लठ्ठपणा आणि बाकीचे अनेक पचनाचे विकार टाळता येतात. त्यामुळे आहार आणि व्यायाम हा फार महत्वाचा घटक आहे चांगल्या सुदृढ निरोगी पोटाच्या आजारासाठी.
0: श्रोते हो, मूळव्याधी, बद्धकोष्ठता, भगंदर, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. याबाबत आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 70 70 70 06 84, 70 70 70 06 84. फोन नंबर पुन्हा एकदा 7070700 0684, 7070700 0684. आमच्या उपचार केंद्राला भेट द्या. आमचा पत्ता आहे मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. पत्ता पुन्हा एकदा, मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. तर श्रोते हो, हे होते कोलोरेक्टल आणि रोबोटिक सर्जन डॉक्टर चेतन म्हस्के. जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, हडपसर.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस. श्रोते हो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकले. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण आमच्या सोबत आहात जगात सर्वत्र. 10:44 झाली आहेत. यानंतर मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं अनोळखी या चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

0: ಅಂತಾರಾಜು ಸೋನುಲ ಅಂತಾರಾಜು ಕಾರುಸಲ ಅಂತಾರಾಜು
1: अनोळखी या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं जयवंत कुलकर्णी यांनी. गीतकार होते जगदीश खेबुडकर आणि संगीतकार सुधीर फडके. श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. यानंतर ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
2: श्रोते हो, आपण जे खातो तेच आपल्या आरोग्याची दिशा ठरवतं. पण आपल्या रोजच्या ताटामध्ये शरीराला आवश्यक असलेलं सगळं पोषण असतं का? संतुलित आहार म्हणजे काय? लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटाच्या पोषणाच्या गरजा वेगवेगळ्या का असतात? महिलांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहारात कोणते बदल आवश्यक असतात? कुपोषण म्हणजे काय? अशा विविध प्रश्नांची सोपी उत्तरं जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणामध्ये सहभागी होऊया. दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत पोषणाचा मंत्र निरोगी जीवनाचं तंत्र याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर भाग्यश्री लहाने मुंडे. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: यानंतर ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
5: नमस्कार श्रोते हो, भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट बेबी सेंटरच्या IVF स्पेशालिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर.

0: मंजिरी मॅडम.
1: नमस्कार.
0: आयव्हीएफ बद्दलच्या गैरसमजुती जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही एक असा शब्द घेतला होता की आयव्हीएफचं बाळ ऍबनॉर्मल असतं किंवा त्यात काही व्यंग असतात असं बऱ्याच जणांच्या मनात असतं. तर ते खरंच नॉर्मल बाळ असतं का आणि म्हणजे नेमकं कशा प्रकारे हे देखील समजून सांगा.
1: आयव्हीएफ जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला ज्या दाम्पत्याला नैसर्गिकदृष्ट्या गर्भधारणा राहू शकत नाही किंवा राहत नाही अशा दाम्पत्यांचे केसेस आमच्याकडे येतात. त्यावेळेला आपण आईमध्ये किंवा होणाऱ्या वडिलांमध्ये कुठल्याही प्रकारचा आजार नाही ना केव्हा ह्या अनुषंगाने ज्या काही चाचण्या करायच्या असतात अगदी कॅरिओटायपिंग म्हणजे डीएनए टेस्टिंग पर्यंत सगळ्या चाचण्या केल्यानंतरच ही केस आम्ही हातात घेतो. आयव्हीएफची बाळं ही इतर नैसर्गिकदृष्ट्या तयार झालेल्या बाळांसारखीच असतात. कुठल्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक दोष आयव्हीएफ या तंत्रज्ञानामुळे बाळामध्ये येत नाही. म्हणजे नॅचरली प्रेग्नंट पेशंटना सुद्धा जी काही थोड्याफार 1-2% पेशंटना अडचणी असतील तशाच त्याच प्रमाणातल्या अडचणी आयव्हीएफच्या पेशंटना सुद्धा असतात. आता आयव्हीएफ मध्ये बऱ्याच वेळेला आम्हाला लक्षात येतं की गैरसमजुती खूप असतात त्यामुळे येणारे पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक हे आम्हाला नेहमी विचारतात की डॉक्टर हे सगळं बरोबर आहे पण आमचं बाळ नॉर्मल असेल ना ते मानसिक शारीरिक दृष्ट्या अतिशय व्यवस्थित वाढ होईल ना कुठे काही त्या बाळामध्ये व्यंग नसेल ना ही भीती बऱ्याच नातेवाईकांच्या किंवा पेशंटच्या मनात आम्ही बघितली आहे. तर ह्यामध्ये अजिबात काळजी करण्यासारखी गरज नसते. आजकाल 35 पुढे बरेच पेशंट हे टेस्ट ट्यूब बेबीसाठी येत आहेत हे आम्हाला आता जाणवले की गेल्या 10 वर्षांमध्ये बरेच उतार वयातले पेशंट हे आयव्हीएफ करण्यासाठी येतात. आणि आपल्याला माहिती आहे की अशा पेशंटमध्ये डाऊन सिंड्रोम किंवा काही गुणसूत्रांचे क्रोमोझोमल दोष असण्याची बाळामध्ये शक्यता वयानुरूप जास्त वाढलेली असते. तर मला एक चांगली सांगायची गोष्ट आहे की आता जेनेटिक टेस्टिंग सुद्धा अगदी व्यवस्थिशीर कायदेशीररित्या उपलब्ध असतं.
0: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805-18178. डॉक्टर मंजिरी मॅडम, तुम्ही सांगत होतात की आयव्हीएफ नी झालेली बाळं ही सुद्धा नॉर्मलच असतात आणि त्यामुळे जेनेटिक टेस्टिंग सुद्धा केलं जातं, म्हणजे नेमकं काय?
1: तर 35 पुढचे जे आई वडील असतात तशा पेशंटमध्ये आम्ही नुसतं आयव्हीएफ न सुचवता जेनेटिक टेस्टिंग सुद्धा सुचवतो. म्हणजे जे तयार केलेलं बाळ आहे त्याचं आपण टेस्टिंग करून हे गुणसूत्रांनी व्यवस्थित बाळ आहे ना आणि कुठल्याही प्रकारचं व्यंग त्याला नाही हे कन्फर्म केल्यानंतर आपण एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. ह्यासाठी अतिशय प्रगत जेनेटिक टेस्टिंग हे उपलब्ध असतं ज्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की PGT-A, PGT-M, PGS, PGD असं नाव असतं ज्यामध्ये आपण आई वडिलांचं डीएनएचे तपास केली जाते आणि जे आपण गर्भ तयार केलेलं आहे त्याचं सुद्धा डीएनएचं तपास करून बाळ आत प्रत्यारोपण किंवा एम्ब्रियो ट्रान्सफर करण्याच्या आधी आपण कन्फर्म करून घेतो की हे जे तयार केलेलं गर्भ आहे ते गुणसूत्रांनी व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे, कुठल्याही प्रकारचं व्यंग नाही आणि मगच ते बाळ आत आपण ट्रान्सफर करतो. त्यामुळे अधिक एक पाऊल पुढे म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या जे प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला काही वेळेला काही दोष नंतर लक्षात येतात ते सुद्धा आजकाल आयव्हीएफच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे टाळता येतात.
0: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805-18178. पुन्हा भेटूयात भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है. सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर

0: का कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: वंदे मातरम.
5: साहित्य क्षेत्रातील एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे.
6: आशयाचे असंख्य अलवार पदर गुंफत झालेलं ते त्यांचं लेखन.
7: आठवणीच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती पाखरांसारखी, क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर, कुठूनही कुठेही दिशाहीन पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत गेलेली.
5: बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक सुनीताबाई, लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12:00 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हाच कार्यक्रम 3 सप्टेंबरला दुपारी 12:00 पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
8: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण आमच्या सोबत आहात जगात सर्वत्र. सकाळचे 10:58 झाली आहेत, ऐकूया ठळक बातम्या.
9: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी या यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलं आहे. यादीत नाव नसल्यास नागरिकांना नवीन मतदार नोंदणीसाठीचं प्रपत्र क्रमांक 6 भरता येणार आहे, तर प्रपत्र क्रमांक 7 भरून नावाबाबत काही आक्षेप असल्यास तो नोंदवता येणार आहे, तर इपिक कार्डसाठी प्रपत्र क्रमांक 8 भरता येणार असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यात होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी पक्षाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीसाठी विविध विषयांवर चर्चा होणार आहे. देशात होणारं परिवर्तन अनुकूलतेतून घडत आहे, फक्त त्याचा वेग वाढण्याची गरज आहे असं मत श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. भीष्म प्रकाशनच्या वतीनं क्षितिज पाटुकले लिखित अंकोरवट विष्णुधाम कंबोडिया या पुस्तकाचं प्रकाशन स्वामी गोविंद देवगिरी यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी, मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर गोब देगलूरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पत्रलेखन संस्कृतीला उजाळा देण्यासाठी पुणे शहर मुख्य टपाल कार्यालय आणि K&Q परिवार यांच्या वतीनं काल हुजूरपागा शाळेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रास कारण की या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. यासाठी टपाल विभागानं खास टपाल पेटी आणि पोस्टमनची व्यवस्था केली होती. अभिनेत्री गौरी देशपांडे यांनी पत्र या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. K&Q परिवाराचे सत्येंद्र राठी यांनी पत्रलेखनाची संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
8: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 11:25 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत मधुमालती.

0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला गॅम्बलर या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं. गीताचे बोल होते कौशल भारती यांचे आणि संगीत होतं एस डी बर्मन यांचं. कार्यक्रमात परत येतोय एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवडगाव चिंचवड.

0: पुणे, संपर्क 94223111106।
1: यांना मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुणे दाढगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात। जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट। ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत।
2: पुणे दाढगे आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज। पुणे दाढगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह।
3: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे।
4: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास।
3: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे।
4: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत। राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मोहम्मद रफी यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं। संगीतकार आहेत मदन मोहन आणि चित्रपट आहे नींद हमारी ख्वाब तुम्हारे।

0: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
1: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
2: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
3: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी.

0: गंगा की लहरे या चित्रपटासाठी स्वर होता किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा, गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि संगीतकार चित्रगुप्त. यानंतर घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय. अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवात होता ना.
2: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचे वांदे होते.
1: मग
2: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात, म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
1: हो.

0: तर दिसतच आहे. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
1: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडींकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
0: काका उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
1: हा घे नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59. सकाळीच जा आणि हो त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, संपर्क 95 95 24 25 59.
2: महागाईचा वाढतोय गुंता,
3: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
2: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
4: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार, म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
5: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
4: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
5: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
4: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
8: आणि आताच हे गीत आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात जवानी दिवानी या चित्रपटातलं. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार आर डी बर्मन.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा दाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0%

0: असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: स्वर आशा भोसले यांचा, गीताचे बोल आनंद बक्षी यांचे, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट लोफर.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे शर्मिली या चित्रपटातलं. स्वर किशोर कुमार यांचा, गीतकार नीरज आणि संगीतकार एस टी बर्मन.

0: मधुमालती हा कार्यक्रम आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM वरून. कार्यक्रमात यानंतर घेऊया व्यावसायिक विश्रांती.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.

दिल देके देखो या चित्रपटातलं हे सदाबहार गीत गायलं आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी. संगीत आहे उषा खन्ना यांचं. गीताचे बोल आहेत मजरूह सुलतानपुरी यांचे.

मधुमालती या कार्यक्रमातलं हे गीत होतं दिल देके देखो या चित्रपटातलं. गायलं होतं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी. संगीत होतं उषा खन्ना यांचं. यानंतर उषा खन्ना यांनीच स्वरबद्ध केलेलं साजन बिना सुहागन या चित्रपटातलं येसुदास यांच्या स्वरातलं गीत

0: येसुदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत होतं साजन बिना सुहागन या चित्रपटातलं. संगीत होतं उषा खन्ना यांचं. यानंतर घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
3: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत होतं अंगूर या चित्रपटातलं. गीताचे शब्द होते गुलजार यांचे आणि संगीत होतं आर डी बर्मन यांचं.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुन्हा गाडगे आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज. पुन्हा गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांड आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मधुमालती कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांनी गायलेलं, साहिर लुधियानवी यांचे शब्द, संगीतकार खय्याम आणि चित्रपट त्रिशूल.

0: या गीतानंतर घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आता मधुमालती कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं कवी नीरज यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे कल आज और कल.

0: कल आज और कल या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. गीतकार होते कवी नीरज आणि संगीतकार शंकर जयकिशन. श्रोते हो, या गीताबरोबरच मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण गॅम्बलर, नींद हमारी, ख्वाब तुम्हारे, गंगा की लहरे, जवानी दिवानी, लोफर, शर्मिली, दिल देके देखो, साजन बिना सुहागन, अंगूर, त्रिशूल आणि कल आज और कल या चित्रपटातली गीतं ऐकली. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 11:58 झालेली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक आज पुण्यात गणेश कला क्रीडा रंगमंदिर इथं सुरू झाली आहे. या महत्वपूर्ण बैठकीचं उद्घाटन नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं. आयएनएस निपुण हे डायव्हिंग सपोर्ट व्हेसल म्हणजेच पाणबुडी सहाय्यक जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालं. मुंबईतील नौदल गोदीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना नौदल उपप्रमुख अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन म्हणाले, धोरणात्मक बदलांच्या या काळात समुद्रातील विविध क्षेत्रांमधील खोल पाण्यातील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नौदलाच्या क्षमतांमध्ये निपुण ही एक प्रभावी भर ठरणार आहे. विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्डनं पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं हे जहाज तयार केलं आहे. श्रावणी सोमवार निमित्त देशभरातील शिवमंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सर्वत्र भाविकांची गर्दी झाली आहे. उज्जैनमध्ये आज भगवान महाकाल यांची 5वी मिरवणूक काढली जाणार आहे. श्रावण भाद्रपद या पवित्र महिन्यात काढल्या जाणाऱ्या मिरवणुकांचा हा एक भाग आहे. पूजेनंतर दुपारी 4 वाजता मंदिरापासून ही मिरवणूक निघेल. भगवान महाकाल यांना 5 वेगवेगळ्या रुपात भाविकांना पाहता येणार आहे. यावेळी 84 महादेव ही या मिरवणुकीची मुख्य संकल्पना आहे. श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर, परळी वैद्यनाथ इथलं प्रभू वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातल्या विविध महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. सणासुदीच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या महिनाभरापासून तेजीत असलेल्या साखर आणि गुळाच्या दरात मोठी घट झाली आहे. साखरेचे दर किलोमागे 15 रुपयांनी तर गुळाचे दर 8 ते 10 रुपयांनी घसरले आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे 12:17 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.

0: वी लर्न इंग्लिश प्रस्तुति पुणे जिल्हा परिषद निर्मिति सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस लेसन 12।
1: मित्र मैत्रिणींनो, ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे। ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये, बघा हा तयारीत रहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय। तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा। म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का।

0: नमस्ते, मी सुनीता मावशी. नेहमीसारखीच शरदची धडपड, रंजनाची बडबड आणि संतोषचे प्रश्न. पण ह्यातून इंग्रजी बरंच शिकतात.
1: आता पडणार तो बघ नक्की. खुर्ची कशी बघ, एका पायावर बॅलन्स करतोय.
2: एका पायावर कसा खुर्चीचा तोल सांभाळला जाईल?
0: शरद, यू विल फॉल डाऊन. स्टॉप रॉकिंग दॅट चेअर.
3: डोंट वरी, आय वोंट फॉल. उफ, रंजना, इट्स हॉट, गरम होत आहे. प्लीज पुट ऑन द फॅन.
2: फॅन नाही आमच्याकडे, वी डोंट हॅव अ फॅन. पण खिडकी उघडू, छान वारं येईल. संतोष, उघड ना खिडकी. सुनीता मावशी, मी कसं म्हणू इंग्रजीत खिडकी उघड?
0: ओपन द विंडो.
2: ओपन द विंडो संतोष.
1: प्लीज म्हण, मगच मी उघडीन.
2: प्लीज ओपन द विंडो संतोष.
3: हा, थँक यू.
1: पण माझा प्रश्न असा आहे, खिडकीला विंडो म्हणतात, मग दाराला काय म्हणतात? मी विसरलो, परत सांगता.
3: डॉ, दार, डॉ.
0: सारखंच वाटतं नाही, दार, डोर.
1: ओपन द डोर.
3: राईट.
2: ओपन द डोर काय, दार उघडच आहे.
0: तसंच कपाटाला इंग्रजीत कबर्ड म्हणतात. कपाट, कबर्ड, आठवतंय ना?
2: ओपन द कबर्ड.
0: रंजना, ते कपाट सोड, आरसा फुटेल.
3: मिरर, आरसा, मिरर.
0: गुड शरद. आरसा, मिरर.
2: मिरर,
1: दिस इज अ मिरर. पण माझा प्रश्न असा आहे की टेबलला इंग्रजीत टेबलच म्हणतात का?
2: असं नसतं रे.
0: अगं बरोबर आहे, टेबल हा इंग्रजीत शब्द आहे.
2: दिस इज अ टेबल.
3: दिस इज अ कॉट.
1: म्हणजे पलंग. कॉट. दिस इज अ कॉट.
3: रंजना, दिस इज अ बिग कॉट फॉर अ स्मॉल गर्ल.
2: काय म्हणाला तो?
0: तो म्हणाला बिग कॉट म्हणजे मोठा पलंग, स्मॉल गर्ल म्हणजे लहान मुलगी.
1: म्हणजे तू इतकी लहानशी आणि एवढा मोठा पलंग.
2: मी नाही लहान, तूच लहान. आय एम अ बिग गर्ल.
1: आय एम अ बिग बॉय.
0: शरद, सांभाळ, हं, खुर्ची पडणार आहे. शरद, बी केअरफुल युअर चेअर.
3: नो नो नो, आय एम ओके.
2: अरे अरे अरे, सांभाळ.
3: सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. आय एम सॉरी.
2: लागलं का?
3: नो नो, आय एम ओके.
2: सांगितलं होतं ना.
1: कसं पडलं धाडकिनी.
3: ओके ओके, यू टेल मी इन इंग्लिश, व्हॉट इज दिस?
1: दिस इज अ चेअर.
2: दिस इज अ चेअर.
4: पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका. हा टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. डोर म्हणजे दरवाजा, विंडो म्हणजे खिडकी, कबर्ड म्हणजे कपाट, मिरर म्हणजे आरसा, चेअर म्हणजे खुर्ची.
5: व्हॉट इज दिस?
4: This is a table.
5: What is this?
4: This is a chair.
5: What is this?
4: This is a door.
5: What is this?
4: This is a window.

रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का? असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी आपण काही इंग्रजी शब्दांचा सराव करूया. तुम्ही माझ्या मागे हे शब्द म्हणा, उच्चाराकडे लक्ष द्या. हं, पहिला शब्द आहे डोर, म्हणजे दरवाजा. तुम्ही सगळे एकत्र म्हणा डोर. खिडकीला म्हणतात विंडो, माझ्यानंतर तुम्ही म्हणा विंडो. कपाटाला म्हणायचं कबर्ड, माझ्या मागून म्हणा कबर्ड. आरसा मिरर, माझ्यानंतर म्हणा बघू मिरर. खुर्चीला म्हणतात चेअर, माझ्यानंतर म्हणा बघू चेअर. आणि टेबल हा तर इंग्रजी शब्द आहे. आणखीन काय शिकलो आज आपण? आठवतंय हे काय आहे? व्हॉट इज दिस? व्हॉट म्हणजे काय, आठवतंय ना? आधी फक्त प्रश्न म्हणा, सगळे मिळून माझ्या मागून म्हणा व्हॉट इज दिस. आता काय करूया, तुम्ही एकमेकांना प्रश्न विचारा. दरवाजाकडे एका मुलानं बोट दाखवायचं आणि विचारायचं व्हॉट इज दिस, म्हणजे हे काय आहे. मग दुसऱ्याने उत्तर द्यायचं दिस इज अ डोर, म्हणजे हा दरवाजा आहे. घंटा वाजली की टीचर दोन मुलींना किंवा मुलांना उभं करतील. दोन मुलं उभी आहेत ना, एकाने वर्गाच्या दरवाजाकडे बोर्ड दाखवून विचारायचं व्हॉट इज दिस, मग दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं. करा सुरू.

दुसरी दोन मुलं तयार. दुसऱ्या दोन मुलांनी असं करायचंय, एकाने खिडकीकडे बोट दाखवून इंग्रजीत विचारायचंय हे काय आहे, आणि दुसऱ्यानी इंग्रजीत उत्तर द्यायचंय. सुरू करा.

बरोबर बोलणार ना. हे काय आहे, व्हॉट इज धिस असा प्रश्न, आणि धिस इज अ विंडो म्हणजे ही खिडकी आहे असं उत्तर दिलं. पुढच्या दोन मुलांनी खुर्चीबद्दल बोलायचंय. तयार? एकाने खुर्चीकडे बोट दाखवून इंग्रजीत विचारायचे, हे काय आहे. दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचे. सुरू करा.

What is this? This is a chair. असा प्रश्नोत्तर केलत का? शाबास. दुसरी दोन मुलं तयार. एकाने टेबलाकडे बोर्ड दाखवून इंग्रजीत विचारायचं, हे काय आहे? दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं. सुरू करा.

What is this? This is a table. असा प्रश्नोत्तर केलं का? आता दुसरं कोणतरी.

दुसरी दोन मुलं तयार? दुसऱ्या दोन मुलांनी असं करायचंय. एकाने खिडकीकडे बोट दाखवून इंग्रजीत विचारायचंय, हे काय आहे? आणि दुसऱ्यांनी इंग्रजीत उत्तर द्यायचंय. सुरू करा.

बरोबर बोलणार ना. हे काय आहे, व्हॉट इज दिस असा प्रश्न, आणि दिस इज अ विंडो म्हणजे ही खिडकी आहे असं उत्तर दिलं. शाबास. आता 1 ते 20 अंकांचं इंग्रजी गाणं पुन्हा एकदा ऐकूया. रेडिओ बरोबर तुम्हीही म्हणा.

रेडिओ बरोबर तुम्हीही गाणं म्हणालात ना. व्हेरी गुड. आता पाठ संपल्यानंतर पुढची 15 मिनिटं मगाशी आपण केला तसा सराव टीचर घेतील. डोर, विंडो, चेअर, टेबल हे शब्द वापरा. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का.

0: विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.
1: शिक्षक बंधू भगिनी, वर्गात इंग्लिश शिकवताना तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता किंवा इंग्लिश शिकवताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. संपर्कासाठी आमचा ईमेल
0: welearnenglish@clrindia.org.
1: आमचा पत्ता सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस, 8 डेक्कन कॉलेज रोड, जय जवान नगर, येरवडा, पुणे 411-006.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला प्रायोजित कार्यक्रम वी लर्न इंग्लिश. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे 12:15:58 झाली आहेत. आता वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया फोन इन सखी संदेश. या कार्यक्रमाचा विषय आहे दान दिल्याने. सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या सखी संदेशचा विषय होता दान दिल्याने. 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून पाळला जातो आणि या अनुषंगानेच आजच्या सखी संदेशचा विषय होता दान. आपल्या मैत्रिणींनी भरभरून फोन केले. निस्वार्थ भाव मानवतेचं प्रतीक असलेलं हे दान आणि आपल्या संस्कृतीमध्ये पैशाचं नाही तर मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक गोष्टींच्या दानांचा उल्लेख आहे. अन्नदान, जलदान, विद्यादान, भूमिदान, श्रमदान, अवयवदान या सगळ्या दानांनी देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं दोघांचंही आयुष्य समृद्ध होतं. नाधो महानोर यांनी सुद्धा म्हटलंय, या नभाने या भुईला दान द्यावे. कसलं दान द्यावं? तर पावसाचं दान द्यावं आणि मग त्या भुईमधून जे काही येईल ते सुद्धा असंच आयुष्याला माणसाला समृद्ध करणारं असंच असेल. यथाशक्ती यथामती करता येईल असं कोणतंही दान प्रत्येकाने करावं. कसोटी मात्र एकच, ती म्हणजे या हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये, म्हणजेच अहंकार असू नये. विंदा करंदीकर यांच्याही कवितेत त्यांनी या दानाबद्दल जी एक अतिशय मोठी गोष्ट सांगितली ती आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचेच हात घ्यावेत. म्हणजे काय? तर आपण सुद्धा तो देणारा हात बनावं. आपल्याला जमेल तसं दान आपण करावं, समाजासाठी आपण उपयोगी व्हावं. हाच संदेश आजच्या सखी संदेशमधून. चला तर आज याच विषयावरती आपल्या सख्यांशी जो संवाद झाला तो ऐकूया. हॅलो, नमस्कार. फोन इन सखी संदेश, विद्या गौरी बोलतीये. कोण बोलताय?
1: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला बोला.
1: नमस्कार, मी नीलिमा डोंगरे बोलते पुण्यातून.
0: हा बोला ताई.
1: बरे, हा आपला विषय फार चांगला आहे, सगळ्यांना उपयुक्त. आणि खरंच दान म्हणजे हे आपल्या भारतीय संस्कार मध्ये ते बसतं एकदा की दान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे.
0: होय.
1: आणखीन म्हणजे ते धर्मकांड नाहीये, तर आपण काय म्हणतात की दुःखी कष्टी लोक आहेत पण त्यांना मदतीची अपेक्षा असते.
0: समाजाप्रती असलेलं आपलं कर्तव्य पूर्ण करणंच
1: करायला पाहिजे प्रत्येकाने. आणि ते म्हणजे मोठ्या मनाने आणि उदार मनाने पण असं केलं पाहिजे. कारण आपल्या महाराष्ट्रात तर असे चांगले चांगले पु ल देशपांडे, बाबा आमटे हे जे मोठे मोठे होऊन गेलेत त्यांनी भरपूर दान म्हणजे डाव्या हाताला कळता कमानी असं दान त्यांनी केलेलं आहे दोघांनी.
0: होय होय. आणि ताई माहितीये का, आता 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर असा हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून पाळला जातो. तर म्हणून मग त्या निमित्ताने की दानाचं काय महत्व आहे त्याच्याबद्दल सगळ्यांनी व्यक्त व्हावं असं वाटलं म्हणून हा विषय.
1: अवयवदान हे तर सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहेच आहे. आणि ह्याची एक माझी एक अशी एक आम्ही असं काम केलेलं आहे की मी 2018-19 साली मी रोटरीचे प्रेसिडेंट होते. तर त्यावेळी आमचे जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते डॉक्टर शैलेश पालेकर म्हणून, तर त्यांनी आमचा रोटरी 3131 तर्फे त्यांनी खूप मोठा प्रोजेक्ट हातात घेतला होता की तो म्हणजे अवयवदान.
0: बर, हो, खूपच खूपच मोठं काम आहे ते.
1: मोठा होता. आणि आम्ही तो म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यातून आम्ही जवळजवळ 24,000 ते 25,000 आम्ही फॉर्म भरून घेतले.
0: वा वा, क्या बात आहे. अवयवदानाचं महत्व तर खरोखरच इतकं आहे की शब्दात आपण ते सांगू शकत नाही.
1: अगदी म्हणजे फार महत्वाचं आहे दान करणं. म्हणजे एक तर आपण ते पुण्याचंही काम समजतो, आपले जे संस्कार आहेत भारतीय त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही असे फॉर्म भरून घेऊन मग आम्ही ते सह्याद्री हॉस्पिटलला कनेक्ट करून ते आम्ही त्यांना दिले होते. फार मोठा आमच्या हातून तो एक नशिबाने.
0: आणि आपल्याला समाधान असतं ना, म्हणजे आपण
1: समाधान वाटतं.
0: दानाचे माध्यम म्हणून तुम्ही काम केलात रोटरी मध्ये.
1: खरं,
0: किती छान, खूप सुंदर,
1: खूपच म्हणजे छान आम्हाला अनुभव तो चांगला आला. लोकांनी खूप प्रतिसाद दिला चांगला आम्हाला.
0: वा वा,
1: असं ते.
0: आणि थोडे समज गैरसमज पण ह्याच्याबद्दल असतात, तेही आपण दूर करू शकतो.
1: इवन माझ्या वडिलांनी म्हणजे म्हणलं तर त्यांनी लिहून दिलं की नेत्रदान मी करणार आहे म्हणून. म्हणजे ते गेले किती 90 साली, तेव्हा आम्ही लगेच म्हणजे आम्ही

0: अवयवांमुळे इतर काही लोकांना
1: हो
0: जर
1: हो
0: त्याचा फायदा मिळाला तर हे
1: आपण
0: खूपच
1: उपयोगी पडतोय
0: पडत.
1: हीच मोठी भावना आहे ती, की या रूपाने जर आपण मदत केली लोकांना तर ह्याच्यासारखं चांगलं कामही नाही आणि
0: खरंय
1: पुण्य पण नाही.
0: खरंय. तुम्ही अजून पण रोटरीचं काम करता?
1: हो आम्ही अजून आहे रोटरी मध्येच आहे,
0: बर बर,
1: त्यामुळे आमचं
0: छान.
1: बरंच सामाजिक कार्य आमचं बरंच चालतं, पण हे त्या वर्षी आम्ही मात्र
0: हो,
1: खूप
0: आणि
1: मोठा
0: अगदी
1: प्रोजेक्ट केला.
0: सांगण्यासारखंच आहे ते, म्हणजे
1: हो
0: बाकीच्यांनी इन्स्पिरेशन घेऊन लोकांना उद्युक्त
1: हो
0: करावं देहदानाचे
1: नक्कीच
0: फॉर्म भरून
1: नक्कीच.
0: घेण्यासाठी.
1: हो
0: ताई
1: हो
0: खूप छान तुम्ही आजच्या सखी संदेश कार्यक्रमात फोन केलात.
1: थँक यू, धन्यवाद.
0: नमस्कार, फोन इन सखी संदेश, विद्या गौरी बोलतेय, कोण बोलताय?
1: नमस्कार, मी अरुणा मराठे बोलतेय चिंचवडून.
0: बोला ताई,
1: आज
0: बोला.
1: हाँ, आज नेत्रदानाचा 15वा सुरू होतोय आजपासून,
0: हो हो
1: त्या निमित्ताने हा विषय अगदी योग्य वाटतोय बोलायला.
0: हो
1: खरं म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये दानाचं फार महत्व सांगितलेलं आहे पहिल्यापासून.
0: खरच खरच,
1: एका संस्कृत श्लोकात असं म्हटलंय
0: बर
1: की जीवने यावदा दानम स्यात् प्रदानं ततोधिकम्.
0: वा,
1: म्हणजे जीवनात आपल्याला जेवढं मिळतंय त्यापेक्षा आपल्याला जास्त देता आलं पाहिजे. खूप मोठा विचार आहे
0: हो
1: हा,
0: खरच खरच,
1: पण
0: क्या बात है.
1: काहीतरी खूप मोठा संदेश देऊन जातो आपल्याला की आपण आयुष्यामध्ये कसं वागावं. आणि आपल्या संस्कृतीत अन्नदान, वस्त्रदान वगैरे अनेक प्रकारची दानं सांगितली आहेत.
0: हो,
1: विनोबा भावेंनी तर भूदान यज्ञ दिला.
0: भूदान यज्ञ तो तर केवढा मोठा.
1: हा, ते प्रत्येक गावात जायचे, जमिनी दान घ्यायचे आणि तिथल्या तिथे शेतकऱ्यांना वाटून पुढच्या गावात जायचे. यांनी फार मोठं काम करून दाखवलं. विवेकानंद तर म्हणायचे की ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठ आहे,
0: खरे.
1: कारण ज्ञान झालं की मग आपल्याला आपल्या काही मिळवायचं असं राहत नाही.
0: राहत नाही, खरे
1: हा,
0: खरे.
1: आणि रामदास स्वामींची एक गोष्ट अशी आहे की ते आणि त्यांचे शिष्य
0: बर
1: फक्त 5 घरी भिक्षा मागायचे रोज.
0: बर
1: तसे ते एका घरी गेले, ओंभवती भिक्षांदेई म्हटल्यावरती म्हातारी एकदम चिडून आली, म्हणाली अरे गोसावड्या तुला काय वाढू, माझी कच्ची बच्ची नातवंड इथे उपाशी बसलेत, तुझ्या जवळीत काही थोंडा घालू. रामदास स्वामी म्हणाले की हो माते घाल थोंडा सुद्धा, कारण तुझ्या हाताला देण्याची सवय राहू दे.
0: हा
1: दुष्काळ काही असाच राहायचा नाही, पुढे मागे धान्य पिकेल तेव्हा तू वाढ, पण दे मला धोंडा चालेल. केवढा मोठा म्हणजे
0: खरच खरच,
1: काय विचार करावा याच्यावर हेच कळत नाही,
0: खरंच कळत नाही.
1: हा, असं हे दानाचं महत्व आपल्या संस्कृतीमध्ये विशेष आहे. कुठल्याही इतर ह्याच्यापेक्षा, कुठल्याही दानापेक्षा, नेत्रदान, अवयवदान, तर हल्ली लिव्हर सुद्धा दान घेत आहेत. हे नवीन सायन्स प्रमाणे हे सगळं नवीन सुरू झालंय आता.
0: माझ्या आजीने ती केल्यानंतर देहदान केलं मुलींच्या मेडिकल कॉलेजला, की सगळ्या देहाचा उपयोग व्हावा, त्यांना शिकता यावं असं. तर ते म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, तर मरावे परी अवयवांच्या रूपाने मागे उरण्याची ही एक संधी असते. आणि डोळ्यांचं दान तर बघू शकतो आपण पुन्हा एकदा. खरे खरे,
1: हे सर्व विज्ञानामुळे आपल्याला हे नवीन सगळी करता यायला लागली.
0: होय होय होय, खूपच छान ताई, तुम्ही आज फोन केलात अवश्य आणि दानाबद्दल बोललात आणि छान तुम्ही माहिती दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद.
1: खूप धन्यवाद ताई.
0: नमस्कार, फोन इन सखी संदेश, विद्या गौरी बोलतेय, कोण बोलतेय?
2: नमस्कार विद्या गौरी, सुप्रभात.
0: सुप्रभात, बोला.
2: मी घननीला पाथरकर बोलतेय.
0: बोला ताई, बोला.
2: आज काय दान या विषयावर सांगायचं आहे ना.
0: हो हो,
2: तर दान हे पुण्यकर्म आहेच,
0: बर,
2: पण असं म्हणतात की दान केलेलं एका कानाचं दुसऱ्या कानाला कळू नये,
0: खरं
2: गुप्त दान करावं. पण काही दान असं आहे की समाजातील सर्वांनी ते करावं, ते करताना भीती वाटू नये, त्याचे महत्व कळावं, म्हणून ते दान केलेलं अगदी सर्वांना जरूर सांगावं, जेणेकरून सर्वांना प्रोत्साहन मिळेल. आणि ते दान म्हणजे अवयव दान.
0: खरंय,
2: याबद्दल लोकांना जरा भीती असते की काय होईल, कसं वाटेल वगैरे. तर त्यातील नेत्रदानाबद्दलचा माझा अनुभव मी सांगते.
0: अवश्य अवश्य.
2: माझ्या परिवारात आणि मित्रमैत्रिणीत मी याबद्दल नेहमी सांगते. माझ्या वडिलांशीही मी याबाबत बोलले होते आणि माझे वडील गेले तेव्हा मी स्वतः नेत्रपेढीला फोन करून सांगितलं आणि एका तासाभरात त्यांची माणसं

0: आली आणि त्यांचे नेत्र त्यांनी काढून घेतले. माझे चुलते गेले तेव्हाही मी नेत्रपिढीला फोन केला आणि काम झाले. एवढंच नाही तर माझे स्वतःचे पती मकरंद पाथरकर गेले तेव्हाही मी त्यांचे नेत्रदान केले. आणि अशा तीनही जणांच्या सहा डोळ्यांचा उपयोग सहा दृष्टीहीनांना दृष्टी प्राप्त झाली असा झाला.
1: किती समाधानाची गोष्ट आहे.
0: खूप समाधानाची ही गोष्ट आहे. आणि माझेही नेत्रदान करायचं आहे हे मी मुलींना सांगून ठेवलेलं आहे. कारण मी म्हटलं की मी गेल्यावर दुःखात बुडून न जाता धीराने पहिला तुम्ही फोन करा
1: आणि
0: माझे नेत्रपेढीत फोन करा. माझे डोळे किडनी लिव्हर जे काही उपयोगाचं आहे ते सर्व काही दान करा म्हणजे मला माझ्या आत्म्याला खरं समाधान मिळेल.
1: वा वा. आणि आता तुम्ही हे जे बोलता आहात कार्यक्रमामध्ये ते उद्या सगळ्या आपल्या मैत्रिणी ऐकतील.
0: कसं आहे आपण गेल्यावर आपल्या शरीराची राखच होणार आहे.
1: हो हो. आणि
0: आपल्या अवयवांचा कोणाला तरी उपयोग झाला तर काय हरकत आहे. माझ्या परिचयात सुद्धा मी कुठेही मृत्यू झाला ना तर मी लगेच त्यांच्या घरच्यांना अवयवदानाबद्दल विचारते की अहो तुम्ही त्यांचे
1: अवेअरनेस क्रिएट करणं खरंच गरजेचं आहे.
0: कारण तिथे कशी ती जवळची माणसं दुःखात बुडलेली असतात त्यांना हा विचारच येत नाही.
1: तेव्हा
0: कोणीतरी हे सांगावं लागतं तर हे जरूर सगळ्यांनी सांगावं आपल्या परिचयात कोणाचा असे मृत्यू झाला तर आणि ह्याला प्रोत्साहन द्यावं अशी मी सगळ्यांना खरं तर विनंती करते. कारण आपल्या देशामध्ये लाखो लोक नेत्रहीन आहेत दृष्टीहीन आहेत त्यांना ह्याचा खरंच उपयोग होतो.
1: तुम्ही आज कॉल केलात आणि हे आवाहन केलात आणि हे आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवलं हे सुद्धा तुम्ही एक छान छोटंसं मस्त काम केलंय. फोन करून त्याबद्दल खूप धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.
2: धन पावलं बाबा धन पावले.

वासुदेव आला हो वासुदेव आला, हे वासुदेव आला हा वासुदेव आला, सकाळच्या पहारी हरी नाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला।

नाही कोणी जातो झोपला पहारा दुःखी जीवा तुला देवाचा सहारा। अरे नाही कोणी जातो झोपला पहारा दुःखी जीवा तुला देवाचा सहारा। तुझ्यासाठी देव वासुदेव झाला वासुदेव आला वासुदेव आला।

संधी ही अमोल तुझ्या जीविताला लाखात रमोल तू जगाव मानता संधी ही अमोल तुझ्या जीविताला लाखात रमोल झालं तिल वैरी अचानक झाला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला।

0: चिट्ठा धड़ाला बांध लिया घोड़ा हलुनिया खावो सारे बंध तोड़ा हाँ पीछे क्या धड़ाला बांध लाया घोड़ा हलुनिया खावो सारे बंध तोड़ा न करे उशीरा बेल फार धाला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला सकल चपारी नारी नाम बोला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव
1: श्रीमन महागणाधिपतये नमः चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा
2: अगं शिल्पा येईल का खाली बसता
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का माझे गुडघे भयंकर दुखतात खाली बसूच शकत नाही
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय
1: अहो तुम्ही एक काम करा सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित

0: वेगळे नीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: हॅलो, नमस्कार. फोन इन सखी संदेश, विद्या गौरी बोलतेय. कोण बोलताय?
4: मी चंद्रभा गपोळ बोलते मॅडम. नमस्कार.
3: बोला बोला बोला ताई.
4: हा, कशा आहात तुम्ही?
3: मी छान, तुम्ही कशा आहात?
4: मी पण अगदी छान आहे.
3: बोला.
4: हो, खूप आनंद वाटतोय. आणि दान हा जो तुमचा विषय आहे ना, तो अधिकच छान आहे.
3: होय.
4: हो, मला दानाविषयी जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की अवयव दान आणि नेत्रदान, म्हणजे कुठलंही अवयव दान हे तर श्रेष्ठ आहेत. म्हणजे नेत्रदान आपण मरणाच्या नंतर करू शकतो किंवा जिवंत असताना किडनी लिव्हर वगैरे दान करू शकतो. पण ते कसं होतं की अगदी विचार करून केलेलं दान असतं, म्हणजे आपल्याला काही धोका होईल का किंवा ह्याच्यापासून म्हणजे बरेचसे काही गैरसमज असतात. पण आपण जे अन्नदान करतो ना मॅडम, त्याच्यात कारण त्याच्यात कुठल्याही प्रकारचे गैरसमज किंवा कुठल्याही प्रकारचं एक भीती नसते मनात. त्यामुळे
3: भुकेल्या माणसाला अन्न देणं हे तर सर्वश्रेष्ठ, म्हणजे खूपच महत्वाचं आहे. जगणं जगवणं सारखंच आहे ते.
4: हो ना, त्यामुळे ते दान अगदी आपण
3: अवश्यही
4: करू शकतो.
3: खरंय. वा वा, खूप छान ताई. खूप तुम्हाला अन्नदान खूप महत्वाचं वाटतं आणि ते खूप आवश्यकही आहे. अजूनही जेवायला अन्न नसलेली अनेक कुटुंब भारतातही आहेत आणि त्या प्रत्येकापर्यंत अन्न पोहोचावं, सगळ्यांनी आनंदामध्ये राहावं, हीच आपण ह्या निमित्ताने प्रार्थना करूया. तुम्ही कॉल केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
4: धन्यवाद.
3: नमस्कार, फोन इन सखी संदेश, विद्या गौरी बोलते.
5: नमस्कार. आजचा विषय दान या विषयावर आहे ना मॅडम?
3: होय होय, बोला.
5: हो, मी अमिता लोणकर बोलते कोंढवा येथून.
3: बोला.
5: दान सगळ्या प्रकारचं असतं, म्हणजे आपण एखाद्याला थोडा वेळ जरी दिला बोलण्यासाठी ते सुद्धा एक प्रकारचं दान असतं.
3: एखाद्यासाठी
5: प्रार्थना केली, हो म्हणजे एखाद्यासाठी प्रार्थना केली तरी सुद्धा ते दान असतं. म्हणजे त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, पण आपली प्रार्थना नक्कीच पोहोचते. हे पण एक दान आहे. आपण देणाऱ्यातले कोण आहेत? आपण, आपल्यालाच परमेश्वराने सगळं दिलेलं. आपण देणाऱ्यातले नाही, म्हणजे
3: पण
5: त्या परमेश्वराने जे दिलंय ते आपला घासातला घास दुसऱ्याला देण्याची सुद्धा दानत असावी लागते. आणि ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असेलच असं नाहीये की मी 100 रुपये कमवते तर त्याच्यातले 10 रुपये मी त्या समाजासाठी माझं काहीतरी देणं लागतं. ही भावना जेव्हा आतून निर्माण होते तेव्हा ते दान होतं. म्हणजे मेल्यानंतर तर ऑर्गन्स दान करायचे, त्याचं तर मी ऑलरेडी फॉर्म भरलेलाच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे म्हणजे की मरावे परी कीर्ती रुपी उरावे,
3: अवयवान रुपी उरावे.
5: हो, म्हणजे ते एक गोष्ट की कोणीतरी त्या डोळ्यांनी पाहिल, कोणीतरी त्या प्रत्येक अवयवातनं आपण जिवंत आहोत. म्हणजे मी स्वतः एक लेखिका आहे, पण काय म्हणतात ना आपलं की व्यक्ती मरून जाते पण त्याचं व्यक्तिमत्व कायम राहतं. तसं आपले विचार, चांगले विचार सुद्धा एक प्रकारचं दान असते. ज्यावेळेस मी स्टेटसवर माझे काही विचार टाकते, थॉट्स पॉझिटिव्ह टाकते, तेव्हा ते पाहून सुद्धा बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाले. मला असं वाटतं ते एक प्रकारचं दान असते. म्हणजे
3: खरे खरे खरे दानाबद्दल काय वाटतं हे तुम्ही सांगितलं. खूप धन्यवाद ताई, खूप धन्यवाद.
5: अनुसरून एखादं गाणं लावा मॅडम.
3: कोणतं गाणं लावायचंय तुम्ही सांगा.
5: ज्योत से ज्योत जलाते. माऊलींनी खूप छान एक हे केलेलं आहे. सगळ्या विश्वासाठी दान मागितलेले, पसायदान.
3: पसायदान
5: ते गाणं लागल्यावर ते म्हणजे ती प्रार्थनाच एक प्रकारची, पण खूप अर्थपूर्ण आहे त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं ही साखळी तयार होईल. म्हणजे जे तुम्ही छान छान विषयही निवडता आणि दरवेळेस आणि आवर्जून, म्हणजे माझ्या घरात रेडिओ सकाळपासूनच चालू असतो मॅडम आणि खूप आवडतो. आणि रेडिओ प्रत्येक कार्यक्रम तुमचे ऐकण्यासारखे आहेत सगळे.
3: ओके, धन्यवाद धन्यवाद
5: धन्यवाद धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश. विद्या गौरी बोलती आहे, कोण बोलत आहे?
1: नमस्कार, मी सुमित्रा तांबे बोलतीये तळेगाव दाभाडे इथून.
0: बोला ताई, बोला.
1: विद्यार्थी, देहदानाविषयी बोलायचंय ना?
0: नाही, एकूणच दानाविषयी बोलायचं आहे, कारण आत्ताचा जो 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर असा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून पाळला जातो, त्यानिमित्ताने म्हटलं
1: बरं.
0: की आपल्या सख्यांना दानाबद्दल काय वाटतं ते ऐकावं. तुम्हाला काही
1: अच्छा,
0: हटके सांगायचं असेल तर नक्की थोडक्यात सांगा.
1: हां, मी देहदानाविषयी सांगणार आहे.
0: बोला.
1: आपल्या पुराणातल्या माहितीनुसार प्रथम दधीची ऋषींनी
0: हो हो
1: देवदानव युद्धामध्ये इंद्राला जय मिळण्यासाठी म्हणून आपल्या देहाचं दान केलं
0: हो,
1: आणि त्याचं इंद्रासाठी वज्र बनवलं गेलं
0: हो
1: असं म्हटलं जातं. त्यानंतर आत्ताच्या काळात म्हटलं तर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मनुष्य देह आंतरबाह्य अभ्यासता यावा
0: हो
1: म्हणून देहदान हे अतिशय आवश्यक आहे.
0: खरंय.
1: तर त्यासाठी अनेकांनी पुढे येऊन पुढाकार घ्यावा असं माझं मत आहे. आणि आपल्याकडे देहदान, नेत्रदान आणि अन्नदान ही दाने अतिशय महत्पुण्य प्रदान करणारी म्हणून मानली जातात.
0: हो, हो.
1: तर आम्ही पण, म्हणजे मी, माझे पती आणि माझे मामा, आम्ही पण हाच विचार करून

0: तो देहदान केलेला आहे.
1: बर बर, फॉर्म भरून ठेवलाय.
0: हो फॉर्म भरून ठेवलाय.
1: तुम्ही एक सांगा ना, तुम्ही फॉर्म भरलाय तर कुठे तो फॉर्म मिळतो किंवा कुठे संपर्क साधावा?
0: आता मी तळेगावला राहते तर आमच्या इथे तळेगाव जनरल हॉस्पिटल म्हणून आहे.
1: म्हणजे हॉस्पिटल, जवळच्या हॉस्पिटल मध्ये तुम्ही तो फॉर्म भरू शकता.
0: हो तो फॉर्म भरून आम्ही त्यांना फॉर्म सबमिट करून आलो आहे. त्यांनी आम्हाला मग आम्ही फॉर्म सबमिट केल्यावर एक कार्ड दिलं, आम्हाला नोंदणी क्रमांक वगैरे दिला, असं ते माहिती देतात आपल्याला की असं असं आहे म्हणून, आणि मग त्यानंतर आपला फॉर्म स्वीकारला जातो.
1: हे असं दान करावं असं तुम्हाला केव्हा वाटलं?
0: आणि ऍक्च्युली खूप दिवस मनात होतं, आम्ही जेव्हा मुंबईला होतो तेव्हा डोंबिवलीला सुद्धा देहदान करण्यासाठी म्हणून प्रोत्साहन देणारी दधीची नावाची संस्था आहे, प्लस लोकसत्तामध्ये चतुरंग मध्ये पूर्वी एकदा ही माहिती पण आलेली होती. तेव्हापासून आमच्या मनात होतं, पण ते थोडं पुढे मागे होत होत आता मी 3-4 वर्ष झाली आता आम्ही हा फॉर्म भरलेला आहे. माझे मामा आता 3 वर्षांपूर्वी निवर्तले, तर त्यांचं सुद्धा आम्ही मग हॉस्पिटलला सांगून देहदान केलं, तर ते आले होते हॉस्पिटलचे माणसं येऊन आपला देह म्हणजे त्यांचा देह घेऊन गेले ते असं.
1: हा खूपच सुंदर, खूप सुंदर. ती आपली चर्चा ऐकून सुद्धा ऐकणाऱ्या लोकांना त्याच्यातून इन्स्पिरेशन मिळेल, आणि ते सुद्धा आपलं देहदान, अवयवदान आणि सर्व प्रकारची दान करण्यासाठी पुढे सरसावतील, असा एक खूप पॉझिटिव्ह विचार आज आपण देऊया. तुम्ही कॉल केल्याबद्दल खूप धन्यवाद ताई.
0: धन्यवाद, धन्यवाद.
1: नमस्कार, फोन इन सखी संदेश, विद्या गौरी बोलतेय. बोला बोला.
2: मी मंजिरी भिडे बोलते, पुण्या मुकुंदनगर मधून.
1: बोला बोला, बोला ताई.
2: हा आज दानावर, दानाचा विषय आहे ना.
1: हो हो.
2: हा मला म्हणजे दान तर खूप प्रकारचे जो तो आपापल्या परीने करत असतो. मला नेत्रदान फार सर्वात श्रेष्ठ वाटतं.
1: हो ताई, आणि आता 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा आहे, त्यानिमित्तानेच आपण हा विषय दानाचा घेतलाय.
2: फक्त मला त्याच्यात खंत एवढीच की सुशिक्षित लोक सुद्धा नेत्रदान करायला तयार होत नाही. की म्हणजे मला असा अनुभव आहे की एखाद्याचा निरोप आला, एखादी व्यक्ती हे झाली, तर मी विचारते नेत्रदान करूया का. तर नेत्रदान जरूर करावं, आणि त्याच्यासाठी नातेवाईकांनी हा पुढाकार घ्यायला पाहिजे. गेले ती काहीच करू शकत नाही, पण जरूर सगळ्यांनी केलं तर आज कळतंय आपल्याला की अनेक लोक वेटिंग मध्ये आहेत आणि एका वेळेला एकच डोळा मिळतो.
1: आणि आपल्याला बघता येणार आहे, अंधार संपणार आहे, आणि एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातला तो अंधार दूर करण्यासारखं आणखीन पुण्याचं काम काय असू शकतं.
2: खरंय खरंय. मी मागे रेडिओवर असंच 10 जूनला कार्यक्रम झाला होता तेव्हा केलं होतं, पण म्हणा तसा प्रतिसाद कोणाकडूनच मला मिळत नाही, तर फार वाईट वाटतं. म्हणून अगदी म्हणजे कळकळीची सगळ्यांना विनंती करेन की प्रत्येकाने आपल्या घरी सांगून ठेवावं की जेव्हा केव्हा मजा येईल तेव्हा नेत्रदान जरूर करा, बाकी नाही काही केलं तरी चालेल.
1: खरंय खरंय खरंय खरंय. खूप छान ताई, धन्यवाद. तुम्ही या निमित्ताने इतक्या सगळ्या आपल्या ज्या महाराष्ट्रभर सगळीकडे आपलं आकाशवाणी पुणे केंद्र ऐकलं जातं, या निमित्ताने सगळेजण ऐकतील आणि असं वाटेल की अरे इतके सगळेजण करतायत तर आपणही करूया, आणि फोन केल्याबद्दल खूप धन्यवाद.
2: थँक्यू.
1: नमस्कार, फोन इन सखी संदेश, विद्या गौरी बोलते.
3: नमस्कार मॅडम, मी चिंचवड पिंपरी चिंचवड वरून गंगा पालकर बोलते. आजचा विषय मला फार आवडलाय, आता कळलाय तरी पण. तर दानदान श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान, देहदान, नेत्रदान, नाही का. तर मी पण आता माझा वाढदिवस येईल पुढच्या महिन्यात 18 तारखेला, तेव्हा मी असं संकल्प केलाय की मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी देहदान करणार.
1: फॉर्म भरून ठेवणार तुम्ही?
3: हा, आणि ते मुलीला सांगून ठेवणार, नाही का. तर कुठे पण गेलं तर मला काही का होईना, थोडं का होईना, दान करायला आवडतं बरं का मॅडम.
1: बर बर बर, चांगली सवय आहे आणि ही सवयच लावून घेतली पाहिजे.
3: हो हो हो, काही ना काही तर होईना. फुल नाही, फुलाची पाकळी. मी पण आणि माझ्या दोन्ही मुली वैष्णवी आणि विशाखा या दोघींना पण ते सांगितलं.
1: खूप धन्यवाद ताई कॉल केल्याबद्दल.
3: धन्यवाद ताई.
1: नमस्कार, फोन इन सखी संदेश, विद्या गौरी बोलते.
4: माझं नाव नम्रता कांबळे आहे, मी थेऊर मधून चिंदावणी मंदिराच्या शेजारून बोलते.
1: बोला बोला बोला.
4: हा, सहकृषीने आपण जे दान करतो भेट, थोडक्यात त्याला भेट म्हणतात, अशी भेट मी माझ्या भावासाठी केली होती.
1: बर,
4: रक्षाबंधन होत.
1: बर,
4: आणि त्या संदर्भात त्याला जी आवडती वस्तू आहे ती त्याला न सांगता मी त्याला भेट दिली.
1: बर,
4: तर त्यालाही खूप आनंद झाला.
1: हम्म.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश, विद्या गौरी बोलते हैं, कोण बोलता है?
1: नमस्कार, मी भैरवी पवार बोलते लोणीवरून.
0: बोला
1: आजचा
0: बोला
1: विषय
0: ते.
1: अवयव दानावर आहे ना.
0: हा, एकूणच दान.
1: अच्छा, दान हे आपण ह्या जगात आलो आहोत हे देखील आपल्याला एक दानच मिळालेलं आहे.
0: निसर्गाने
1: आणि
0: दिलेलं आहे.
1: आपणही काहीतरी खा, आपणही काहीतरी दान करावं. मग ते आपलं अवयवरूपी दान असतो, यात तर आपल्या आयुष्यातील एखादं आपलं जे काही काम आहे, कर्तव्य आहे, हे देखील आपण दान केलं.
0: अगदी खरं आहे. का आपण आपलं
1: समाजाप्रती
0: काम चोख करणं हे सुद्धा एक दानाचाच प्रकार आहे. श्रमदान करू शकतो, श्रमाचं दान सुद्धा अतिशय उत्तम दान आहे.
1: आपण आपल्या घरात, मी हाऊसवाईफच आहे, म्हणजे मी म्हणते की मी माझ्या घरासाठी जे काही काम करते ते देखील माझी एक सेवाच आहे,
0: खरं
1: देखील माझं दानच आहे. या अनुषंगाने मी बोलते.
0: आणि तसा भाव ठेवला तर आपल्या अपेक्षा राहत नाही आणि आपल्यालाही आनंद मिळतो.
1: हो हो हो खरंच एकदम गौरीताई, तुम्ही माझ्या मनातलं बोललात आणि आज मला संधी मिळाली या संदर्भात बोलण्याची. त्याबद्दल मी आकाशवाणीचे उपकार म्हणते. धन्यवाद,
0: खूप धन्यवाद. नमस्कार, फोन इन सखी संदेश, विद्या गौरी बोलतेय, कोण बोलताय?
2: नमस्कार, मी पुण्याहून जयमाला डांगे बोलत आहे.
0: बोला बोला ताई, बोला.
2: मला आपला विषय आता दान म्हणजे दान याविषयी बोलायचं आहे. आणि दान म्हणजे देणे.
0: हो,
2: गीतेमध्ये दानाचे तीन प्रकार सांगितलेत.
0: बर,
2: सात्विक, राजस आणि तामस दान. आपल्याला याच्या मोबदल्यात काही मिळेल अशी आशा न ठेवता केलेलं. तसंच योग्य वेळी, योग्य स्थळी आणि योग्य व्यक्तीला केलेलं.
0: खरं.
2: तसंच कर्तव्य बुद्धीनं केलेलं जे दान असतं त्याला सात्विक दान असं गीतेत म्हटलेलं आहे. तसंच आपल्या दानात अपेक्षा बुद्धी बऱ्याच वेळा दिसून येते बघा.
0: खरं खरं.
2: आपल्याला त्यापासून काहीतरी फायदा मिळावा, आपलं नाव त्या ठिकाणी लावलं जावं,
0: स्वार्थ एखाद्या,
2: हा असं इच्छा मनात ठेवून काहीतरी दान दिलं जातं. तर हे दान म्हणजे सात्विक दान नाही. मग याला आपण राजस दान म्हणू शकू. किंवा मग दुसऱ्यांवर उपकार करण्याच्या भावनेनं केलेलं दान तेही बरोबर नाहीये. समाधानी मन नसतं, कष्टाने, मोठ्या कष्टाने दिलं जातं, म्हणजे मला इच्छा नसताना नाईलाज म्हणून की आता हे पैसे कुठंतरी द्यायचेत, आपल्याला हे काहीतरी गुंतवायचेत कुठंतरी, हे योग्य म्हणजे आपल्याला त्याचा फायदाही मिळेल अशा हेतून जे दान दिलेलं असतं त्याला मग राजस दान म्हटलेलं आहे. आणि जे दान सत्काराशिवाय, तिरस्कारानं, अयोग्य ठिकाणी किंवा अयोग्य व्यक्तीला दिलं जातं ते तामस दान.
0: खरं.
2: हा, मग असं हे दान कर्म हे खरं म्हणजे चांगलं कर्म आहे. आणि त्यामागची बुद्धी कशी आहे विचार करून मग त्याचं हे प्रकार पाडलेले आहेत की सात्विक, राजस आणि तामस.
0: थोडक्यात तुम्ही आता हे सगळं सांगितलं त्याच्यावरून एक नक्की सिद्ध होतं की दान करायचं असेल तर ते अतिशय निस्वार्थी बुद्धीने आणि कुठलीही हेतू किंवा कुठल्याही अपेक्षा न ठेवता केलं तर ते नक्कीच श्रेष्ठ असं होऊ शकतं.
2: हो, बरोबर आहे. आणि आपण ज्याला सात्विक किंवा मनापासून केलेलं की ज्याचा आपल्या कुठतरी ते परमेश्वराच्या ठिकाणी रुजू होईल अशा भावनेनं केलेलं दान,
0: अहंकार विरहित केलेलं दान,
2: या हाताचं दिलेलं दान त्या हाताला कळणार नाही असं म्हणतात.
0: खरं.
2: असं दान,
0: अहंकार सोडून केलेलं दान हे नक्कीच श्रेष्ठ आहे.
2: ती व्यक्ती अशी, त्या व्यक्तीला आपण उपकृत आहोत अशी भावना तिच्या मनात येणं योग्य नाही.
0: खरे खरे, खूप छान वाटलं. धन्यवाद
2: धन्यवाद.

0: बरे तर मैत्रिणींनो, आजच्या सखी संदेश कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ जवळ आली. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह मी विद्यागौरी आजच्या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवरती अवश्य कळवा. धन्यवाद.
1: सखी संदेश.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत फोन इन सखी संदेश या कार्यक्रमातला आजचा विषय होता दान दिल्याने. सूत्रसंचालन केलं होतं विद्यागौरी ताम्हणकर यांनी. सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोते हो, दुपारचा 1:29 झालेली आहे. प्रसारित करत आहोत नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
5: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पद्मावत या चित्रपटातलं गीत नीती मोहन यांच्या स्वरात.

श्रोते हो द नेक्स्ट वेव या नव्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं पद्मावत या चित्रपटातलं. स्वर होता नीती मोहन यांचा, संगीतकार संजय लीला भंसाळी आणि गीताचे बोल होते सिद्धार्थ आणि गरिमा यांचे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बागी या चित्रपटातलं मोनाली ठाकूर आणि मीत ब्रदर्स यांनी गायलेलं हे गीत. संगीत आहे मीत ब्रदर्स यांचं, गीताचे शब्द आहेत कुमार यांचे.

0: मोनाली ठाकूर आणि मीत ब्रदर्स यांनी गायलेलं हे गाणं होतं बागी या चित्रपटातलं. संगीत दिलं होतं मीत ब्रदर्स यांनी आणि गीताचे शब्द होते कुमार यांचे. श्रोते हो, कार्यक्रमातली यानंतरची गीतं आपण ऐकणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: बाबा आणा 3,000.
2: ते कशाला?
1: माझा पॉकेट मनी.
2: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
1: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
2: है?
1: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
2: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
1: तुमचा मोबाईल द्या.
2: घे घे.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
6: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.

गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि चित्रपट होता चेन्नई एक्सप्रेस. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बार बार देखो. या चित्रपटातलं जसलीन रॉयल, हर्षदीप कौर आणि सिद्धार्थ महादेवन यांच्या स्वरातलं, शब्द आहेत आदित्य शर्मा यांचे आणि संगीत जसलीन रॉयल यांचं.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
2: रोज 11:00 ते 12:00 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: द नेक्स्ट वेव्ह हा नव्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वर. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे सुलतान या चित्रपटातलं. स्वर आहे राहत फतेह अली खान यांचा, गीताचे बोल इर्शाद कामिल यांचे आणि संगीतकार विशाल शेखर.

0: बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं देव नेगी, नेहा कक्कर, मोनाली ठाकूर आणि इक्का यांनी. शब्द होते शब्बीर अहमद यांचे आणि संगीत होतं तनिष्क बागची यांचं. द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, कार्यक्रमातली यानंतरची गीतं आपण ऐकणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरिजित सिंग, नेहा कक्कर, कनिका कपूर, नक्ष अजीज आणि सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत अमिताभ भट्टाचार्य, संगीत आहे प्रीतम यांचं आणि चित्रपट दिलवाले

0: दिल धडकने दो या चित्रपटातलं सुकृती कक्कर आणि सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं हे गीत होतं. शब्द होते जावेद अख्तर यांचे, संगीत शंकर एहसान लॉय यांचं होतं. द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातली यानंतरची गीतं आपण ऐकणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: थोड़ी नशे सी चढ़ गई।
1: बेफिक्री या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं अरिजित सिंग आणि कॅरोलिसा मॉन्टेरियो यांनी. गीताचे बोल होते जयदीप साहनी यांचे आणि कॅरोलिसा मॉन्टेरियो यांचे. संगीत होतं विशाल शेखर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अंधाधुन या चित्रपटासाठी अमित त्रिवेदी यांनी गायलेलं जयदीप साहनी यांचं गीत. संगीत अमित त्रिवेदी यांचंच.

सुलतान या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं विशाल दादलानी आणि शाल्मली खोलगडे यांनी. गीत होतं इर्शाद कामिल यांचं आणि संगीत विशाल शेखर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बधाई हो या चित्रपटातलं गुरु रंधावा आणि नेहा कक्कर यांनी गायलेलं गीत. संगीत तनिष्क बागची यांचं आणि गीताचे शब्द आहेत मेलोडी यांचे.

आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे, प्रेम रतन धन पायो या चित्रपटातलं. स्वर आहे पलक मुच्छल आणि सहकाऱ्यांचा, गीतकार इरशाद कामिल आणि संगीतकार हिमेश रेशमिया.

0: आणि श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे 2:25 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

बैराग या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात आखे या चित्रपटातलं गीत. गीताचे शब्द आहेत साहिर लुधियानवी यांचे आणि संगीतकार आहेत रवी.

लता मंगेशकर यांच्या स्वरात हे होतं अभिमान या चित्रपटातलं गीत, गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि संगीत होतं एस डी बर्मन यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. यानंतर ठीक 2:15 वाजता हिंदी समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आपण ऐकू शकाल.

0: दौर में हार कर बाहर हो गए हैं, उन्हें अर्जेंटीना के मारियानो नावोन से हार का सामना करना पड़ा। आकाशवाणी का समाचार सेवा प्रभाग आज रात 9:30 बजे फोन इन कार्यक्रम पब्लिक स्पीक में बैंकिंग और क्रेडिट तक पहुंच के माध्यम से वित्तीय समावेशन बढ़ाने और नागरिकों को सशक्त बनाने पर परिचर्चा प्रसारित करेगा। कार्यक्रम के दौरान श्रोता स्टूडियो में विशेषज्ञों से सवाल पूछ सकते हैं। नंबर है 0112331 0481 और 2371717। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज किर्गिस्तान में शंघाई सहयोग संगठन के सदस्य देशों के नेताओं के साथ द्विपक्षीय बैठकें करेंगे। सरकार ने सेमिकॉन इंडिया प्रोग्राम के दूसरे चरण के सभी 6 स्तंभों को अधिसूचित किया। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने निफ्ट के विद्यार्थियों से देश की समृद्ध सांस्कृतिक विरासत से जुड़े रहते हुए वैश्विक दृष्टिकोण अपनाने का आह्वान किया। भारतीय नौसेना ने गोताखोरी और गहरे पानी के नीचे के अभियानों में सहायता के लिए INS निपुण को अपने बेड़े में शामिल किया। नेपाल में अचानक आई भीषण बाढ़ के बाद राहत और बचाव अभियान तेज, मृतकों की संख्या बढ़कर 903 हुई, 4000 से अधिक लोग अब भी लापता। और फुटबॉल में भारत आज ताशकंद में AFC Under-20 एशियाई कप क्वालिफाइंग अभियान में सीरिया से मुकाबला करेगा। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। दुपारचे 2:30 आणि 15 सेकंद होत आहेत। आता सप्ताह विशेष कार्यक्रमामध्ये ऐकूया भूकंप नैसर्गिक आपत्ती याविषयी भूशास्त्र अभ्यासक डॉ श्रीकांत कार्लेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत।
2: श्रोतेहो नमस्कार। सप्ताह विशेष या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोतेहो, आपत्ती व्यवस्थापन शास्त्र असं सांगतं की आपत्ती आल्यानंतर तिचा विचार करायचा नसतो, तर ती येण्यापूर्वी सर्व आलबेल असतानाही त्याच्याबद्दल बोललं पाहिजे। तुम्हाला आठवत असेल तर जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये नाशिकमध्ये झालेले भूकंप किंवा 2020 साली पालघर डहाणू इथे झालेले भूकंप, ते जरी कमी रिश्टरचे झाले तरी सुद्धा झालेच। महाराष्ट्रातला कोयनेचा भूकंप असेल, किल्लारीचा भूकंप असेल किंवा भूज इथे झालेला भूकंप आपण विसरलेलो नाही। नाशिकच्या अलीकडच्या भूकंपाच्या संदर्भातच आज आपण डॉक्टर श्रीकांत कार्लेकर यांना स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय। सर नमस्कार।
3: नमस्कार।
2: डॉक्टर श्रीकांत कार्लेकर हे भूशास्त्र अभ्यासक आहेत। सप महाविद्यालय सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी अध्यापन केलेलं आहे, तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठात डीन ऑफ अर्थ सायन्स म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आणि तुम्हाला आठवत असेल तर आपल्या नातं निसर्गाशी या सदरासाठी पण सरांनी अनेकदा लेखन केलेलं आहे। सर, नाशिकच्या भूकंपाबद्दलच सुरुवातीला बोलूया। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लागोपाठ झालेले हे भूकंप जरी छोट्या प्रमाणात असले तरी आणि काहीशी भीती मनात निर्माण झाली होती की हे काय नवीन झालं, तर याच्याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारला। हे जरी भूकंप त्यावेळेला लोकांच्या मध्ये त्यांनी एक प्रकारचं अशी धास्ती निर्माण केली होती, तरीसुद्धा हे अशा तऱ्हेचे भूकंप जे आहेत हे भूकंप खूप सौम्य प्रकारचे आहेत आणि या आधीसुद्धा हे प्रकार घडलेले आहेत। आता नाशिकमध्ये जो भूकंप घडला नाशिक परिसरामध्ये तो साधारणपणे 8 आणि 9 ऑगस्ट या दिवशी रात्री 10 वाजता आणि पहाटे 5:30 वाजता वगैरे असं झाला आणि तो अनेक ठिकाणी झाला, म्हणजे ती अनेक गावं आहेत, ती गावं कदाचित तुम्ही म्हणजे वाचलेली पण असतील नावं त्यांची। नाशिक शहर आहे, सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी आणि निफाड तालुक्यामध्ये ही सगळी जी कंपनं आहेत भूकंपनं, त्याला भूकंप असं नॉर्मली म्हणत नाहीत, म्हणजे टेक्निकल भाषेमध्ये त्याला कंपनं म्हणतात, म्हणजे इट इज अ ट्रेमर।
2: बरं,
3: ट्रेमर आहे म्हणजे नुसतं कंपन आहे आणि त्यामुळे त्याचे नुकसान त्यांनी काही फारसं होत नाही। असं लक्षात आलं की हा जो भूकंप झाला साधारण 8 आणि 9 तारखेला ऑगस्टच्या 2026, त्याच्या आधी 25 ते 28 जुलै या वेळेला आणि 6 ऑगस्टला सुद्धा ही कंपनं जाणवली होती
2: त्याच भागामध्ये
3: जाणवली होती, पण रिश्टर स्केलवरती त्याची तीव्रता कमी होती आणि म्हणून ती फक्त जाणवली आणि ती सुद्धा जाणवली कोणाला, ज्यांना अनुभव आहे अशी असतात कंपना भूकंपाची त्यांना जाणवलं। मात्र यानंतर जो झाला 8 आणि 9 तारखेला तो थोडासा जास्त रिश्ताचा होता.

0: ते 2.8 इथपर्यंत त्याचं कंपन होतं. पण तरीसुद्धा म्हणजे भूशास्त्रीय परिभाषेमध्ये हे जे कंपन आहे हे खूप सौम्य आहे, हे खूप सौम्य आहे. बरेच जणांना आठवत असेल की डहाणूमध्ये 1980 अशा तऱ्हेचे भूकंप झाले होते सौम्य. असेच प्रकार डहाणूमध्ये आणि पालघरमध्ये 2020 साली झाले. हे जे कंपनं जी आहेत सगळी, ह्याला भूकंप समूह असं मराठीमध्ये म्हणतात, किंवा भूकंप म्हणजे अर्थक्वेक स्वार्म असा इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे. गंमत अशी आहे की हे जे आहेत स्वार्म किंवा हे जे भूकंप समूह आहेत, हे आपण असं म्हणू की पृथ्वीचं जे प्रक्षोभक स्वरूप आहे, म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जो उष्णता जी प्रचंड वाढलेली आहे आणि त्या वाढलेल्या उष्णतेमुळे जी वाफ होते, पाण्याची वाफ वगैरे होते, ती बाहेर पडणं आवश्यक असतं.
1: आणि वर्षानुवर्ष पृथ्वी अशीच आहे.
0: हो, तिच्या नाही नाही 4.5 अब्ज वर्षापासून हे प्रकार आहेत. आणि काय होतं की हा उष्णतेमुळे हा लावा सुद्धा बाहेर पडताना किंवा वाफ बाहेर पडताना कवचाला तडे पडतात खूप. त्याला भूपृष्ठावरील भेगा किंवा भूभ्रंश असा शब्द आहे. इंग्लिशमध्ये त्याला रिफ्ट असा शब्द आहे. हा म्हणजे खचदऱ्या वगैरे त्यातून निर्माण होतात. आता ह्या सगळ्या निर्माण झाल्यानंतर ते कसं होते, ते दीज आर आउटलेट्स, त्यातून बाहेर पडायला सोपं पडतं. आणि म्हणून ही वाफ जी आत तयार झालेली आहे किंवा थोडासा लावा रस तयार झालेला हा तिथून बाहेर पडतो. आता नेहमीच तो असा जोराने बाहेर पडतो असं नाही, ती ऊर्जा जी आहे त्याला भूकंप ऊर्जा असं म्हणतात. तर ही ऊर्जा, भूकंप ऊर्जा, त्या भेगेमध्ये किती आहे त्याच्यावरती भूकंपावरती काय परिणाम होईल
1: हे अवलंबून
0: असतं. किती जोराने ते बाहेर पडेल, प्रेशर किती आहे त्याच्यावरती, ह्यावरती ते ठरतं. आणि म्हणून आता साधारणपणे हे जे आता तुम्हाला मी भूकंप सांगितलं पालघर वगैरेचे जे होते, पालघरमध्ये तर वेगळी घटना घडली होती त्यावेळेला. डहाणूजवळ समुद्र तळावर भूकंप झाला होता. हा स्वार्म मधला हा भूकंप म्हणजे या समूहामधला, त्याची तीव्रता कमी होती. साधारणपणे 4.2 रिश्टरचा तो भूकंप होता पालघरजवळ डहाणूजवळ समुद्रामध्ये. आणि म्हणून ती काळजी वाढली की समुद्रामध्ये झाला तर नॉर्मली समुद्रातला भूकंप हा रिफ्लेक्ट होताना सुनामीमध्ये होतो. तो रिफ्लेक्ट होतो म्हणजे दिसतो आपल्याला, तो सुनामीमध्ये होतो. अर्थात हा हे पण आहे की टेक्निकली 4 रिश्टर स्केलचा जो भूकंप आहे किंवा कंपन आहे तो फार मोठी लाट निर्माण करत नाही समुद्राच्या पृष्ठभागावर. साधारणपणे 7 किंवा 8 रिश्टरच्या पुढे गेली ही पॉवर किंवा त्याची ऊर्जा, तर मात्र जी लाट तयार होते ती खूप मोठी होते आणि ती स्वतः लाट खूप ऊर्जा साठवून ठेवते स्वतःमध्ये. आणि म्हणून किनाऱ्याच्या दिशेने ती जेव्हा वाहत जाते तेव्हा जवळजवळ त्याची उंची पण वाढते. म्हणजे काही ठिकाणी तर 10-10 मीटर उंचीच्या लाटा तयार होतात. आणि हे सगळं प्रकरण जे आहे, ही सगळी लाट ही किनाऱ्यावरती आतल्या बाजूला घुसते. 2006 साली जी झाली
1: ती.
0: आणि गंमत अशी की ही लगेचच लाट मागे जाते. हे फार महत्वाचं आहे. लाट मागे गेली म्हणजे लाट येणार नाही असं नाही. तो जो तुम्ही आता भूकंप सांगितला त्या भूकंपामध्ये जास्त नुकसान ह्यामुळे झालं. अनुभव नसल्यामुळे लोक काय झालं, लोक बरेच वाहून गेले पहिल्या लाटेमध्ये वगैरे. पण जे होते तिथे त्यांच्या लक्षात आलं की लाट गेली आता मागे, आता समुद्राचं पाणी मागे गेलं. म्हणून ते पुन्हा किनाऱ्यावरती गेले काही काळाकरता आणि लगेचच 2-3 तासामध्ये दुसरी लाट आली.
1: त्यामुळे
0: हे नुकसान खूप जास्त झालं.
1: सर, कंपन आणि भूकंप याच्यामध्ये नक्की काय फरक आपल्याला सांगता येईल? म्हणजे रिश्टर स्केल हा एक, त्याच्यावर दिसणं हा एक भाग झाला, पण त्याची कारणं काही वेगळी असतात का? आणि भूकंप येतो तेव्हा भूगर्भामध्ये नक्की काय होतं?
0: कंपन जे आहे ना, हे कंपन खूप कमी ऊर्जेचा तो परिणाम आहे. म्हणजे कमी ऊर्जा तर बाहेर पडलीच पाहिजे. आणि हा तो पृथ्वीचा काय म्हणायचं की पृथ्वीचा गुणधर्म आहे की पृथ्वी अनेक ठिकाणी अशा तऱ्हेच्या तिच्या घटना घडून ती तिचा बॅलन्स समतोल हा कायम सांभाळून कसं राहील हे ती पाहत असते नेहमी. आणि म्हणून तुम्हाला असं दिसतं की भूकंप होतात. भूकंप होणं किंवा ज्वालामुखीचे, आता ज्वालामुखीचा उद्रेक हा काही म्हणजे हे नाही, हा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असलेला लावा जास्त काळ तिथे राहू शकत नाही कारण पृथ्वी अस्थिर आणि अस्वस्थ असते. जोपर्यंत तो आत आहे तोपर्यंत त्याचा उद्रेक व्हायलाच पाहिजे.
1: त्याच्यानंतर ती शांत होते.
0: हाच प्रकार भूकंप

0: कुटुंबामध्ये पण होतं. मग कुटुंबामध्ये काय होतं, ज्वालामुखीचा रस नाही बाहेर येत, पण वाफ आणखीन ही जास्त बाहेर पडण्याचा प्रयत्न करते किंवा गरम पाणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतं. आणि हे सगळे ही त्याचे व्हिज्युअल्स आहेत. मग ह्या यातून मला कळतं की पृथ्वी अस्थिर आहे, अस्वस्थ आहे आणि ती शांत होण्याचा प्रयत्न करते.
1: पण जे गरम पाण्याचे झरे असतात जे 12 महिने वाहत असतात, त्याचं काय शास्त्रीय कारण असतं?
0: ते अशा वेळेमधनं ते पाणी वर येत असतं की अंतरंगामध्ये खूप टेम्परेचर आहे आणि वरून खाली झिरपलेलं जे पाणी आहे ते आत जाऊन राहत नाही, ते पुन्हा बाहेर येणार, वाफेच्या स्वरूपामध्ये येईल किंवा पाणी स्वतः पाणी आहे तसंच वर येईल, पण त्याचं तापमान वाढतं आणि फोर्समुळे ते वरती ओढतं ते, आणि त्याचं टेम्परेचर वाढल्यामुळे आपण त्याला उष्ण पाण्याचा झरा किंवा फवारे
1: असं म्हणतो.
0: असं असं म्हणतो.
1: तुम्ही कंपन आणि भूकंप यातला फरक सांगत होता.
0: तर कंपन म्हणजे असं, कंपन म्हणजे हे त्याचे सौम्य प्रकारे जी हालचाल होते, म्हणजे कवच हलणे, कवच मागे पुढे सुद्धा होत नाही, नुसतं जाणवतं काहीतरी काहीतरी होत आहे, पृथ्वी स्थिर नाही आहे, एवढं ट्रेमर. आणि ही लाट जी आहे ही आपल्याला जाणवते सुद्धा. म्हणजे मी आम्हाला स्वतःला अनुभव आलेला आहे की जेव्हा मी मेघालयमध्ये होतो शिलाँगमध्ये, तेव्हा असंच सकाळी झोपलेलं असताना तिथून असं वाटलं की आपली कॉट आहे ती वर खाली होते आणि ती मागे पुढे होते, बस एवढंच क्षणभराकरता. हे कंपन आहे, हे कंपन आहे. आणि भूकंप जेव्हा होतो मोठा, तेव्हा अर्थातच तुम्हाला काही म्हणजे तुमचं त्याच्यावर काही नियंत्रण राहत नाही. खूप मोठ्या भूकंपामध्ये तर काय म्हणायचं, भेगा पडतात, घरं जी असतील त्याला भिंतींना तडे जातात खूप मोठे, नद्या त्यांचे मार्ग बदलतात, नद्यामध्ये खचदऱ्या निर्माण होतात, अशा तऱ्हेचे अनेक प्रकार तुम्हाला मोठ्या भूकंपामध्ये, म्हणजे 7 रिश्टरच्या पुढे, साधारणपणे 5 रिश्टरच्या पुढे भूकंप झाला की तो काहीतरी उत्पात करतोच, काहीतरी गोंधळ घालतोच त्यामुळे. आणि विशेष करून भूकंपाने होणारं जे नुकसान आहे ते इमारती पडल्यामुळे, त्याच्याखाली दबलं गेल्यामुळे मनुष्यहानी होते ही जास्त होते. नैसर्गिकरित्या नुकसान कमी होतं, निसर्गामुळे नुकसान होत नाही. ह्या ज्या बिल्डिंग
1: म्हणजे त्याच्यासाठी योग्य काळजी घेतली नाही माणसाने म्हणून होणार आहे नुकसान, टाळता येऊ शकतं,
0: टाळता येऊ शकतं. आणि जपानने त्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे की कुठलीही बिल्डिंग बांधत असताना भूकंपरोधक अशा ज्या सगळ्या रचना आहेत त्या त्यामध्ये करणं अतिशय आवश्यक असतं. म्हणजे भूकंप झाल्यानंतर ज्या भूकंपाच्या लाटा हा एक वेगळा प्रकार आहे, तो सांगतो तुम्हाला मी. म्हणजे त्याला अर्थक्वेक वेव्ज म्हणतात, प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह, म्हणजे प्राथमिक, दुय्यम आणि पृष्ठभागावरून वाहणाऱ्या. काय या प्रायमरी आणि सेकंडरी ज्या आहेत, प्राथमिक आणि दुय्यम, त्या अंतरंगामध्ये जातात पृथ्वीच्या कवचामधून आणि गाभ्यामधून प्रवास करतात. दुय्यम आहेत त्या खूप स्ट्रॉंग आहेत, त्याच गाभ्यामधून एका ठिकाणचा भूकंप पलीकडच्या बाजूला डायमेट्रिकली दुसऱ्या बाजूला सुद्धा जाणवतो, असं लक्षात येतं. तर अशा त्या वेव्ज आहेत, म्हणजे लाटा ज्या आहेत. आता ह्या ज्या लाटा आहेत, भूकंपाच्या लाटा, ह्या भूकंपाच्या लाटा कशा पद्धतीने इमारतीमध्ये प्रवास करतील, म्हणजे माझं लोकेशन काय आहे, मी कुठे आहे, हा म्हणजे अक्षर उत्तररेखावरती कुठे आहे, एखाद्या रिफ्ट पासून किंवा भूकंप प्रवण एरियापासून मी किती दूर आहे हे जर मला माहीत असेल, ते माहीत होतं आपल्याला आजकाल, त्याचे नकाशे पण उपलब्ध आहेत आणि बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन करणाऱ्या लोकांना तर ते लक्षात घ्यावंच लागतं की लोकेशन काय आहे, एक्झॅक्ट कुठे आहे. त्यानुसार इमारती तयार करत असताना त्याची रचना करावी लागते. म्हणजे जर भूकंपाची लहर आली तर ती कशा पद्धतीने भिंतीमधून वर जाईल, आडवी गेली तर कशा पद्धतीने जाईल, आणि त्या पद्धतीने मग त्याची रचना करावी लागते.
1: म्हणजे जपाननी केलं
0: हो, हे जपाननी अतिशय मेटिक्युलसली केलेलं आहे, काळजीपूर्वक केलेलं आहे. याचं कारण असं आहे की जपान हा कायम भूकंप प्रवण राहिलेला आहे. जे प्रदेश पॅसिफिक महासागराच्या कडेला असलेला जो सगळा रिंग ऑफ फायर म्हणतात त्याला, म्हणजे अग्निकंकण म्हणतात प्रशांत महासागराचा, तो संबंध भाग हा भूकंप प्रवण आणि ज्वालामुखी प्रवण आहे. त्यामुळे तिथे नेहमी भूकंप होतच असतात. त्यामुळे जी जी ठिकाणं याच्या जवळ आहेत किंवा ज्याच्या जवळून हे अग्निकंकण गेलेलं आहे तिथे सगळ्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये हे वापरावं असा जगभर नियम आहे. परंतु अनेकांनी तो केलेला नाही, पाळलेला नाही. जे भारतासारखे लोक आहेत ते त्याच्यापासून खूप दूर आहेत आणि भूकंप प्रवण एरिया फक्त हिमालय आहे जास्त करून, त्यामुळे इतर भागामध्ये फारशी त्याची काळजी घेतली जात नाही. पण जपानचं हे उदाहरण

0: पाळावं असं दिसतं.
1: आणि आपत्ती व्यवस्थापन आपण म्हणतो
0: हो,
1: त्याच्यामध्ये मुलांना, शाळेतल्या मुलांनाही जपानमध्ये शिक्षण दिलं जातं.
0: जपानमध्ये म्हणजे अगदी लहान वयापासून, बालवाडीपासून वगैरे मुलांना हे शिकवलेलं असतं की भूकंप आला तर काय करायचं, कुठे कुठे लपायचं, बेंच खाली जाऊन कसं थांबायचं, झाडाखाली कसं उभं राहायचं नाही, पटकन मोकळ्या एरियामध्ये कसं यायचं, हे सगळं त्यांना लहानपणापासून शिक्षण दिलेलं असतं. दुसरं असं पण आहे, हे सगळं जरी असलं तरी सुद्धा कुठेतरी तो मुलगा या भूकंपामध्ये सापडला समजा, तर तो सापडावा म्हणून त्याच्या गळ्यामध्ये GPS टांगून ठेवलेला असतो. त्यामुळे त्याचं लोकेशन नेमकं कळतं आणि जर काही मदत करायची असेल, त्याला उचलून आणायचं असेल तर लगेच. त्यामुळे जपानमध्ये भूकंप झाला तर मनुष्यहानी ही खूप कमी होते, म्हणजे ॲज गुड ॲज नील, काही होतच नाही.
1: भारतामध्ये आपण काय याची योजना केलेली आहे, किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात भूकंप झाला तर त्याचा कितपत विचार केलेला आहे?
0: भारतामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या सगळ्या लोकांसाठी हा नियमच आहे की भूकंपरोधक तुम्ही हे मटेरियल वापरलं आहे का नाही, त्याच्यासाठी काय उपाय केलेले आहेत, त्याचं एक सर्टिफिकेट असतं, ते त्यांना द्यावं लागतं
1: प्रत्येक बिल्डिंगला.
0: पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा जी ही भूकंप प्रवण अशी म्हणता येणार नाहीत अशी जी ठिकाणं आहेत त्यासाठी सुद्धा, कारण ही नैसर्गिक आपत्ती अशी आहे की जी सांगून येत नाही, आपल्याला माहीत नाही, आपण त्याचं मॅपिंग केलेलं आहे, नकाशे आपल्याकडे आहेत. असं जरी असलं तरी हे अतिशय काय म्हणायचं, सांगता न येण्यासारखं असं एक संकट आहे.
1: बरोबर. भूकंपाचे नकाशे कधीपासून, किती जुने आपल्याला सापडतात?
0: खूप जुने आहेत, साधारणपणे 1825 सालापासूनचे नकाशे आहेत.
1: बर, ब्रिटिशांनी
0: केलेले नकाशे आहेत तेव्हापासून. त्यानंतर त्याच्यामध्ये खूप सुधारणा झाल्या. आजकाल भूकंपची तीव्रता मोडण्याचं परिमाण पण बदललं आहे. त्याला मोमेंट मेजर स्केल असं म्हणतात. रिश्टर स्केल सारखं आहे ते, पण रिश्टरपेक्षा जास्त अचूक ऊर्जेचा मागोवा घेऊन ते केलेलं आहे, त्यामुळे ते जास्त ॲक्युरेट आहे. म्हणजे आजकाल तुम्हाला असं असेल की रिश्टर ऐवजी MWS अशा भाषेमध्ये तुम्हाला ते मांडलेलं दिसतं. याच्यामध्ये भेग किती लांबीची पडली, भूकंपाचा जो केंद्रबिंदू आहे तो किती खोल आहे, भूकंप उथळ आहे का खोल आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ते स्केल सांगतं. आणि त्याच्यावर मग तुम्हाला ऊर्जा किती बाहेर पडली, नुकसान किती झालेलं असेल, कुठल्या कुठल्या बिल्डिंगचा धोका आहे, हे सगळं कळू शकतं.
1: वादळाचं प्रेडिक्शन आता आपण करू शकतो की येणार आहे वादळ, असं भूकंपाच्या संदर्भातलं प्रेडिक्शन
0: नाही. काही बायोलॉजिकल त्याला हे आहेत, म्हणजे नाही असं नाही, लोकांनी असं म्हटलंय किंवा चीनमध्ये प्रामुख्याने हे जे बेडूक वगैरे असतात ना, हे अचानक ओरडायला लागले, डराव करायला लागले, तर त्यावरनं त्यांना त्याचा अंदाज येतो की काहीतरी आता भूकंप किंवा भूकंपन हे होण्याची शक्यता आहे. तर अशा रीतीने, कारण प्राण्यांना त्याची जाणीव, विशेष करून सरपटणाऱ्या प्राण्यांना त्याची जाणीव आधी होती.
1: बरं.
0: आणि ताबडतोब नंतर भूकंप होतो असे अशी उदाहरणं आहेत. तर ह्याची जाणीव होते, माणसाला ती होत नाही, पण तरी सुद्धा असा एक अभ्यास झालेला आहे की हिमालयामध्ये ही कंपनं लोकांना जाणवतात रोज, आणि म्हणून ते ट्रेन झाले, त्यांच्या लक्षात येतं की हे भूकंप आहे. मोठा होईल का नाही, कितीचा होईल, हे सांगणं अवघड असत, कारण ती अनिश्चित त्यामध्ये.
1: पण कंपन आल्यानंतर त्याच्यानंतर भूकंप येणार आहे असं काही गणित असतं का?
0: हो, साधारणपणे ते सुद्धा मोठा भूकंप आणि त्यानंतर येणारा दुसरा आफ्टर शॉक असं त्याला शब्द आहे, असं आहे काय. काही वेळेला प्रायर शॉक्स पण असतात, फोर शॉक म्हणतात त्याला, म्हणजे फोर शॉक, मेजर शॉक, आफ्टर शॉक, असे तीन शॉक असतात. म्हणजे तीन ह्याच्यामध्ये तो लेवलमध्ये येतो भूकंप. आणि हे जर ट्रेनिंग माझं नसेल तर मग मूळ भूकंप येऊन गेल्यानंतर आणि मी सेफ असेन त्यावेळेला, तर मी थोडासा रिलॅक्स राहतो आणि त्याच्या मागोमाग दुसरा भूकंप येतो.
1: कारण हे माहितीच नसतं.
0: हा, कारण माहिती नसतं. ह्याचं ट्रेनिंग किंवा काय म्हणायचं, याचा अवेअरनेस निर्माण करणं, शिक्षण देणं अगदी लहानपणापासून, हा याचा सगळ्यात उत्तम उपाय आहे. कारण आपण तो बदलू शकत नाही, नैसर्गिक क्रिया आहे. आपल्याकडे अशी मशिनरी तयारच झालेली नाही, अशी काही सायंटिफिक सुधारणा अजून झालेली नाही की भूकंप आपल्याला कळेल उद्या भूकंप होणार आहे असं मी असं कधी झालेलं नाही, आणि ते होण्याची शक्यता पण नाही.
1: जागतिक तापमान वाढीमुळे असं दिसतं की पावसाचे प्रदेश बदलले आहेत, की इकडे पाऊस पडत होता तो आता कदाचित राजस्थानमध्ये न पडणारा पाऊस आता राजस्थानमध्ये पडू लागला. त तसं भूकंपाचं क्षेत्र कधी भूकंप प्रवण क्षेत्र बदलतं किंवा त्याच्याबद्दल काय?
0: खूप छान प्रश्न विचारला. जे मेजर एरियाज आहेत ना, म्हणजे मुख्य

0: देशात भूकंप प्रवण असलेले, ते मगाशी तसं सांगितलं तुम्हाला की रिंग ऑफ फायर जिथे आहे, अग्निकंकण जिथे आहे, ते तर आहेतच, ते तर महत्वाचं आहे. परंतु हे लक्षात आलं की पृथ्वी आपली जी आहे ती निरनिराळ्या भूतबकांनी बनली आहे, त्याला टेक्टॉनिक प्लेट्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. हे भूतबक साधारणपणे 400 किलोमीटर पेक्षा सुद्धा जास्त जाडीचं असतं. आणि मग एक अमेरिकन प्लेट, इंडियन प्लेट, युरेशियन प्लेट असे जवळजवळ 27-28 मेजर प्लेटमध्ये सगळ्या जगाची विभागणी केलेली आहे. ह्या ज्या प्लेट्स आहेत, ह्या प्लेट्स हलत असतात, एकमेकांना घासत असतात. एक जॉमेट्रीमधला सिद्धांत आहे, त्याला युलर पोल म्हणतात. तर युलर पोलप्रमाणे त्यांचे मुवमेंट होते, म्हणजे ती त्या जी तबकं आहेत ती आयदर एकमेकांना घासून आडवी घासत असतात. काही काही वेळेला एक तबक खाली जातं, दुसरं तबक हलकं वर येतं, काही वेळेला ही एकमेकांना वर खाली पुश पण करतात. या सगळ्या प्रकारामध्ये
1: हिमालयाची निर्मिती अशी,
0: हो हिमालयाची निर्मिती याच प्रकारे झाली. ह्यातून कंपन निर्माण होतात, ह्यातून कंपन. पण हे मेजर हे झाले, अर्थक्वेक झाले
1: अनेक वर्षांनंतर, शेकडो हजारो वर्षांनंतर होणारी घटना आहे.
0: आता आपण म्हटलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे की हिमालयामध्ये अजून एक मोठा भूकंप नजीकच्या भविष्य काळामध्ये येण्याची खूप मोठी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवलेली आहे. कारण इतकं खाली, म्हणजे काय म्हणायचं त्याला, ऊर्जा साठलेली आहे सगळी आणि ती बाहेर पडायचा प्रयत्न करते आहे. मग त्यांनी त्याचे काही एरियाज दाखवलेले आहेत, म्हणजे काही प्रदेश की ज्या प्रदेशामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण ती काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे.
1: पण त्याच्यात माणसाचा हस्तक्षेप काही असू शकत नाही, म्हणजे तुम्ही जी ऊर्जेची गोष्ट करताय ती ऊर्जा बाहेर पडण्यासाठी माणूस काही करू शकतो?
0: नाही करू शकत, काही करू शकत नाही. आणि म्हणून असं म्हणतात की हे जे भूकंप छोटे छोटे स्वार्म ज्याला आपण म्हटलं ते होऊ द्यावेत, होत असतील तर त्यासाठी काही प्रयत्न करू नयेत, म्हणजे न होण्यासाठी ते होऊ द्यावेत, त्यामुळे पृथ्वी ही शांत होईल आणि मोठा भूकंप त्या प्रदेशामध्ये होणार नाही. हे सिद्ध झालंय, हे सिद्ध झालंय की जिथे स्वार्म आहेत तिथे मोठा भूकंप होत नाही.
1: बरोबर,
0: असंही लक्षात आलेलं आहे.
1: सर, पृथ्वीवरच्या भूकंपांबद्दल आपण बोललो, पण समुद्राखालचे होणारे भूकंप अधिक विध्वंसक आहेत का, किंवा त्याच्याबद्दल काय?
0: पृथ्वीवरचे म्हणजे भूकवचावरचे आपण बघितले आतापर्यंत, कारण आपला समुद्र तळ हा पृथ्वीवरतीच आहे. समुद्र तळावरती जे भूकंप होतात ते सुद्धा असेच होतं की समुद्र तळावरती जर भूतबकांच्या ह्या ज्या बाउंड्रीज आहेत, सीमारेषा ज्या आहेत त्या असतील आणि त्या ठिकाणी सरकण्याचं किंवा वरखाली होण्याचे प्रयत्न झाले, प्रकार झाले, तर समुद्र तळ हा खालून वर लाटेच्या म्हणजे पृष्ठभागापर्यंत ढवळला जातो आणि ही सगळी ऊर्जा ही वरच्या बाजूला इतक्या जोराने पसरते की वर एक मोठी लाट तयार होते आणि ती लाट तयार झालेली समुद्राच्या किनाऱ्याकडे पसरत जाते. जशी ती पसरते तशी ती जास्त ऊर्जा जमवत जाते आजूबाजूची आणि जेव्हा ती किनाऱ्यावर जाऊन थडकते तेव्हा त्याची उंची खूपच वाढलेली असते. नॉर्मली 3 किंवा 4 मीटरपेक्षा समुद्राची लाट आपल्याला इव्हन पावसाळ्यात सुद्धा असे दिसत नाही. हा 3-4 मीटर म्हणजे खूप झाली. जेव्हा खूप मोठी महाकाय लाट येते तेव्हा ती आपल्याला कळते, आपण ते त्याचं प्रिडिक्शन करतो. हवामान विभाग सुद्धा सांगतो की उद्या मुंबईला मोठी लाट येणार आहे किनाऱ्यावर, म्हणजे 4 मीटरची नेहमी येत असेल तर ते 1-5 मीटरची येईल. ह्याच्यापेक्षा जास्त मोठी लाट 7 मीटर 8 मीटर वगैरे 20-20 मीटरच्या लाटा ह्या सुनामीमुळे, म्हणजे ह्या ज्या लाटा आहेत याला सुनामी म्हणतात,
1: याला सुनामी म्हणतात. पण भूकंपाच्या संदर्भात त्याचे अंदाज व्यक्त करण्यासाठीची भारतातली यंत्रणा काय आहे, कशा पद्धतीने ती काम करते?
0: नाही, भारतामध्ये अशी यंत्रणा अजून नाही आहे, पण जपानने हे सेन्सर बसवलेत भूतळावर, आपल्या समुद्र तळावर.
1: बर,
0: त्यामुळे समुद्र तळावर कंपनं सुरू झाली की ती सेन्स होतात आणि ती सेन्स होतात, ती लक्षात यायला लागली की मग ते प्रेडिक्ट करता येतं, सांगता येतं की ओके ही जी लाट आहे किंवा ही ऊर्जा जी आहे ही इतक्या वेळानंतर समुद्राच्या वर येईल, लाट तयार होईल आणि किनाऱ्यावर येईपर्यंत एवढा वेळ जाईल आणि मग सुनामी येईल. हे प्रयोग जपानमध्ये झालेले आहेत, म्हणजे केलेत त्यांनी आणि त्यांना त्यातलं यशही आलेलं आहे बऱ्यापैकी.
1: ऊर्जा नष्ट होत नाही पण ती त्याचं रूप बदलते असा नियम आहे. तर भूकंप होत असताना भूगर्भामध्ये नक्की काय हालचाली होतात?
0: एक पहिली हालचाल तर हीच होते पहिली की भूकंप जेव्हा तुम्ही भूकंप इंड्यूस करतो तयार होण्यासाठीच तबकांची हालचाल होणं हेच महत्वाचं आहे. म्हणजे तमक एकमेकाला घासणं, दोन्ही तबकं एकमेकाला घासणं किंवा वर खाली होणं, हा,

0: ज्याला सबसिडन्स असं म्हणतात, म्हणजे खाली जाणं, किंवा कॉन्व्हर्जन्स म्हणजे एकमेकावरती येऊन आपटणं, किंवा डायव्हर्जन्स म्हणजे एकमेकापासून दूर जाणं, ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या त्याला कारणीभूत आहेत.
1: या घटनांचा वेग काय असतो, किती काळ जातो याच्या?
0: हा, आता तुम्हाला अजून एक सांगतो मी, या अगदी गेले म्हणजे मागच्या महिन्यातलं हे संशोधन आहे की ह्या बाजूला होताना कोणी बघितलं नव्हतं आजपर्यंत. म्हणजे समुद्र तळावरती दोन प्लेट्स आहेत, दोन तबुका आहेत आणि ती दूर होत आहेत एकमेकापासून. तर हा एक प्रयोग केला गेला, एक प्रयोगशाळा हिंदी महासागरामध्येच फ्रेंच लोकांनी ती बसवली आणि त्यामध्ये नाना असं लक्षात आलं की ही दोन तबकं बाजूला जात आहेत, अतिशय हळू वेगाने जातात. हा, म्हणजे साधारणपणे तासाला 1-2 सेंटीमीटर किंवा 3 सेंटीमीटर याच्याही पेक्षा कमी वेगाने, एवढाच वेग असतो त्याचा, जास्त नसतो. आणि ही प्रक्रिया अक्युम्युलेट होत जाते, वाढत जाते, साठत जाते, ऊर्जा साठत जाते आणि मग त्याचा परिणाम आपल्याला दिसतो, तो म्हणजे भूकंप दिसतो. मुळामध्ये ती स्लो प्रक्रिया आहे, असं होत नाही की एकदम खाली घटना घडली नी वर भूकंप झाला किंवा असं असं नाही दिसत.
1: खूप काळ,
0: खूप काळ, पण तो डिटेक्ट होत नाही सगळ्यांनाच. म्हणजे जसं सेन्सर, मग आता हे नवीन तंत्रज्ञान आहे की समुद्र तळावर तुम्ही सेन्सर बसवले तर तुम्हाला ते कळू शकतं.
1: आणि तयारीत राहणं कुठल्याही आपत्तीला हे फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे शाळेत मुलांना किंवा मोठ्या माणसांना काय तुम्ही सांगाल की काय लक्षात आल्यानंतर काय ऍक्शन घ्यायला हवी?
0: आता कोंडलेली ऊर्जा बाहेर येणं हा जो प्रकार आहे ना, हा थोडासा अनुभवाने कळतो. त्यासाठी खूप अनुभव लागतो. म्हणजे आधी एक तुम्ही खूप सजग राहायला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे. शहरामध्ये ह्या एवढा गोंगाट आहे आणि एवढी परिस्थिती वाईट आहे की इथे ते जाणवणं कठीणच आहे. परंतु आता आम्ही सांगितलं मला मेघालयासारख्या ठिकाणी जिथे खूप शांतता आहे, अजून अर्बनायझेशन त्यामुळे लिमिटेड आहे, तुमच्या लक्षात येतं की हे कंप पावते आहे पृथ्वी. एकदा ते जाणवलं की शक्यतोवर हे जास्त होईल असा अंदाज घेऊन मोकळ्यावरती जायचं, मोकळ्या भागामध्ये जायचं. हे नंबर 1 आहे. पहिली घटना ही आहे की आपण बाहेर जायचं मोकळ्यावरती. कारण असं की नुकसान हे प्रामुख्याने इमारती पडून त्याखाली दबून हे होतं. प्रदेश खचला आहे आणि खचलेल्या भागामध्ये माणसं गेली आहेत असं फार कमी आहे, दुर्मिळ आहे फार. त्यामुळे मोकळ्या जागेवरती जाणं हे पहिलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गामध्ये काही बदल होत आहेत का आजूबाजूला, ह्याकडे लक्ष ठेवायला लागतं.
1: भूस्खलनासारखे
0: नदी तिचा मार्ग बदलते का काय आहे, नदीमध्ये काही खड्डे पडतायत की काय, नदीचा वेग बदलतोय का, अशा अनेक अनेक गोष्टी आहेत बारीक सारीक. निसर्गाचं तुमचं निरीक्षण नेहमीचं असेल तर तुम्हाला ते जाणवतं. आता याचा अर्थ प्रत्येक वेळी ते होईल असं नाही, कारण ही सूचना आहे नुसती, त्यामुळे होईलच असं नाही. परंतु हे काय, हे ट्रेनिंग लोकांना द्यावं, त्याची माहिती खूप द्यावी, जागरूकता आणावी, हा पहिला भाग आहे.
1: आणि आपत्तीविषयी माहिती घेतली म्हणून ती येणार आहे अशा भाग नाही, पण त्याच्याबद्दल माहिती असली पाहिजे.
0: ते आधीपासून माहिती,
1: कुतूहल का नसावं, निसर्गाचा आविष्कार आहे,
0: आविष्कार आहे,
1: त्याच्याबद्दल का जाणून घ्यायचं.
0: आणि हे करता येतं, म्हणजे जपानने हे त्याचं उदाहरण घालून दिलंय, हे करता येतं, अतिशय परिणामकारकपणे हे करता येतं. लहान वयामध्ये तर हे जास्त पटतं ते आणि समजतं पण,
1: आणि ते कायमस्वरूपी डोक्यात
0: राहतं. आणि एकदा हे डोक्यात भरवून ठेवलं की आपला भाग हा अशा तऱ्हेचा आहे, इथे काही होऊ शकतं आणि याला आपण काही करू शकत नाही, आपण फक्त सामोरं जायचं त्याला. मात्र या संकटापासून दूर होण्यासाठी ह्या ह्या गोष्टी केल्या पाहिजेत.
1: सर, काही वेळेला पेपरात वाचलेल्या बातम्यात अर्थात या की काही गावांमध्ये आवाज काहीतरी ऐकू येत आणि सलग 3-4 दिवस भयंकर जोरात आवाज येतात आणि माणसं घाबरली, तर हे आवाज काय असतात?
0: हा त्याचाच प्रकार आहे. पृथ्वी ही जी कोंडलेली वाफ आणि कोंडलेले सगळे वायू बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि शांत होण्याचा प्रयत्न करत असते, त्याचं ते दृश्य रूप किंवा आपण असं म्हणू की आपल्याला समजेल असं ते रूप आहे.
1: अच्छा,
0: असं येते. त्यांनी आवाज जरी झाले तरी ते फार मोठा परिणाम होणार नाही त्याचा, ते आपण आपसुकच थांबतात हळूहळू असं होतं. परंतु पृथ्वीला ते करणं आवश्यक आहे शांत होण्यासाठी, आणि अस्थिरपणा खूप आहे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये. प्रामुख्याने तो वाढत असलेल्या तापमानामुळे आहे.
1: पृथ्वीवरचं
0: नाही, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जे तापमान आहे ते जोपर्यंत कमी होत नाही. आता तुम्हाला एक उत्कृष्ट उदाहरण सांगतो. आपलं हे जे दख्खनचं पठार आहे, इथे लावाचे उद्रेक खूप झाले. हा, म्हणजे साधारणपणे 7 कोटी ते 4 कोटी वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये हे लावाचा उद्रेक झाला. 4 कोटी
1: आपले दगड आहेत
0: आणि तेच आज बेसाळ खडक जो आहे लावाचा. खालचा अंतरंगामधला लावा संपल्यानंतर

0: हे पठार पूर्ण झालं आणि त्यानंतर एकही लावाचा उद्रेक झाला नाही. आपल्याकडे आता लावाचे उद्रेक होत नाहीत, कारण आत असलेला वितळलेला लावा संपला, त्यामुळे ह्या भागापुरती पृथ्वी थंड झाली, शांत झाली. असं आहे, म्हणून ते शांत होण्याचे ते प्रकार आहेत. पृथ्वीचं स्वतःची एक पृथ्वीची यंत्रणा आहे. हा,
1: आणि सुदैवाने त्याच्यात माणूस ढवळाढवळ
0: करू शकत नाही. गमतीचा भाग असा की आपल्याला काही काही गोष्टी अजूनही आपण जरी म्हटलं ना तरी त्या कळलेल्या नाहीत, खरं तर कळलेल्या नाहीत. असं आहे,
1: पृथ्वीच्या अंतरंगातल्या अनेक गोष्टी समजलेल्या नाहीत आणि त्याचा परिणाम भूकंप आहे आणि त्याच्याकडे सजगपणे पाहूया. आज तुमच्याशी बोलून पृथ्वीबद्दल, आपल्या ग्रहाबद्दलच अनेक नवीन आश्चर्यकारक गोष्टी खरोखर समजल्या आणि ती पृथ्वी अंतरंगात तापलेली पृथ्वी शांत होण्यासाठी होणाऱ्या अनेक घटना आहेत, या नैसर्गिक घटना आहेत आणि ज्याच्यावर माणसाचं काही नियंत्रण सुदैवानी नाही असं म्हणूया.
0: आणि तो ते बदलू पण शकत नाही, त्याने फक्त त्याच्यासाठी कसं त्याचा सामना करायचा हे फक्त बघायला पाहिजे.
1: आणि याच्यातनं जाणून घ्यावं की आपण निसर्गाचा भाग आहोत, निसर्गाचे मालक
0: नाही, नक्कीच नाही.
1: सर, आज यानिमित्त आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या विषयाबद्दल माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण सप्ताह विशेष कार्यक्रमात भूकंप नैसर्गिक आपत्ती याविषयी भूशास्त्र अभ्यासक डॉ श्रीकांत कारलेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. दुपारचे 3 वाजले आहेत. आता सखी सहेली हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
3: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
6: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
8: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
9: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

श्रोतेहो, आपण जे खातो तेच आपल्या आरोग्याची दिशा ठरवतं. पण आपल्या रोजच्या ताटामध्ये शरीराला आवश्यक असलेलं सगळं पोषण असतं का? संतुलित आहार म्हणजे काय? लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटाच्या पोषणाच्या गरजा वेगवेगळ्या का असतात? महिलांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहारात कोणते बदल आवश्यक असतात? कुपोषण म्हणजे काय? अशा विविध प्रश्नांची सोपी उत्तरं जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणामध्ये सहभागी होऊया. दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत पोषणाचा मंत्र निरोगी जीवनाचं तंत्र याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर भाग्यश्री लहाने मुंडे. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो, आपल्या जडणघडणीत आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या शिक्षकांचा खूप मोठा हात असतो. अगदी बालवाडी ते शाळा महाविद्यालयांपर्यंत शिक्षक आपली सोबत करत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. शाळेतले विद्यापीठांमधले शिक्षक असतात, तसंच कला क्रीडा क्षेत्रातही आपले शिक्षक असतात. या सगळ्यांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे 5 सप्टेंबर शिक्षक दिन. त्यानिमित्तानं सखी संदेश या फोन इन कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाचा यावेळचा विषय आहे माझे शिक्षक माझ्या आठवणी. तुमच्या शिक्षकांबद्दलच्या तुमच्या भावना, तुमच्या आठवणी आमच्याशी जरूर शेअर करा. फोन करा 1 सप्टेंबरला अर्थात मंगळवारी 2553-1705 आणि 2553-1706 या आमच्या फोन नंबरवर सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. यावेळचा विषय आहे माझे शिक्षक माझ्या आठवणी. साहित्य क्षेत्रातील एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे.
1: आशयाचे असंख्य अलवार पदर गुंफत झालेलं ते त्यांचं लेखन.
2: आठवणीच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती पाखरांसारखी, क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर, कुठूनही कुठेही, दिशाहीन पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत गेलेली.
0: बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. मी यशश्री या सायंकालीन प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत करते. संध्याकाळचे 5:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.

0: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोत्याहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन गौरी लागू.

कालच्या भागात आपण ऐकलं या सर्व कविता या 2 वर्षातल्याच. त्या कशा आहेत, खूप चांगल्या आहेत माहीत नाही, पण त्या महाराष्ट्रात मराठी वाचकांनी वाचाव्यात असं मला वाटतं. आपण महाराष्ट्रापासून दूर, मग मला घाईच झाली पुस्तकाची. म्हणजे सर्व करताना वाटलं की ही घाई होतीये, पण एकदा स्क्रिप्ट पाठवून दिल्यावर वाटलं की घाई झाली नाही. तुला हे पटणार नाही, तू साक्षेपीयस, कसोशीच्या अभ्यासाशिवाय तू काही स्वीकारणार नाहीस, स्वतःचं असलं तरी नाही. पण आम्ही लोक तसे नाही. मी, डॅडी, ही सगळी छोटी छोटी स्टेशनं, ती वगळून आम्हाला तुझ्यासारखं नाही जमणार. पुस्तक मी डॅडींना अर्पण केलंय. मैथिलीला वाटलं की तिचे तळवे घामेजले आहेत, बोटं बधीर झाली आहेत, आणि ते साधंसं पातळ कागदावरचं पत्र आपल्याला धरणं जमत नाही आहे. बोटांना, हाताला कंप सुटलाय. तिनं वहीची पानं पालटवली. पहिलीच कविता पहिल्या पानावरची, त्यास त्याच्या तिरप्या अक्षरातली, काळ्या शाईतली. मी ऋतुविहीन, ऋतूंचे कुठले स्पर्श नाकारलेला, एक एक बहर ओघळून गेलाय माझ्यावरून, मी एकटा एक, मला नाही कुठला वंश, माझे गोत्र सांगणारा, कुठल्या जमिनीच्या आत खोलवर गेलेली नाहीत माझी मुळं, कुठलीही प्रार्थना वाहून नेत नाहीत माझ्या रस्त्यावरले वारे, माझ्या चेतनेचे स्रोतच येतात अनिकेत होऊन. तिनं पुस्तक मिटलं, क्षणभर डोळेही मिटून घेतले. अंशुमनी फक्त त्याच्या अम्मा करता लिहिलेल्या त्या ओळी, चिमण्या, इवल्या इवल्या, आय ऑल्सो वॉन्ट टू फ्लाय वेन आय सी द बर्ड्स इन द स्काय, माय लिटल पोएट, त्याला जवळ घेऊन म्हटलं होतं मैथिलीनं. आता पुढे ऐकूया. त्या ओळींपासनं हा किती भुरळकन दूर गेला, हे कुठलं जग, हे त्याने कधी अनुभवलं आणि कसं? कधी दूरस्थ तारे सुद्धा मध्यरात्रीच्या आकाशात त्यावेळेला आपले वाटून जातात. आणि हा म्हणतो माझं गोत्र सांगणारा कुठला वंश नाही म्हणून, की ही पोपटपंचीच, हे जगणं याच तरी आहे का? हे कुठून काय पाहून आलाय हा मुलगा? ही सगळी ओळख यानं कुठून करून घेतली?

0: कदाचित हे तर तिचंच जगणं होतं जे त्यांनी इतक्या जवळून पाहिलं. स्वतःच स्वतःला दिसतही नाही आपण, पण दुसरा कोणी ते बघू शकतो. अंशुमन ते पाहू शकलाय म्हणून आपल्या मुलाची कविता म्हणून साधा आनंदही होण्याची शक्ती राहिलेली नाही का आता आपल्यात? आपला दूर राहण्याचा हाच का अर्थ? काय लिहिलंय अंशुमननं? कोणता तो शब्द? छोटी छोटी स्टेशनं. आपल्या प्रवासात कधी लागलीच नाहीत ती. तिनं समोर पाहिलं. वाहता रस्ता इकडून तिकडे जातोय की तिकडून इकडे? तिला कुठे जायचंय? हा रस्ता ओलांडायचा तरी आहे की नाही? मैथिलीनं अंशुमनला पत्र लिहिलं. कविता आवडल्याचंच लिहिलं रथात. सगळ्या चांगल्या अर्थातच नव्हत्या. त्यानं थोडं थांबायला हवं होतं असंच तिला वाटलं, पण तिनं ते लिहिलं नाही. ते त्याला आवडलं नसतं. त्याला घाई होती. तसाही तो त्याच्यात जे उसळत होतं त्याविरुद्ध असं काही सहन करणारा नव्हता. आत्या म्हणाली होती, हा नेमका तिचाच अंश अंशुमनमध्ये आला आणि विश्रामचा, तिच्या डॅडीचा तिच्यात. हे पूर्णपणे खरं नाही. तिच्यात एक तीक्ष्ण धारेसारखी आच आहे. तिच्यातलं सारं या धारेला घासूनच तिनं अंशुमनला लिहिलेलं पत्र फाडून टाकलं, दुसरं लिहायचं ठरवलं. तो तिच्याबद्दल म्हणत होता तितकं काटेकोर अर्थातच नाही, पण असं नुसतं तारीफ करणारही नाही. वेळ आली की त्याचं त्यालाच कळेल. आज तो पूर्ण शंतनूकडेच झुकलेला आहे. पहिल्यापासून त्याचा ओढा शंतनूकडेच आहे. ती पडून राहिली डोळे मिटून. काही अर्धवट अपुरी चित्र डोळ्यांपुढे उमटली. देवस्थळी बाई, त्यांचं ऑफिसला जाणं, प्रोफेसर साहेब घरी, त्यांचं आणि शंतनूचं एक जग. बाईंना त्यात प्रवेश नाही. दांडेकर, बाई खेचल्या जातात त्यांच्याकडे एका अनावर गतीनं. शंतनू, प्रोफेसर साहेब सगळे दूर होऊन गेलेत. बाई एकट्या. आपल्या गरजेनं आपण कोणाजवळ गेलो ना मैथिली, तर त्याची किंमत द्यावी लागते आपल्याला. बाईंचे शब्द. अंशुमन शंतनू यांचंही एक जग, दोघांचंच. ती वेगळी एकटी, जशा देवस्थळी बाई. बाई बाई नाही, बाई आणि तिच्यातलं हे साम्य खरं नाही. हे आतलं नाही, वरवरचं आहे. तिचं खरं साम्य आहे ते प्रोफेसर साहेबांशीच, जी आज त्यांनी त्यांच्या पुस्तकांनी तिला पुरवली दिली. तीच तिनंच अंशुमनलाही. नाही अंशुमन, तू गोत्रविहीन नाहीस. तुझं हेच गोत्र आहे जे माझं आहे. तीच तीक्ष्ण आज तुझ्यातही आहे, धार असलेली आज. ती ताडकन उठली. अंधार झाला होता. तिनं दिवा लावला आणि तो एकदम झालेला उजेड सहन न होऊन पुन्हा बंद केला. अंधारालाही एक स्वतःचं रूप होतं आणि त्यात दिसतही होतं. मैथिली पोचली तो दार अद्याप बंद, म्हणजे कुलूप होतं. पण बाहेरचा रात्रीचा दिवा मालवला होता, म्हणजे शंतनू उठलाच असेल, कदाचित फिरायलाही गेला असणार. अंशुमनची ही झोपेची वेळ. मग ती तिथेच कट्ट्यावर बसून राहिली. शंतनूचं हे घर त्यानं घेतलेलं, ती गेल्यावर काही महिन्यांनीच. ती नसतानाच चांगलं सजवलं, मांडलं, वस्तू नवीन घेतल्या. हे छोटंसं लॉन, त्याभोवतीची झाडं, दोन सिमेंटचे कट्टे, हे सगळं शंतनूचं. तिचा झुला असायचा जुन्या घरात, तसा तो इथे नव्हता. छोटंसं गोल फिरतं टेबल होतं आणि दोन खुर्च्या. तिथं कालचा पेपर, ॲशट्रे, अर्धवट जळलेल्या सिगारेटची थोटकं आणि चहाचा कप. फिरायला जाण्यापूर्वीचा शंतनूचा. वर काही बांधकाम सुरू होतं. शंतनू वर दोन खोल्या बांधत होता वाटतं, स्वतंत्र अशा. अरे तू केव्हा आलीस, कळवलं नाहीस, शंतनू म्हणाला. नाही, थोडाच वेळ झाला, थेट इथपर्यंत लिफ्ट मिळाली. अंशुमनला उठवायचं, तो म्हणाला. घाई काय होती, माहीत नाही रात्री केव्हा झोपला ते. लॉन छान केलंय, शंतनू दाराचं कुलूप काढत असताना ती म्हणाली. मागच झालं ते, तू यावेळी खूप दिवसांनी आलीस. ती हातपाय धुवून आली तो शंतनूनं चहा केला होता, तिला देऊन त्यानं तिच्या कपात साखर टाकली. मला साखर जास्त नाही लागत, ती म्हणाली. मी टाकलीच नाही, मला साखर चालत नाही. साखर ढवळताना तिचा हात थबकला. कधीपासनं? माग तू आली होतीस तेव्हाच. मला नाही सांगितलं. आता या तर गोष्टी होतीलच, तो म्हणाला. इतक्या लवकर गेलात फिरायला? झोप 3-3:30 उघडते, मग 5:30 वाट पाहत नुसता पडून असतो. वर बांधकाम कसलं? मैथिलीने विचारलं. दोन खोल्या काढायच्या आहेत, शंतनू म्हणाला. वर काय भाड्यानं द्यायच्या खोल्या? भाड्यानं कशाला, आम्हालाच लागतील पुढे, म्हणजे लागू शकतात आम्हाला. शब्द तिनं गिळून टाकला. घर छान ठेवलंय शंतनू, फर्निचरही सगळं नवं दिसतंय, चांगलं आहे नवं डिझाईन. तुला हा एरिया आवडला नव्हता ना पण? छे, मी म्हणाले होते असं? अंशुमन म्हणाला तसं की नाही, त्या घराची त्या एरियाची एक सवय झाली होती असं म्हणाले असेन. आवडू नये असं यात काहीच नाही. किती दिवस सुट्टी घेतलीयस? त्यांनी विचारलं. सुट्टी घेतली नाही, सुट्ट्या लागल्या कॉलेजला, पण या सुट्ट्या इथे घालवायच्या नाहीत. मागच्या वर्षाचा अनुभव चांगला नव्हता, तिलाही नाही आणि शंतनूलाही नाही. आता या घरात या शहरात तिचं काही उरलं नव्हतं. 2-3 दिवस आहे मी, तशा सुट्ट्याच आहेत, पण मलाच थोडं काम आहे. एक ओळखीचं लग्न आहे, पेपर्सही तपासायचे आहेत. पुन्हा ती बोलता बोलता थांबली. ती संहिताच्या ग्रुपमध्ये जे काय करत होती त्याबद्दल बोलणार होती, पण त्याची काही गरजही नव्हती. ती जाणार आहे, राहणार नाही, एवढं त्याला पुरेसं होतं. श्रोतेहो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. क्षणभर विश्रांतीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: शंतनू त्याच्या कामाला लागला. दाढी, स्नान, सकाळचं ब्रेकफास्ट, त्याला मदत करावी वाटूनही ती पुढे झाली नाही. उगाच ढवळाढवळ कशाला? जानकी सकाळी उशिराने येते का एवढं मात्र विचारलं. आणि मग लक्षात आलं, इथे जानकी नाही, एक मुलगा येतो. दुपारी अंशुमनच्या वेळेला काम करून जातो. रात्रीचं जेवण बनवायला दुसरी बाई येते. शंतनू स्नानाला गेल्यावर मैथिलीनी घरभर पाहिलं. किती गोष्टी नव्या घेतलेल्या होत्या, लागणाऱ्या न लागणाऱ्या, स्वयंपाकघरातल्या, हॉलमधल्या. घड्याळं तर 2-3 प्रकारची. आपल्या घरात सामान कमी होत गेलं, शंतनूच्या घरात एक एक भरच पडतीय. सुभद्रा एकदा म्हणाली की एकटं राहायचं ते ठीक, पण असं का राहायचं? फ्रीज नाही, कपड्यांना धड कपाट नाही, हे कसलं सूड उगवल्यासारखं राहणं? सुभद्राला नाही कळायचं ते. दुपारी घरी कोणी नव्हतं. अंशुमन कॉलेजला, शंतनूचं ऑफिस. मद्रासची कोरडी रखरखीत दुपार. सकाळचा शंतनू बरोबरचा नाश्ताच जड झाला. मैथिलीला भूकही नव्हती. वर बांधकाम सुरू होतं. मैथिलीला वाटलं की या खोल्यावर तिच्याकरता बांधल्या जात असतील. ती मध्येच परतली तर तिचं सगळं स्वतंत्र असावं म्हणून. बाहेरूनच जिना असणार होता, नाहीतर आतूनच किंवा मागून जिना नसता का घेता आला? मग तो विचार तिने बाजूला केला. ती बाहेर आली आणि बांधकाम पाहू लागली. काम करणाऱ्या बायका, पुरुष, एका फळकुटावर झोपवलेलं मूल, 3-4 महिन्यांचं तान्हं. घराच्या सावलीत ते गाढ झोपलेलं, एवढ्या आवाजातही. लोखंडी सळया, बीम्स, माती, सिमेंट, वाळू, विटा. उन्हात काम करणारे ते मजूर. त्यांचं काम चालू असताना आत शंतनूंनी नवीन लावलेल्या एअर कंडिशन रूममध्ये तिला झोपता येईना. त्या लोकांनी तिला पाणी मागितलं, गार पाणी. ते जेवायला बसत होते, त्यांची जेवायची सुट्टी झाली होती. त्यांनी डबे उघडले तेव्हा तिला वाटलं की भूक तिलाही लागली. आता ती जेवलीच होती कुठे. मग अगदी संध्याकाळपर्यंत, ते काम सुरू असेपर्यंत ती त्यांची चाहूल घेत राहिली. ते मूल उठलं, रडलं, दूध पिऊन पुन्हा झोपलं. इतकं कसं झोपतं ते मूल, तिने विचारलं. मग कळलं की काम करता यावं म्हणून त्याच्या आईनी त्याला अफू दिली होती. ती अस्वस्थ झाली. तिने एसी बंद केला. अंशुमन आला, जेवला, बोलला, त्याच्या खोलीत गेला. बांधकामाचा आवाज येतो म्हणून त्यांनी दार लावून घेतलं, पण तिला तो आवाज हवा वाटला. ती काम करणारी माणसं उंचावर चढलेली, एका हातातलं घमेल दुसऱ्याच्या हातात, दुसऱ्याचं तिसऱ्याच्या, अशी जोडलेली साखळी. ते रखरखीत ऊन, ती काहिली, ती एवढ्या आवाजातही निर्विकार संथ राहिलेली दुपार, ते सावलीत झोपलेलं मूल, यांच्यात आणि तिच्यात एक अनुबंध आहे असंच तिला वाटलं. कसला? नाही माहीत. शंतनूच्या या घरात या चढत्या दुपारपासून तो ऊन उतरेपर्यंत ती तो अनुभवत होती. संध्याकाळी शंतनू आला तेव्हा पाहुण्यांना विचारतो तसं त्याने विचारलं, काय केलंस दिवसभर? काही तर नाही, ती म्हणाली. मग तो अंशुमनशी वरच्या खोल्यांबद्दलच बोलत राहिला. मैथिली अंशुमनच्या खोलीत गेली. तो गाढ झोपला होता. शंतनू ऑफिसला गेला तरी त्याला जाग नव्हती. आणि तिच्या लक्षात आलं की तो पालथा झोपलाय, शंतनू सारखा. असं पालथं एक पाय दुमडून झोपायची सवय शंतनूचीच. अंशुमनला आतापर्यंत तर उताणं झोपायची सवय होती. बाजूच्या स्टूलावर अलार्मचं छोटं घड्याळ. काल वाचत होता ते पुस्तक उघडं पडलेलं, तेही पालथं, पानं दुमडून. पाहिलं तो ते मानववंशशास्त्रावरचं पुस्तक होतं. तिला आश्चर्य वाटलं, या विषयाची आवड कधीपासूनची? जवळच बॉलपेनही उघडं. ते तिने बंद केलं. टेबलावर हिंदी पुस्तकही होती.

हिंदी कवितांची. तेही तो सध्या वाचत असावा अशा खुणा त्यावर होत्या. मध्ये पेन्सिल. ते पान उघडलं, त्यावरची पहिलीच ओळ होती, ए मेरी चेतना तुम बनो अनिकेत. अंशुमनच्या त्या वहीतली एक कविताही अशीच होती, या आशयाची. तरुण मनाला या अशा अर्थाचं आकर्षण असावं, या अवस्थेपर्यंत सहज पोचता यावं असं पोषण आपल्या समाजात त्यांचं होतच नाही, डॉक्टर निरंजन सांगायचे नेहमी. यावर त्यांचा एक पेपरही होता, तरुण पिढीच्या मनोविकारांसंबंधीचा. तिनं ते पुस्तक नीट ठेवलं. टेबलावरच बाकी त्याची सगळी पुस्तकं शंतनूंनी आवरून ठेवली होती. ते त्याचं रोजचंच काम होतं. आता भूमिका बदलल्यात. नुसत्या त्या दोघांच्यातल्या नाही तर बाप लेकातल्याही. शंतनूनं औषध घेतलं की नाही, घरातलं संपलेलं काय आहे, काय आणायचं आहे ते अंशुमन बघत होता. त्याचे कपडे इस्त्री केलेले आहेत की नाहीत इथपासनं. बाप लेकात एक वेगळं दृढ असं नातं रुजलं होतं, एकमेकांचं एकमेकांकरता असलेलं असं. ती इथे बाहेरची होती. टेबलाच्या कडेला सिगरेटचं पाकिट होतं आणि आगपेटी. शंतनू हीच घेतो सिगरेट, पण तो आगपेटी नाही वापरत, त्याचा लायटर असतो. कालही वास आला होता अंशुमन जवळ आला तेव्हा. ती अस्वस्थ झाली. हे कधीपासनंच? आपण इथे नसतो, दुरून आपण काय करू शकतो? तो मुलगाच आहे आणि पुन्हा अंशुमनच आहे, म्हणून निदान आपण एवढं दूर होऊ तरी शकलो. हा अंशुमनच नसता आणि त्याऐवजी मुलगी जरी असती तरी आपण गेलो असतो. अंशुमन उठला. ती त्याचा चहा बिहा करायला लागली तेव्हा तो म्हणाला, तो घेईल करून. मग तिने मीच करेन ना वगैरे काही म्हटलं नाही. त्यांना तिचाही कप समोर ठेवला, तो मात्र तिने घेतला. तू आता खुर्चीवर बसली होतीस ना अम्मा, तुझी वेळणी दिसली, मग तुझी सुटकेसही दिसली, बरं वाटलं. अगं उशीर झाला, आता मला पळावं लागेल, आज बहुतेक सोमूची सुट्टी आहे, मी तुला संध्याकाळी मदत करीन. त्यांचं बरं वाटणं त्या नोकराच्या संदर्भातलं होतं तर. मग तो चहा घेऊन सरळ तयारच झाला. आत्ताच निघतोस, खात नाहीस काही? तिने विचारलं. नाही, वेळ झाला, अलार्म वाजलाच नाही. वाजला ना, पण उठवायचं हे मला तू सांगितलं नव्हतंस. डॅडींना बरोबर कळतं की मी उठलेलो नसेन, मला लवकर जायचं असलं की ते फोन करतात. तुझ्या पुस्तकाचं काय झालं रे अंशुमन? कविता मला आवडल्या होत्या, मैथिलीने आठवणीनं विचारलं. बुटाचे बंध बांधा बांधता तो म्हणाला, थांबला, मला वाटतं ते फिसकटलं सर्व, फसवलं त्यांनी. मग पैसे रे तुम्ही दिलेले? काहीही अधिकार नव्हता विचारायचा, तरी विचारलंच. ते सगळंच ग, थोडी घाईत झाली ती. बस इतकंच, याहून काही नाही. त्यांचा अंदाज चुकला तो हा इतकाच, बाकी काहीच नव्हतं चुकलेलं. तिला बाजूला करताना, दुखवताना. सकाळी शंतनू बरोबर ती फिरायला गेली. आता रस्ता बदललेला, हा तर पूर्ण धावता मेन रोड, कोट्टूरपुरम ब्रिजवरनं सरळ पुढे मागे जाणारा. वाटेत एक प्रायमरी शाळा. वाटलं की कधी शाळेतच शिकवावं छोट्या छोट्या मुलांना. या सकाळच्या संतवेळीही हा रस्ता वाहतच होता. ऑटो, स्कूटर, टॅक्सी, बस, नेहमीची वर्दळ हळूहळू करत सुरूच होत होती. आता जवळचं कोणी ओळखीचंही नव्हतं हॅलो करणारं. न बोलता दोघं चालत राहिली, पण काही बोललं पाहिजे म्हणून मग ती म्हणाली, रस्ता चांगला आहे. हो, जरा आधी निघायला हवं मात्र. मग काय वाटलं तर ती एकदम म्हणाली,
अंशुमन सिगरेट

घ्यायला लागला का मला काल? हो, शंतनू म्हणाला. तुम्ही टोकलं नाही? नाही. एखाद दुसऱ्या सिगरेटनं लगेच काय बिघडणार आहे? तो चांगला जबाबदार आहे, पुष्कळ गोष्टी घडतात. तुझ्याही तिकडे घडत असतील.

तिनं घाईनं केस कोरडे करून बांधूनच टाकले. तिची थोडी धांदल उडालेली पाहून ते म्हणाले, मी अवेळी आलो का? नाही नाही, बसा, ती म्हणाली. तरी ते उभेच राहिले, कुठे बसावं हे न समजून. पलंगावर म्हणजे दिवाणवर तिची साडी होती, पुस्तकं होती, आता टाकून दिलेला टॉवेलही तिथेच होता. दोन्ही मोडे स्वयंपाक खोलीत. मग तिला हसायला आलं. पलंगावरचा पसारा आवरत तिने त्यांना बसायला जागा करून दिली. आता तुमच्यासाठी म्हणून तरी एखादी खुर्ची आणून ठेवली पाहिजे, ती म्हणाली. मी आज काही खाऊन आलेलो नाही, तुम्ही जे कराल ते मी खाऊ शकतो, असं म्हणून त्यांनी मिठाईचा डबा समोर केला. ते प्रसन्न होते, हसत होते. कशाची मिठाई? दर्शनाचं लग्न जमलं. हो, चांगला आहे मुलगा, हैदराबादचे लोक आहेत. मुलगा अमेरिकेला असतो, लोकही चांगले आहेत. अरे वा, छान गोष्ट झाली, ती मिठाई उचलत म्हणाली. असं नाही, मी देतो, ते म्हणाले. मिठाईचा एक पूर्ण तुकडा उचलून त्यांनी तिच्या तोंडातच टाकला. मग तिने केलेला शिरा खाताना ते म्हणाले, शिरा चांगला झालाय, मला आवडतोही. गोडातली ही तुमची आवडती डिश ना? कोणी सांगितलं? तुमच्या आई म्हणाल्या होत्या म्हणून मुद्दाम केला. नलिनी म्हणायची की बरं आहे, सोपीच गोष्ट आवडते ती. ते कधी असा स्वतःच्या पत्नीचा उल्लेख करत नसत. नलिनी असायला हवी होती असं आज वाटतं मात्र, ते म्हणाले. ती यावर काही बोलली नाही. परवा एंगेजमेंट, महिन्याभरांना लग्न, तुम्ही थांबायला हवं, ते अग्रहानी म्हणाले. मी या सुट्टीत घरी जात नाही, ती म्हणाली शांतपणे. मागच्या वर्षी ती काही दिवस राहिली आणि परतली. सगळी सुट्टी इथेच घालवली. सुभद्रा आणि ती फिरूनही आल्या चार दिवस. यावेळी तर ती जातच नव्हती. अंशुमन कॉलेजच्या टूरलाच गेलाय. तो नसताना घरी जावंसच वाटत नाही. तिच्या घरी जाण्याशी ते थोडं थांबले, अडखळले आणि मग म्हणाले, तुम्ही आलं पाहिजे राहायला, प्रत्येक फंक्शनला.

श्रोते हो आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ता आपण ऐकलं. अभिवाचन गौरी लागू. आजचा कार्यक्रम आता इथेच संपला. पुन्हा भेटू. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 9919301442.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सायंकाळचे 5:30 आणि 15 सेकंद झाले आहेत. आता ऐकूया
2: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

श्रोतेहो कार्यक्रमात मी यशश्री आपलं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवात करूया मंदार चोळकर यांच्या गीतरचनेनं. गायक आहेत शंकर महादेवन. चित्रपट कट्यार काळजात घुसली. संगीतकार शंकर अहसान लॉय.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: सुवर्ण आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गाडगी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
4: पूना गाडगीळ आणि सन्स, पारंपरिक साज, आधुनिक अंदाज. पूना गाडगीळ आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड पुणे सह.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, आज सुप्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्मदिन. ऐकूया त्यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत, डी एस रुबेन यांचं संगीत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांझ धारा.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: यानंतर आपण ऐकणार आहोत डॉक्टर अरुणा ढेरे यांची गीतरचना. श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत मिलिंद जोशी यांनी स्वरबद्ध केलंय.

0: श्रेया घोषाल यांच्या स्वरात हे होतं डॉक्टर अरुणा ढेरे यांचं गीत. संगीत दिलं होतं मिलिंद जोशी यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
7: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
6: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
7: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
0: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कविवर्य बा. भ. बोरकर यांची गीतरचना. गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी.

सुखा नाही असा जीव कासा विस, परी हा परीस दुरी सारता न ये. कविवर्य बाभव बोरकर यांचं हे गीत गायलं होतं सलील कुलकर्णी यांनी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आम्ही निवडलंय मंगेश पाडगावकर यांचं. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा. संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: साक्ष लाख ताऱ्यांची, स्तब्ध अचल वाऱ्याची, ज्योत बनून जळले रे मी तुझ्या पथावरी, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी. मंगेश पाडगावकर यांच्या या गीताबरोबरच आजचा पुन्हा ऐकेर सांजधारा हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सायंकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणातच आपण ऐकणार आहोत पुणे वृत्तांत.

विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या वतीनं आयोजित विमुक्त जाती दिनानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यक्रमात राज्यपाल आज बोलत होते. या समाजातील कोणत्याही बालकाचं शिक्षण त्याच्या भटक्या जीवन पद्धतीमुळे बाधित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार डॉ नीलम गोरे, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर

0: कामकाज बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज, संचालक सोनाली मुळे आदी उपस्थित होते. या समाजासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी केलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं आवाहन भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात कार्यकर्त्यांना केलं. भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज गणेश कलाक्रीडा रंगमंदिर इथं झाली. या बैठकीत फडणवीस बोलत होते. देश पेट्रोल डिझेलच्या बाबतीत परदेशांवर अवलंबून आहे, पण आगामी काळात शेतकरी आणि ईव्ही यावर पर्याय देतील असंही फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षांच्या चुकीच्या प्रचारविरोधात ठोस भूमिका घेत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पुणेकरांनी सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करून राज्यासमोर आदर्श ठेवावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. विरोधी पक्षांवर टीका करण्यापेक्षा समाजातील प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केलं. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे विविध मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातून या बैठकीला सुमारे 3,500 पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी ध्वनी प्रदूषण आणि सुरक्षेबाबत कडक सूचना दिल्या आहेत. ध्वनिक्षेपकाची निर्धारित डेसिबल मर्यादा ओलांडल्यास गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिला आहे. प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर झोतांवर बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील 2026-27 ऊस गाळप हंगामासाठी साखर कारखान्यांना उद्यापासून ऑनलाईन गाळप परवाना अर्ज करता येणार आहे. सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गाळप परवाना प्राप्त केल्यानंतरच हंगाम सुरू करावा अशा सूचना साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी दिल्या आहेत. परवान्याच्या अटींचं उल्लंघन केल्यास संबंधित साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा साखर आयुक्तांनी दिला आहे. महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकंदर मतदारांची संख्या आता 61,98,107 इतकी झाली आहे. या मोहिमेपूर्वी पुणे शहर आणि जिल्ह्यात एकंदर 90,80,173 इतके मतदार होते. या यादीनुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील मतदारांची संख्या सुमारे 32% कमी झाली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यासह राज्यातील सर्व शासकीय महापालिका, खासगी आणि अभिमत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रवेशाच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत परिषदेचं कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र घेणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. परिषदेनं 27 ऑगस्ट रोजी हे परिपत्रक काढलं असून मार्डनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. स्वराज कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा ऋषिकेश बेळंबकर 57व्या आंतरमहाविद्यालयीन नंदू मराठे श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचा विजेता ठरला आहे. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या खुल्या सभागृहात ही स्पर्धा झाली. पुणे शहर, जिल्हा, अहिल्यानगर आणि नाशिकमधील 25 महाविद्यालयांच्या 63 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विविध वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 30 तर किमान 22.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ होतं. उद्याही हवामान साधारण असंच असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6:00 ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सायंकाळचे 6:05 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या या गाण्याला संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी, तर गीतकार होते आनंद बक्षी. 1975 मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील रोमॅन्टिक चित्रपट जुली, ज्याचं दिग्दर्शन के एस सेतुमाधवन यांनी केलं होतं. चित्रपटात विक्रम, नादिरा बहादुरी, ओम प्रकाश, उत्पल दत्त आणि श्रीदेवी यांनी काम केलं होतं. आणि चित्रपटातली मुख्य नायिकेची म्हणजेच जुलीची भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मी हिने साकारली होती. याच चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणही केलं होतं. तर श्रीदेवीने जुलीच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती. आणि तुम्हाला माहितीये मंडळी, या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी श्रीदेवी फक्त 11 वर्षांची होती. असंही ऐकण्यात येते की या भूमिकेसाठी श्रीदेवीचे केस कापावे लागले होते आणि म्हणून तिच्या आईने प्रचंड चिडचिड केली होती, खूप रागही व्यक्त केला होता. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गाणं होतं जुली या चित्रपटातलं. संगीत होतं राजेश रोशन यांचं आणि गीतकार होते आनंद बक्षी. याच चित्रपटातलं प्रीती सागर यांनी गायलेलं अजून एक गाजलेलं गाणं म्हणजे माय हार्ट इज बीटिंग. हे एक अजरामर इंग्रजी गाणं होतं.

काळात हिंदी चित्रपटसृष्टीत इंग्रजी गाण्यांचा क्वचितच समावेश होत होता. म्हणूनच जुली चित्रपटातलं हे गाणं म्हणजे एक मोठा ट्रेड सेटर ठरलं. जुली या चित्रपटातलं अजून एक गाजलेलं गाणं म्हणजे दिल क्या करे जब किसी को किसी से प्यार हो जाए. या गाण्याचा पण एक किस्सा आहे बरं का मंडळी. संगीतकार राजेश रोशन यांनी गीतकार आनंद बक्षी यांना आधी गाण्याची धून ऐकवली आणि ही धून ऐकल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात आनंद बक्षी यांनी हे गाणं लिहिलं होतं. जुलीचा साऊंड ट्रॅक त्याचबरोबर दिल क्या करे, माय हार्ट इज बीटिंग या गाण्यांमुळे जुली हा त्या वर्षातला 3रा सर्वाधिक विकला जाणारा संगीत अल्बम ठरला होता. चित्रपटांबद्दलच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता वेळ झाली एक छानसं गाणं ऐकण्याची, तेव्हा ऐकूयात किशोर कुमार यांच्या स्वरातलं, राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांचं जुली चित्रपटातलं हे गाजलेलं गीत.

0: क्या करे।
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सायंकाळचे 6:15 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत
3: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
2: सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ज्योत्सना हर्डीकर यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: यानंतरचं गीत आम्ही निवडलं आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं. गदी माडगुळकर यांची गीतरचना, सुधीर फडके यांचं संगीत आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
0: गुडघे दुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय, गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं. तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते. 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत. गुडघे दुखी सहन करत राहू नका. डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या. गुडघे आणि सांधे दुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, पुणे. संपर्क 95 95 24 25 59.
3: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली. आणि या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कविवर्य भा. रा. तांबे यांची गीतरचना. वसंत प्रभू यांच्या संगीत निर्देशनात गायली आहे लता मंगेशकर यांनी.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकलीत भारा तांबे यांची गीतरचना. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

शांता शेळके यांचं हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी, संगीत दिलं होतं हेमंत भोसले यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.

0: महादेवाचे नाव मुखात आणि काटदारे यांची सोमवार उपवास भाजणी प्रत्येक घरात. श्रावणी सोमवार निमित्त काटदारे यांची खास वरही विरहित काटदारे सोमवार उपवास भाजणी आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. आजच घेऊन या काटदारे यांची उपवास भाजणी.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आता आपण ऐकणार आहोत मानस मुखर्जी यांनी स्वरबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत. गायिका आहेत उषा मंगेशकर.

0: शांता शेळके यांचं हे गीत मानस मुखर्जी यांनी स्वरबद्ध केलं होतं. गायलं होतं उषा मंगेशकर यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
0: यानंतरचं गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं. संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 6:45 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
2: श्रोते हो आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
3: समर्पण,
2: आदर,
3: विश्वास,
2: स्वीकार,
3: समानता,
2: कर्तव्य
3: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
3: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
4: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंगठी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विजीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 45वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातला हा 45वा श्लोक, याचा अर्थ असा, अनेक जन्मांपासून अंतःकरणाची शुद्धी रूप सिद्धी मिळवलेला आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी सर्व पापांपासून उत्तम प्रकारे शुद्ध होऊन त्या साधनाच्या प्रभावाने परमगतीपर्यंत पोहोचतो, म्हणजेच त्याला परमात्म प्राप्ती होते. याविषयी समश्लोकी गीताईमध्ये विनोबा म्हणतात, योगी तत्पर राहुनी दोष जाळीत जाळीत अनेक जन्मी संपूर्ण होऊन मोक्ष पावतो. साधकाची योग साधना मागच्या जन्मात अपूर्ण राहिली असेल, तो योग मार्गापासून भ्रष्ट झाला असेल, तरी त्यापैकी काहीही वाया जात नाही. जर निष्ठेने योग साधना केली तर प्रत्येक जन्म हा मोक्षाच्या दिशेने वरच्या पायरीवर नेत असतो. नाहीतरी मोक्ष प्राप्ती ही एका जन्माची साधना नाहीच. अनेक जन्मातली पाप जाळून नष्ट करण्याची संधी आपल्याला प्रत्येक जन्मात मिळत असते. स्वतःला अधिकाधिक उन्नत करण्याचा मार्ग मानवी जीवनात आपल्याला मिळत असतो. हे केवढं भाग्य आहे. पूर्वजन्मीची पाप दग्ध करण्यासाठी नामजपाचा सोपा मार्ग हे संतांनी सांगून ठेवलाय. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. माऊली ज्ञानेश्वर तर याचं बहारदार वर्णन करतात, जे वर्ष शताची आ कोडी जन्म सहस्त्राची आडी लंघिता पावला थडी आत्मसिद्धीची. म्हणून साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे मग आत्म्यात ये बैसवे राणीवे विवेकाची. तो आत्मा हजारो जन्मांचे प्रतिबंध ओलांडून सिद्धीरूपी नदीच्या किनाऱ्याला जाऊन पोहोचतो. तिथे त्याला अगदी सहजच मोक्ष सिद्धीची सगळी साधनं प्राप्त होतात आणि तो यदृच्छेने म्हणजेच सहजच विवेक साम्राज्याचा सम्राट होतो. तिथे त्याला अनिर्वचनीय सुख प्राप्त होतं, आनंदमय स्थिती अनुभवता येते, मात्र त्याचं वर्णन करता येत नाही. शब्दही तिथून माघारी फिरतात. अर्थात ही साधना अनेक जन्मांची असल्याने केवळ धीर पुरुषच तिथे टिकून राहतात. साधकांनी केवळ सत्कार्य करत राहायचं. मोक्ष मिळणार की नाही, कधी मिळणार हे केवळ त्याच्यावर सोपवायचं. या ठिकाणी घाई गडबड बळजबरी जोर जबरदस्ती चालतच नाही. तुका म्हणे येथ नाही चालत तातडी हे वचन लक्षात ठेवायचं. मागच्या जन्मातली सद्बुद्धी या जन्मी योग्याला उपयोगी पडते. हे भगवंतांचं वचन आपल्यासारख्या संसारी सामान्य जनांना दिलासा देणार आहे. या जन्मात अधिकाधिक सत्कृत्य करण्यासाठी प्रेरणा देणार आहे. पुण्याचा संचय कधीही वाया जात नाही, तो पुढल्या जन्मात उपयोगी पडतो. अगदी व्यावहारिक भाषेत सांगायचं तर ते पुण्य कॅरी फॉरवर्ड होतं. किंवा आणखीन परिचयाचं उदाहरण म्हणजे आपण बँकेतून पासबुक भरून आणतो, कधी कधी पासबुक संपतं, बँक कर्मचारी आपल्याला नवीन पासबुक भरून देतात. पासबुक नवीन असलं तरी पुन्हा नव्याने शून्यापासून सुरुवात करावी लागत नाही. मागची बचत पुढे जमा केली जाते. तसंच अगदी तसंच नव्या जन्मात मागची सुकृत जोडली जातात आणि तिथूनच जीवनाचा नवा अध्याय सुरू होतो. अध्यात्म मार्गाकडे ओढा वाढतो. बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी, म्हणजेच

ही पुण्य गाठीला असेल तर अगदी लवकर म्हणजे लहान वयातच परमार्थाची गोडी लागते, त्याची वाटचाल अगदी वेगाने होते. अल्पवयातच अतिशय महान कार्य करून अशा थोर विभूती आपलं जीवन कार्य संपन्न करतात हे कशाचं द्योतक आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी केवळ 32 वर्षांच्या आयुष्यात वैदिक धर्माची प्रतिष्ठापना केली. अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद, षोडशे कृतवान भाष्यम, द्वात्रिंशे मुनिरभ्यगात. त्याचप्रमाणे माऊली ज्ञानेश्वरांनी समाजाचे इतके घाव सोसूनही केवळ 16व्या वर्षी भावार्थ दीपिका हा समाजाला मार्गदर्शन करणारा अप्रतिम ग्रंथ लिहिला. हे कशामुळे साध्य झालं तर केवळ पूर्व पुण्यामुळे. याविषयी आपल्या पुरुषार्थ बोधिनी या ग्रंथात पंडित सातवळेकर म्हणतात, पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे हा योगी उत्तम परिस्थितीत जन्म घेऊन त्या कुळातले संस्कार घेऊन वाढतो आणि स्वभाव वृत्तीनेच योग साधनात तत्पर होतो. तो पवित्र आचार विचारात वाढतो, त्याच जोडीला प्रयत्न सुरू असतात. असा योगी आपलं सगळं पाप धुतलं गेल्याने परिशुद्ध होतो. अशा प्रकारे अनेक जन्म आपली उन्नती करत सिद्ध होऊन परमगती प्राप्त करतो. मनुष्य जन्माचं सार्थक्य त्याला प्राप्त होतं, तो कृतकृत्य होतो. ही परमोच्च स्थिती म्हणजेच ब्राह्मी स्थिती होय. हे ब्रह्मपद प्राप्त करणं हेच मानवी जीवनाचं अंतिम प्राप्तव्य आहे, तेच अल्टिमेट डेस्टिनेशन आहे. एका जन्मात ही सिद्धी प्राप्त होईल याचा आग्रह नको, मात्र प्रयत्न करणं हे निश्चितच साधकाच्या हातात आहे. मात्र प्रत्येक जन्मात अधिकाधिक प्रयत्न करून स्वतःला उन्नत करायला हवं. त्यासाठी व्यवहारातल्या सर्वांच्या परिचयाचं एक उदाहरण बघूया. क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या इनिंग मध्ये भरपूर धावा काढलेल्या असल्या की पुढल्या सत्रात खेळाचं दडपण न येता मोकळेपणाने धावा काढता येतात. आस्किंग रेट कमी झाला की डाव जिंकणं सहज शक्य होतं. या उदाहरणावरून आपणही धडा शिकूया, आपणही निश्चय करूया. मृत्यू यायचा तेव्हा येणारच आहे, परंतु जे आणि जेवढं आयुष्य हातात आहे त्यातला क्षण क्षण सार्थकी लावायचा, परमेश्वराला प्रिय असणाऱ्या सत्कृत्यांचा संचय करायचा. कारण आता ही खात्री आहे की यापैकी काहीही वाया जाणार नाही, कुठे ना कुठेतरी ते रुजू होणारच. आत्ताचा जन्म ही सेमीफायनल मॅच समजूया, म्हणजे पुढच्या जन्मात फायनल मॅच मध्ये विजय अर्थात मोक्ष निश्चित आहे. सर्व संतांच्या चरित्राचा अभ्यास केला तर लक्षात येतं की त्यांच्या कुळामध्ये 8-8 पिढ्यांनी काही सात्विक परंपरा निर्माण केली. ज्यांच्या घराण्यात सद्गुण हीच संपत्ती असते अशाच कुटुंबात असे थोर महात्मे जन्म घेतात. पवित्राचरणी योग्याच्या घरी जन्मलेलं बालक बालपणापासून सत्कर्मांचं आचरण करतो, सद्वचन ऐकतो, सर्व मर्यादा धर्मानुकूल असतात, अर्थातच त्याचं अधपतन होण्याचा संभव असत नाही. पूर्वजन्मातल्या योग साधनेचे सगळे संस्कार त्याच्या कारण देहात संग्रहित असतात. विशुद्ध वातावरणामुळे ते अधिक वृद्धिंगत होतात आणि पुढच्या साधनेसाठी तो सज्ज होतो. आजच्या संदर्भात हा श्लोक आजकालच्या इन्स्टंटच्या युगात संयम, सातत्य आणि अंतिम ध्येय यांचं महत्व पटवून देतो. थेंबे थेंबे तळे साचे ही उक्ती आपण अनेक वेळा ऐकतो वापरतोही. हेच आपल्या आयुष्याला जन्मालाही लागू पडतं. आणखीन एक उदाहरण घेऊ. कोणत्याही निर्मितीसाठी पायऱ्या पायऱ्यांनी नियोजन करावं लागतं. एखादं शिल्प घडवायचं असेल तर ते एका गावात घडत नाही. त्यासाठी शिल्पकार अतिशय संयमपूर्वक सगळं कौशल्यपणाला लावून ते साकार करतो. ते शिल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी कोणताही शॉर्टकट त्याला निवडता येत नाही. चित्रकाराचंही तसंच. रेखाटनापासून रंगभरेपर्यंत ठरलेल्या पायऱ्यांनीच ते चित्र पूर्ण होतं. तसंच मानवी आयुष्यात पुण्यसंचयाचं आहे. एखाद दुसरं सत्कर्म करून मोक्ष प्राप्ती मिळत नाही, त्यासाठी जन्मजन्मांतरीची तपस्या लागते.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 45वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगीळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराव, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सायंकाळचे 7 वाजले आहेत. थोड्याच वेळात जयमाला आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.
5: जयमाला कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: फिल्म लैला मजनू के इस गीत के साथ ही आज का जयमाला प्रोग्राम अब संपन्न होता है। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सायंकाळचे 7:30 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत
1: गजर हरिनामाचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
0: श्रोते हो, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात।

संत ज्ञानेश्वर माऊलींची ही रचना गायली होती लता मंगेशकर यांनी. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
1: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: संत ज्ञानेश्वर माऊलींची ही रचना गायली होती सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहोत विष्णुदास नामा यांची एक गवळण, गोविंद पोळे, प्रभाकर नागवेकरणी सहकाऱ्यांच्या स्वरात.

विष्णुदास नामा यांची ही गवळण गायली होती गोविंद पोळे प्रभाकर नागवेकर आणि सहकाऱ्यांनी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोरी आमोणकर यांच्या स्वरातलं संत सोहिरा यांची रचना.

0: विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेल्या या अभंगरचनेबरोबरच आजचा पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: आकाशवाणीचं हे पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकत आहात. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत हवा महल आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: चित्रलोक कार्यक्रम का शेष भाग आप सुनेंगे ब्रेक के बाद।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज।
2: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।
3: श्रोते हो, आपण जे खातो तेच आपल्या आरोग्याची दिशा ठरवतं, पण आपल्या रोजच्या ताटामध्ये शरीराला आवश्यक असलेलं सगळं पोषण असतं का? संतुलित आहार म्हणजे काय? लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटाच्या पोषणाच्या गरजा वेगवेगळ्या का असतात? महिलांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहारात कोणते बदल आवश्यक असतात? कुपोषण म्हणजे काय? अशा विविध प्रश्नांची सोपी उत्तरं जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणामध्ये सहभागी होऊया। दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत पोषणाचा मंत्र निरोगी जीवनाचं तंत्र या विषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर भाग्यश्री लहाने मुंडे। फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6। तेव्हा नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
4: मैत्रिणींनो, आपल्या जडणघडणीत आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या शिक्षकांचा खूप मोठा हात असतो। अगदी बालवाडी ते शाळा महाविद्यालयांपर्यंत शिक्षक आपली सोबत करत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात। शाळेतले विद्यापीठांमधले शिक्षक असतात, तसंच कला क्रीडा क्षेत्रातही आपले शिक्षक असतात। या सगळ्यांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे 5 सप्टेंबर शिक्षक दिन। त्यानिमित्तानं सखी संदेश या फोन इन कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाचा यावेळचा विषय आहे माझे शिक्षक माझ्या आठवणी। तुमच्या शिक्षकांबद्दलच्या तुमच्या भावना तुमच्या आठवणी आमच्याशी जरूर शेअर करा। फोन करा 1 सप्टेंबरला अर्थात मंगळवारी 2553705 आणि 2553706 या आमच्या फोन नंबरवर सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। या वेळेचा विषय आहे माझे शिक्षक माझ्या आठवणी।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली प्रायोजक, डॉक्टर

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: लोकप्रिय एफएम चॅनल रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, या कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवात करूया शैलेंद्र यांच्या सलील चौधरी यांनी स्वरबद्ध केलेल्या लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीतानं, चित्रपट परख.

0: परख चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595249259.
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
3: पुना गाडगे आणि सन्स, पारंपरिक सास आधुनिक अंदाज. पुना गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड पुणे सह.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: यानंतरचं गीत आम्ही निवडलं आहे अमरदीप या चित्रपटातलं. राजेंद्र कृष्ण यांच्या या गीताला सी रामचंद्र यांनी स्वरबद्ध केलंय. स्वर आहेत आशा भोसले आणि महम्मद रफी यांचे.

0: अमरदीप चित्रपटासाठी आशा भोसले आणि महम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. गुडघे दुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय, गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं. तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते. 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत. गुडघे दुखी सहन करत राहू नका. डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या. गुडघे आणि सांधे दुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड पुणे. संपर्क 95 95 24 25 59.
2: यांना मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुणे दाढगी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट. सोन्याच्या मंगळसूत्र

0: मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
1: पुना गाडगीळ आणि सन्स, पारंपरिक साज, आधुनिक अंदाज. पुना गाडगीळ आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड पुणे सह.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आता ऐकूया. रोशन यांच्या संगीत निर्देशनात हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी. चित्रपट ममता.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:15 वाजले आहेत. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये.
4: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: आता आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांची सचिन देवबर्मन यांनी स्वरबद्ध केलेली गीतरचना. मंजिल चित्रपटासाठी हे गीत गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलंय.
5: चुपके से मिले प्यासे प्यासे कुछ हम कुछ तुम, क्या हो जो घटा खुल के बरसे रुम झुम रुम झुम.

0: डायलिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. गुडघे दुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय, गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं. तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते. 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत. गुडघे दुखी सहन करत राहू नका. डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या. गुडघे आणि सांधे दुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, पुणे. संपर्क 95 95 24 25 59.
1: साहिर लुधियानवी यांचं गीत, जयदेव यांचं संगीत, हम दोनों या चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये।
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।

हाऊस नंबर 44 या चित्रपटासाठी साहिर लुधियानवी यांची ही गीतरचना सचिन देवबर्मन यांनी स्वरबद्ध केली होती आणि गायली होती लता मंगेशकर यांनी. या

समाप्त करीत आहोत. 101 मेगाहर्ट्सवर पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50. मी यशश्री पुणेकर आता आपला निरोप घेते. शुभरात्री. जय हिंद.